श्रद्धेहो सुप्रभाती नमस्कार. एफएम बँड 101.1 मेघाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर, 19 भाद्रपद शके 1948, दिनांक 10 सप्टेंबर 2026. आकाशवाणी नांदेड केंद्राच्या सर्व श्रोत्यांना बैलपोळा या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोत्यांनो, सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमातून ऐकूया चंद्रकांत धांडे यांच्याकडून प्रामाणिकपणा याविषयीचे विचार.
1: प्रामाणिक म्हणजे खरा, सच्चा. प्रामाणिकपणा म्हणजे खरेपणा. आपण एखाद्याला वचन दिले म्हणजे ते पूर्ण केले पाहिजे. ते आपले नैतिक कर्तव्य असते. प्रामाणिकपणा हे सुसंस्कृत समाजातील जीवनमूल्य आहे. आपण नेहमी खरे बोलावे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपण प्रामाणिकपणाने वागावे अशी शिकवण लहानपणापासून दिली जाते. पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गुरुच्या घरी किंवा आश्रमात राहावे लागे. मुलांचे शिक्षण संपल्यानंतर घरी परत जाताना त्यांना सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान्मा प्रमदः आचार्याय प्रियम धनम मारुत्य प्रजानंतुमा व्यवच्छेत्सिही असा उपदेश केला जात असे. नेहमी खरे बोलावे, धर्माचरण करावे, आपला अभ्यास चुकू नये. आपल्या गुरूंना दक्षिणा दिल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारावा. आपलं वंश पुढे चालू राहील असे करून पितृऋणातून मुक्त व्हावे असा या श्लोकाचा अर्थ आहे. पांडवांनी राजसूय यज्ञ केला तेव्हा निरोप घेताना नारदाने धर्मराजाला मोलाचा उपदेश केला होता. अनेक सावधगिरीच्या सूचना केल्या. जुगार खेळू नको असे सांगितले. जुगार खेळण्याचा प्रसंग आला तर पांडवांना द्रौपदीला पणाला लावू नको असे सांगितले. असे असतानाही दुर्योधनाने धर्मराजाला जुगार खेळण्याचे आवाहन दिले ते त्याने स्वीकारले. नारदाने जे करू नये असे धर्मराजाला सांगितले होते ते सर्व त्याने केले. युद्ध करण्यासाठी किंवा जुगार खेळण्यासाठी कोणी आवाहन दिले तर ते क्षत्रियाने स्वीकारले पाहिजे असा धर्म होता. क्षत्रिय धर्माप्रमाणे धर्मराजाने जुगार खेळण्याचे आवाहन स्वीकारले हे ठीक झाले. पण त्याने आपल्या मर्यादांचे उल्लंघन केले. त्यामुळे द्रौपदीची विटंबना झाली. पांडवांना वनवास आणि अज्ञातवास भोगणे भाग पडले. तेव्हा धर्मराजाने आपल्या भावंडांना आपली चूक झाली असे सांगितले. आपण या चुकीचा परिणाम भोगलाच पाहिजे असे त्याने भावंडांना सांगितले. अज्ञातवासात असताना अनेकदा भीम आणि अर्जुन

0: कौरवांशी युद्ध करू असे म्हणाले तेव्हा आपली चूक झालेली आहे, आपण दिलेले वचन मोडून चालणार नाही अशी धर्मराजाने त्यांची समजूत घातली. कौरव पांडवांचे युद्ध सुरू असताना कोणीतरी अश्वत्थामा मेला असे म्हणाले. धर्मराज खरेच बोलणार म्हणून कोणीतरी अश्वत्थामा मेला का असे त्याला विचारले. होय अश्वत्थामा मेला असे धर्मराजाने मोठ्याने सांगितले आणि नरोवा कुंजरोवा असे हळूच म्हटले. अश्वत्थामा मरण पावला असे समजताच त्याचे वडील कौरवांचे सेनापती द्रोणाचार्य रणांगणातच ध्यानावस्थेत गेले आणि त्यांनी प्राणत्याग केला. प्रत्यक्षात अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला होता. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा चिरंजीव झाला हे आपल्याला माहीत आहे. धर्मराज खोटे बोलल्यामुळे अदांतरी चालणारा त्याचा रथ जमिनीवर आला अशी कथा आहे. आज सत्य आणि प्रामाणिकपणा यांची चाळ राहिलेली नाही. कोणत्याही मार्गाने पैसा लुबाडावा आणि चंगळ करावी अशी प्रवृत्ती बोकाळली आहे. गरीब शेतकऱ्यांच्या गामाच्या पैशातून त्यांच्या विकासासाठी उभारलेल्या संस्थात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होतो ही गरिबांची क्रूर वंचना आहे. नवसमाज निर्मितीची सामाजिक जबाबदारी असलेले शिक्षक आणि कुलगुरू लोभी लाचार भ्रष्ट आणि चारित्र्यहीन असतील तर समाजाचे काय भले होणार. यश कीर्ती आणि पैसा श्रमाने आणि कर्तृत्वाने मिळवता येतो अशी शिकवण तरुणांना दिली पाहिजे.
1: श्रोते हो, आताच आपण चिंतन या कार्यक्रमातून चंद्रकांत धांडे यांच्याकडून प्रामाणिकपणा याविषयीचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, एफ एम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम.

भक्तिसंगीताच्या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया. सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिगीत रचना, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोतेहो, एफएम बँड 101.1 मेघाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या पुरती आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, मराठीमध्ये आणि या संस्कृतीमध्ये भक्ती आणि भक्ती संगीत यांना खूप मोठं स्थान आहे. सकाळच्या वेळी ऐकण्यासाठी प्रथमता आणि विविध भोपाळ्या आपल्याकडे प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या संत परंपरेतून आलेले हे विविध भक्तिगीतं मन प्रसन्न करून मनाला भावनिक आणि आध्यात्मिक आनंद आणि सुख देत असतात. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातील वंदना विटनकर यांची गीतरचना. संगीत आहे अजित कडकडे यांचं.

श्रद्धेहो भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. भक्ती म्हणजे ईश्वराप्रती किंवा आपल्या कार्याविषयी असलेले अकृत्रिम आणि गाढ प्रेम आणि निष्ठा होय. भक्तीच्या मार्गावर चालल्याने मनातील अहंकार कमी होतो आणि मन निर्मळ होते. कोणत्याही कामात किंवा साधनेत पूर्ण झोकून देणे म्हणजेच खरी भक्ती होय. भक्तीसंगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया ओंकार शेंदारकर यांच्या स्वरातील अरविंद आगाशे यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रद्धे हो भक्ती आणि सकारात्मकतेचे एक विशिष्ट नाते आहे. भक्तीमुळे माणसाचे मन शांत आणि स्थिर राहते.

धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात देवावर किंवा चांगल्या विचारांवर श्रद्धा ठेवल्याने ताण कमी होतो. भक्तीअंगी बनवल्याने माणसाला अपयश किंवा पराभव पचवण्याची मानसिक शक्ती मिळते. भक्ती करणारा मनुष्य मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडतो, ज्यामुळे जीवनामध्ये खरे समाधान मिळते. भक्तीसंगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराज यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

हृदय हो भक्ती आणि सकारात्मकता यांचा जीवनाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. सकारात्मक दृष्टिकोन ईश्वरी अनुसंधानामुळे माणसाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करतो आणि सर्व घटकांवर माणूस प्रेम करू लागतो आणि भक्ती आणि सकारात्मकतेतून जीवनाचा उत्कर्ष साधता येतो. भक्तीसंगीताच्या कार्यक्रमातून यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या सुरातील अरविंद आगाशे यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे आप्पा वढावकर यांचं.

रवींद्र साठे यांच्या स्वरातील या भक्तिगीत रचनेनं भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेघाहर्ट्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. श्रोतेहो, आता ओळख करून घेऊ आमच्या आजच्या प्रसारण सभेतली प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर सकाळी ठीक 6:40 आपण ऐकू शकाल कृषी सल्ला हा कार्यक्रम. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम. सकाळी 7:00 आपण ऐकू शकाल देशभक्तीपर गीतरचना. यामध्ये आज रूपकुमार राठोड यांच्या स्वरातील देशभक्तीपर गीत आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. आज सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल श्री विश्ववल्लभ आयुर्वेद सेंटरचा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:50 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज पंडित हृदयनाथ मंगेशकर जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील मराठी भावगीत रचना आपण ऐकू शकाल. सकाळी 8:15 भाषणाचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये आज बैलपोळा सणाविषयी प्रशांत शिर्डे यांचं भाषण आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:40 जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 या वेळेदरम्यान आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू.

आमच्या आजच्या प्रसारणात सकाळी 10 वाजता गीतशिल्प हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमातून बादशाह, चाहत, दिवाना, फर्ज, हम है तुम्हारे सनम या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग 83 आम्ही आज प्रसारित करू. सकाळी 10:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमातून केरबा डोंपले आणि सहकार्यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. सकाळी 11 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल उमंग. सकाळी 11:30 आपली आवड हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

0: आज या कार्यक्रमातून आता होती गेली कुठं, बिनकामाचा नवरा, डाळिंब, हिरवा चुडा सुवासिनीचा, लपंडाव या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळांतर्गत महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 वेळ असेल शेतकरी बांधवांसाठीच्या किसानवाणी या कार्यक्रमाची. आमची आजची प्रसारणसभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. आमच्या आजच्या प्रसारणसभेतील बातमीपत्रांच्या वेळा नियमितप्रमाणे असतील. श्रोतेहो, ही होती ओळख आमच्या आजच्या प्रसारणसभेतील प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची. FM Band 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाच्या खंड काळातील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी, पीक वाढीची अवस्था, पानांची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा, पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणं याचे नियमित निरीक्षण करावं. हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचं प्रमाण वेगवेगळं असल्यानं सर्व शेतांसाठी एकच उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार आणि पिकाची अवस्था विचारात घ्यावी. पिकामध्ये सकाळच्या वेळी पानं कोमेजणं, पानांचा रंग बदलणं किंवा वाढ मंदावणं यासारखी लक्षणं दिसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आवश्यक उपाययोजना करावी. मंडळी, सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम आणि काटकसरीनं वापर करावा. उपलब्ध पाणी संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य द्यावं. विशेषत फ्लोरा, शेंगा, बोंडांची निर्मिती, दाणे भरणं किंवा फळवाढ यासारख्या संवेदनशील अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतीचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी कार्यक्षम वापर करावा. मंडळी, पावसाच्या खंडानंतर पडणारा पाऊस अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळं पावसाचं पाणी शेताबाहेर वाहून न जाता शेतात जास्तीत जास्त मुरेल यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषत कपाशी आणि तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सऱ्या काढून पावसाचं पाणी अडवावं. उपलब्ध परिस्थितीनुसार सरीवरंबा, कुंटूर सऱ्या, बांधबंदिस्ती, शेततळं इत्यादी उपायांचा अवलंब करावा. पावसाच्या खंड काळात पिकांबरोबर तणही जमिनीतील उपलब्ध पाणी आणि अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळं तण नियंत्रणाला विशेष महत्व आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेनुसार आंतरमशागत, खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचं वेळीच नियंत्रण केल्यास उपलब्ध जमिनीतील ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते. मंडळी, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी अंतर्मशागत करावी. जमिनीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या भेगा बुजविल्यास बाष्पीभवनाद्वारे होणारा ओलाव्याचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते. अंतर्मशागत करताना पिकांच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीची परिस्थिती आणि पीक अवस्था लक्षात घेऊन योग्य वेळी कोळपणी किंवा इतर अंतर्मशागतीची साधनं वापरावीत. मंडळी, पावसाच्या खंड काळात पिकांवरील कीड आणि रोगांचं नियमित निरीक्षण करावं. शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पिकांची पाहणी करून किडींची संख्या, रोगाची लक्षणं आणि प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. शक्य तिथं जैविक निविष्ठा, जैविक नियंत्रण, पक्षी थांबे, चिकट सापळे, फेरोमोन सापळे इत्यादींचा वापर करावा.

0: मंडळी, पिकांच्या ओळीमध्ये उपलब्ध पीक अवशेष, कडबा, गवत किंवा इतर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकून ठेवण्यास मदत होते. आच्छादनामुळं जमिनीचं तापमान नियंत्रित राहण्यास, तणांची वाढ कमी होण्यास आणि कालांतरानं सेंद्रिय पदार्थ वाढण्यास मदत होते. त्यामुळं उपलब्धतेनुसार सेंद्रिय खतं आणि जैविक निविष्ठांचा वापर करावा. मंडळी, पावसाच्या खंडकाळातील उर्वरित उपाययोजना आपण उद्या ऐकूयात याच वेळी.
1: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, FM बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार तसंच यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस नेमकं काय असतं हे गेल्या भागात आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलं, आजच्या भागात सांगाल की यामागे कारणं काय असतात, का होतो लिव्हर सिरोसिस?
1: लिव्हर सिरोसिसची कारणं आपण बघायला गेलं तर गेल्या 20-25 वर्षात त्या कारणामध्ये आपल्याला फरक दिसतो. 25 वर्षापूर्वी व्हायरल हेपेटायटिस स्पेशली व्हायरस बी आणि सी हे प्रमुख कारण होते. अर्थात त्यावेळेस सुद्धा जे आता नंबर एक आणि नंबर दोन कारण झालेले मी वळतो त्याच्याकडे, तर आज नंबर एक कारण जर पाहिलं तर मद्यप्राशन. प्रमाणाच्या बाहेर जेव्हा मद्यप्राशन केलं जातं त्याच्यामुळे होणारा सिरोसिस हा अल्कोहोलिक सिरोसिस असं म्हणतात. नंतर आता तुला माहिती असेल की हिंदुस्थानाला एक डायबिटीसचं कॅपिटल म्हटलं जातं आणि आपल्या देशामध्ये स्थूलता म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढतं आहे. तर डायबिटीज आणि ओबेसिटीमुळे होणारा एक लिव्हरचा रोग आहे त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असं म्हणतात, किंवा मॅसल्ड असं नाव सुद्धा आहे, मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड लिव्हर डिसऑर्डर्स. अर्थात व्हायरस बी आणि सी हे काही अजूनही आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये दिसतात, हे सुद्धा कारण महत्वाचे आहेतच. तर थर्ड कारण व्हायरस हे असतं. नंतर एक ऑटो इम्युन लिव्हर डिसीज म्हणून प्रकार असतो ज्याच्यात बॉडी स्वतःच्या लिव्हरला पर्क समजून त्याच्यावर हल्ला करते. जेव्हा प्रतिकारशक्ती बाहेरून होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात असते प्रोटेक्शन देण्यासाठी, पण हेच प्रतिकारशक्ती जेव्हा स्वतःच्या लिव्हरला डॅमेज करायला त्याला ऑटो इम्युन लिव्हर डिसीज म्हणतात. तर ऑटो इम्युन लिव्हर डिसीजमुळे सुद्धा सिरोसिस ऑफ लिव्हर होतो. नंतर काही मेटाबॉलिक किंवा अनुवंशिक कारण असतात. शरीरामध्ये कॉपर म्हणजे तांब्याचं प्रमाणाच्या बाहेर वाढायला लागलं तर त्याला विल्सन डिझीज असं म्हणतात. नंतर अल्फा वन अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी आणि अनेक प्रकारचे कारण लिव्हर सिरोसिसचे आहेत.
0: हे तर सगळी कारण झालीत, पण मग आता एखाद्याला लिव्हर सिरोसिस झाला आहे हे त्याने कसं ओळखायचं, काही लक्षणं असतात का त्याची?
1: तर लिव्हर सिरोसिसचे लक्षण हे पेशंटला लक्षात येणार नाही सहजासहजी. कावीळ हा सुद्धा ऍडव्हान्स सिरोसिसमध्ये दिसतो. पुष्कळदा पेशंटला लिव्हर सिरोसिसचे सिमटम्स लक्षात नाही आणि त्याचे सिमटम्स सुद्धा असे फार सौम्य आणि किंवा असे इन्सिडियस त्याला म्हणतात की नकळत अशी तोर पावलाने त्याची सुरुवात होते. जे शरीरात काही थकवा येणे किंवा भूक न लागणे किंवा एनर्जी कमी वाटणे असे अनेक प्रकारचे किंवा थोडा हलका फिवर सारखं वाटणे. पेशंटला लिव्हर सिरोसिस सोबत तर पूर्ण आयुष्य पण काढतो. मी पोर्टल हायपरटेन्शन हा शब्द प्रयोग मागच्या भागात केला होता आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याची लक्षणं दिसायला लागतात. उदाहरणार्थ जेव्हा पोटात पाणी होतं त्याचं एक मागे पोर्टल हायपरटेन्शन हे कारण आहे. कारण पूर्ण पचनसंस्थेचं रक्त जेव्हा लिव्हरकडे जातं ते रक्तदाबामुळे त्याची पिछेहाट होते आणि हाय प्रेशरमुळे पाणी पोटात जमा होतं. तसंच लिव्हरचं एक फंक्शन आहे की मी तुला मेटाबॉलिझमबद्दल बोललो होतो, तर अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन लिव्हरमध्ये तयार होतं आणि लिव्हर सिरोसिस जेव्हा व्हायला लागतो अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे सुद्धा पोटाची सूज वाढते आणि तशी

0: सूज पायावरही दिसतं. तसंच मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन आपल्याकडे सगळ्या रक्तपेशी जमा करतो, तर त्याच्यातनं अॅनिमिया, थकवा होणे किंवा शरीराची प्रतिकार शक्ती कमी होणे, वारंवार इन्फेक्शन होणे असं दिसू शकतं. आणि अतिशय भयावह दिसणारं कारण म्हणजे रक्ताची उलटी, हे लिव्हर सिरोसिसचं एक मुख्य लक्षण मानल्या जातं. किंबहुना पोर्टल हायपरटेन्शनचं ते मुख्य लक्षण आहे. तर जेव्हा लिव्हर हे शुद्धीकरण व्यवस्थित करू शकत नाही लिव्हर सिरोसिस झाल्यावर, तर हे सगळे टॉक्झिन्स हे ब्रेनमध्ये जातात. ब्रेन तसं नॉर्मल असून सुद्धा ते ब्रेनला काम करू देत नाही, म्हणजे एक प्रकारची सुस्ती येणे किंवा रात्री जागरण दिवसा झोप येणे असे रिव्हर्सल ऑफ स्लीप पॅटर्न त्याला म्हणतात. जजमेंट चुकणे, ड्राईव्ह करताना असं गोंधळल्यासारखं होणे किंवा ड्रायव्हिंगमध्ये चुका करणे असे सुरुवातीचे ते लक्षणं दिसू शकतात. टॉक्झिन्स जेव्हा ब्रेनवर परिणाम करतात त्याला हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी असं म्हणतात. हिपॅटिक म्हणजे लिव्हरमुळे झालेली, एन्सेफेलोपॅथी म्हणजे मेंदूवर होणारा परिणाम. आणि मग हळूहळू मग पेशंट थोडासा बेशुद्ध सारखा होऊ शकतो किंवा कधी कधी अचानक त्याचं व्हायलेंट बिहेव्हिअर होऊ शकतं. अतिशय विचित्र सारखा बडबड करणे आणि भान न राहणे, स्वतःचं भान, शरीराचं भान नाही, कपड्यांचं भान नाही, अगदी संडास कपड्यात होणे असं वाढून, आणि शेवटी एक त्याचं भयंकर रूप म्हणजे हिपॅटिक कोमा. हा पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो आणि मग कोमामधनं जर तो बाहेर आला नाही औषधोपचाराने तर त्याच्यात त्याचा मृत्यू पण होऊ शकतो.
1: हा, तर एकंदरीत ही सगळी लक्षणंही दिसून येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. डॉक्टर प्रशांत भांडारकर आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकूया. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ परिसंस्थेची कार्ये आणि आर्थिक महत्व.
1: आता आपण गवताळ परिसंस्था यांचे महत्वाची कार्य आपण पाहून घेऊ. गवताळ परिसंस्था सौर ऊर्जेचे वनस्पतींद्वारे अन्नात रूपांतर करते आणि त्यानंतर अन्न साखळीतील विविध पातळ्यांवर ऊर्जेचे वहन करते. परिसंस्थेचा टप्प्याटप्प्याने होणारा नैसर्गिक विकास साधण्यास मदत करते. खनिजांचे आणि पोषक घटकांचे चक्रीय वहन करते. इकोसिस्टीमचे म्हणजे परिसंस्थेचे स्वनियंत्रण आणि संतुलन राखण्यास मदत करते. मातीची सुपीकता वाढवते. कमी पावसामुळे मातीतील खनिजे वाहून जाण्याचे प्रमाण कमी करते. आता आपण गवताळ प्रदेशांचे आर्थिक महत्व जाणून घेऊया. त्यातील मुख्य म्हणजे ग्रामीण उपजीविका. गवताळ प्रदेश हे अनेक ग्रामीण समुदायांचे मुख्य चराई क्षेत्र आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या गवताळ प्रदेशांवर पूर्णपणे अवलंबून असतात. उन्हाळ्यात जेव्हा चरण्यासाठी गवत उरत नाही तेव्हा जनावरांसाठी वाळलेले गवत गोळा करून साठवून ठेवले जाते. गवतांचा वापर घरांची आणि शेतातील गोठ्यांची छपरे झाकण्यासाठी केला जातो. दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे जळाऊ लाकूडची अवेलेबिलिटी. गवताळ प्रदेशात आढळणारी काटेरी झुडपे आणि झाडांच्या फांद्या यांचा वापर जळाऊ लाकूड म्हणून उपयोग केला जातो. कीटक आपल्याला परागी भवनाकरता उपयोगात येतात. या कीटकांची शिकार करणारे अनेक भक्षक प्राणी म्हणजे श्रू किंवा सस्तन प्राणी, पाल, सरड्या, इतर शिकारी पक्षी इथे राहतात. हे सर्व मांसभक्षी प्राणी लगतच्या शेत जमिनीतील उपद्रवी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. आता आपण गवताळ मारणाचा गवताळ प्रदेशाचा भौगोलिक विस्तार जाणून घेऊ. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही दख्खनच्या पठारावरील अत्यंत महत्वाची आणि गतिमान नैसर्गिक परिसंस्था आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राचा मोठा भूभाग या गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. दाट आणि उष्णकटिबंधीय जंगलांपेक्षा वेगळी असणारी ही परिसंस्था प्रामुख्याने गवत, काटेरी झुडपे आणि दुष्काळ सहन करणाऱ्या विरळ वृक्षांनी नटलेली आहे. पश्चिम घाटाच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात या गवताळ प्रदेशांचा प्रामुख्याने विस्तार झाला आहे. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीच्या पश्चिमेकडे मोठा पाऊस पडतात तर पूर्वेकडील पठारी भागाला अत्यंत

0: कमी पाऊस मिळतो. हजारो वर्षांच्या या हवामानाशी जुळवून घेत येथील वनस्पती आणि प्राण्यांनी एक अनोखी आणि समृद्ध जैविक साखळी निर्माण केलेली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने गवताळ प्रदेश आढळतात. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही ऋतूनुसार बदलणाऱ्या रूपात दिसून येते. कोरड्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्यात हे माळरान सोनेरी आणि तपकिरी दिसते, वृक्ष दिसते. या काळात अनेक वन्यजीव आणि वनस्पती पाण्याचा तुटवडा सहन करण्यासाठी अनुकूलन करतात. जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाचे आगमन होताच ही संपूर्ण जमीन हिरव्यागार आणि अत्यंत उत्पादक कुरणात रूपांतरित होते.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात, ज्यात आपण गवताळ परिसंस्थेची कार्य आणि आर्थिक महत्व याविषयीची माहिती ऐकलीत.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत.
3: FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. आज दिनांक 10 सप्टेंबर. सुविचार, निश्चय, निष्ठा, नीती यांचे कंकण बांधुनी हाती, व्रतस्थ होऊन व्यापून टाकू विश्वाच्याही माती. दिनविशेष, क्रिकेटपटू कुमारसिंह रणजित सिंह यांचा जन्मदिन 1872. स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ नेते गोविंद वल्लभ पंत यांचा जन्मदिन 1887. तामिळ साहित्यिक सुब्रमण्यम भारतींचा स्मृतिदिन 1921. नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 1997. व्यक्तिविशेष, भारतातील राष्ट्रीय विजेते पदाची क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या नावाने ओळखली जाते त्या रणजी उर्फ कुमारसिंह रणजित सिंह यांचा जन्मदिन. जामनगर जवळच्या सरोदर या गावी दिनांक 10 सप्टेंबर 1872 रोजी त्यांचा जन्म झाला. इंग्लंडच्या ससेक्स परगणा संघातून खेळताना 1895 पहिल्याच सामन्यात त्यांनी MCC विरुद्ध शतक झळकविले आणि तेथून सुरू झाला त्यांचा शतकांचा पाऊस. एकूण 500 सामन्यात त्यांनी 24,692 धावा काढल्या. नाबाद 285 सर्वोच्च उच्चांक केला. 1900 5 द्विशतकात 11 शतके ठोकली. एकाच महिन्यात 1,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम 3 वेळा करणारे रणजी हे ग्लान्स फटक्याबद्दल प्रसिद्ध होते. त्यांचा हुक फटकाही अप्रतिम होता. भारतात जन्मलेले आणि इंग्लंडमध्ये खेळणारे तेच पहिले भारतीय खेळाडू होते. त्यांच्या स्मृतींसाठी 1934 देशाच्या 5 विभागात राष्ट्रीय विजेतेपदाच्या रणजी स्पर्धा भरविल्या जातात. अशा या क्रिकेटपटूचे 2 एप्रिल 1933 रोजी निधन झाले. आज त्यांचा जन्मदिन. श्रोतो, दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
4: मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
4: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
6: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
4: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स.

0: प्रायव्हेट लिमिटेड.
1: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
0: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
1: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
0: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
2: पोटविकार, मूळ व्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळ व्याध तज्ज्ञ.
3: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
1: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, गुबळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
5: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
5: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
6: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो, 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
8: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.

0: देशभक्तीपर गीत रचनेच्या कार्यक्रमातून आताच आपण रूपकुमार राठोड यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं आनंदराज आनंद यांचं. हा देशभक्तीपर गीतरचनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अरे रामभाऊ, नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
2: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे. मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
3: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
4: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे KYC पेपर्स. खरच एक चावी असती तर?
5: आहे ना बाबा, CKYC ID.
4: CKYC म्हणजे?
5: बँक तुमचे KYC डिटेल्स CKYC रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट CKYC ID मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी KYC अपडेट ने बाकी बँक मध्ये पण अपडेट होतो.
4: अरे वा, RBI सांगते
5: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

0: FM 101.1 मेघाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: मां के नाम ये अभियान अद्भुत अभियान था.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दिल्ली मुंबईसह देशभरातल्या अत्यंत वर्दळीच्या 7 रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एजंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण, भाजपकडून सेवा संकल्प अभियान. आणि कुणबी जात प्रमाणपत्रातल्या अडचणी सोडवण्यासाठी आजपासून मराठवाड्यात विशेष शिबिरांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. देशभरातल्या अत्यंत वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामध्ये दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली सुवर्ण चतुष्कोणी रेल्वे मार्गाचा समावेश आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: रेल्वे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: रेल्वेच्या एकूण वाहतुकीपैकी सुमारे 40% वाहतूक या 7 मार्गांवरून होते आणि अंतर्गत सुमारे 2000 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम याआधीच पूर्ण झालं आहे. मंत्रिमंडळानं एकूण 10,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 मल्टी ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांनाही काल मंजुरी दिली. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन वर्षभरात सुरू होईल. सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा मार्ग सर्वप्रथम खुला होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. एजंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत जिओ सेंटर इथं सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये काल बोलताना मुख्यमंत्र्यांनी या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता अधोरेखित केली. तंत्रज्ञानाची क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतरित करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी डेल्टा ऍक्ट बाबत माहिती दिली. ते म्हणाले,
2: मागच्या जीएफएफ मध्ये आपण सांगितलं होतं की महाराष्ट्र हे पहिलं टोकनाइज्ड स्टेट होईल आणि त्या दृष्टीने गेल्या एका वर्षात आपण भरपूर प्रगती केली. आपण डेल्टा ऍक्ट तयार केला. आता त्या ऍक्टवर एक आपण कमिटी तयार केलेली आहे की जी कमिटी त्याला पूर्ण रिव्ह्यू करेल आणि तो कायदा झाल्यानंतर सामान्य माणसाला देखील त्याच्या जमिनीचं रिअलायझेशन करता येईल, लिक्विडिटी क्रिएट करता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की एका नेक्स्ट लेवलवर आपण जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो.
0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युनायटेड किंगडमच्या संसदेत हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी जय महाराष्ट्रचा निनाद करत त्यांनी लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या विजनची मांडणी केली. ब्रिटन संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिंदे यांना स्टेट्समनशिप अवॉर्ड तसंच लंडन

0: महाराष्ट्र ग्लोबल प्राईड अवॉर्डनं गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्ष येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या अभियानात नागरिकांनी किमान 25 मिनिटं श्रमदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: या सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाणार असल्याचंही नवीन यांनी सांगितलं. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी हे अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काल शपथ घेतली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 80% मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मनोज जरांगे यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातली संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि सणासुरीच्या काळात मुंबईत आंदोलन करू नये असंही महाजन म्हणाले. दरम्यान 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांच्या आरोग्य तपासणी तसंच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथक 24 तास कार्यरत आहे. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये जात प्रमाणपत्राच्या वाटपात 0 प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनानं काल प्रांताधिकारी आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले. आजपासून संपूर्ण मराठवाड्यात यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येत असून एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्यासह विभागीय आयुक्त जी श्रीकांत उपस्थित होते. तर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृश्य संवाद पद्धतीनं यात सहभागी झाले होते. या कामाची अद्ययावत आकडेवारी दररोज प्रसार माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीनं करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून कार्यपद्धतीत सुधारणा कराव्यात असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या ग्रीड पाणी पुरवठा योजनेसह सिल्लोड सोयगाव मतदारसंघातल्या विविध पाणी पुरवठा योजनांचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल आढावा घेतला. योजनेच्या कामातल्या अडचणी विभागीय स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी समन्वयानं सोडवून कामं गतीनं पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी दिले. राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातल्या 1197 अंगणवाडी केंद्रांवर राबवलेल्या विविध उपक्रमांची पोषण माहच्या अधिकृत पोर्टलवर नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल उद्या 11 सप्टेंबरला मुंबईत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.

लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. पावसाअभावी कोरडवाहू पिकांसह सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून बागायती पिकांचीही अवस्था बिकट असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी खरडून गेलेल्या जमिनींसाठी जाहीर केलेल्या मदतीचा एकाही शेतकऱ्याला लाभ मिळाला नसल्याचा दावाही त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारनं चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी जरांगे यांच्यासोबत सातत्यानं संवाद ठेवावा असं आवाहनही दानवे यांनी केलं. धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा, पीक अनुदान आणि आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांकडे करण्यात आली. व्हीबीजी रामजी योजनेतल्या तांत्रिक त्रुटी प्रणालीतल्या अडचणी आणि त्यातून ग्रामरोजगार सेवकांवर होणारे आरोप याविरोधात बीड जिल्ह्यातल्या ग्रामरोजगार सेवकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यात 15 ते 20 रोजगार सेवकांवर हल्ले झाल्याचं संघटनेनं नमूद केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दिल्ली मुंबईसह देशभरातल्या अत्यंत वर्दळीच्या 7 रेल्वेमार्गांच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एजंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि कुणबी जात प्रमाणपत्रातल्या अडचणी सोडवण्यासाठी आजपासून मराठवाड्यात विशेष शिबिरांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाइश.

एफएमबँड 101.1 मेघाडूस आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता ऐकूया पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांच्याकडून आलेलं हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन. समर आनंद बुक्तरे हा 17 वर्षे 11 महिने वयाचा मुलगा, दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8 वाजल्यापासून पावडेवाडी नांदेड येथून मित्राकडे जातो असे सांगून गेला आहे. तो आज पावेतो घरी परत आलेला नाही. मुलाचे वर्णन, नाव सम

उमर आनंद बोक्तरे, वय 17 वर्षे 11 महिने, उंची 5 फूट, सडपातळ बांधा, काळे केस आहेत, नाक सरळ आहे, अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि निळा पॅन्ट आहे. सदरील वर्णनाचा मुलगा कुणास आढळल्यास पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड यांच्याशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन संपलं. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो आता सहक्षेपित करीत आहोत.

झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. ही आहे आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी जगभरात जागतिक अवयव दान दिन साजरा केला जातो. याच दिवसाच्या निमित्तानं अवयव दानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं सुरू केलेल्या अंगदान जीवन संजीवनी अभियानाचं महत्व आपण गेल्या भागात जाणून घेतलं आणि ते सांगण्यासाठी आपल्याकडे आले होते राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला. डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून या भागातही आपण अवयवदानाचं महत्व जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: काही गैरसमजांबद्दल तुम्ही सांगितलं, पण लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण असतं की असं झालं तर काय होईल, किंवा आम्हाला आमचे सगळे धार्मिक विधी करायला मिळतील का, किंवा आमचा जवळचा माणूस आहे त्याला आम्ही असं पाहू शकत नाही, असं पण असतं. तर त्याविषयी तुम्ही तो गैरसमज कसा दूर करा?
1: ते बरोबर आहे, कारण की लोकांमध्ये ज्यांना कधी ऐकलं नाही आहे, कधी बघितलं नाही आहे, डायरेक्ट आपण अवयवदान बद्दल बोललो तर मनात भीती असणार की अरे हे केल्यानंतर मग कसं होईल, ऑर्गन्स काढले तर शरीर कसं दिसणार. सो इनफॅक्ट इवन जेव्हा आपण ऑर्गन्स डोनेट करतो, अवयवदान डोनेट करतात, इवन हात सुद्धा आपण डोनेट करू शकतो. सो जर हात डोनेट केलं तरी ते परत कृत्रिम हात जोडून लावून एकदम परफेक्ट ओरिजिनल सारखं ते दिसतात.
0: आणि शरीराची कुठे कालावधी काय लागतो, म्हणजे किती तासात मिळू शकते परत?
1: सो ह्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. आपण ऑर्गन्स एकदा रिट्रिव्हल झालं त्याच्यानंतर ते ऑपरेशन मध्ये कसं

0: आपल्याला अर्धा एक तास दोन तास लागतो तेवढंच वेळ लागतो एकदा हे ऑर्गन घेतल्यानंतर, कारण की हे सगळं आता एक्सपर्ट डॉक्टर असतात जे करतात, सो ते त्याच्यामध्ये जास्त काही वेळ जात नाही, ते खूप फास्ट होतो. एकदा पण परवानगी दिली की हो आम्हाला अवयवदान करायचं आहे, सो त्याच्यानंतर युजली पुढचे 24 तास मध्ये पूर्ण प्रक्रिया कम्प्लीट होऊन आपण बॉडी जे आहे ते पेशंटच्या नातेवाईकांना परत देतो.
1: बरोबर आहे. तसं आता तुम्ही सांगितलं की रोटो सोटो आणि नोटो अशा दोन समित्या आहेत, तर यांचा समन्वय कसा काय असतो मग हे काम करताना?
0: सो कसं असतो की आपल्याला महाराष्ट्र राज्यात आपण 4 भाग केलेले आहेत.
1: अच्छा.
0: मुंबई, पुणे आणि नागपूर, हे प्रत्येक झोनची एक एक ZTCC आहे.
1: अच्छा.
0: सो प्रत्येक रिजन मध्ये ते ZTCC त्या भागात ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन एलोकेशनचे काम बघते. पण समजा की एका ZTCC मध्ये डोनेशन आहे पण तिकडे रिसीव्ह करायला कोणी फिट पेशंट नाहीये.
1: अच्छा.
0: आणि मग आपल्याला तिकडनं दुसरे ZTCC ला द्यायचं आहे. सो ती जबाबदारी जी आहे ते सोटोची आहे, म्हणजे राज्य समितीची. पूर्ण राज्यात जर कोणी रेसिपियंट नसेल तर ते रिजन मध्ये म्हणजे पश्चिमी भारत मध्ये कुठेही

0: टीसीसी त्या भागात ऑर्गन डोनेशनचं आणि ऑर्गन अलोकेशनचं काम बघते. पण समजा की एका ZTCC मध्ये डोनेशन आहे पण तिकडे रिसीव्ह करायला कोणी फिट पेशंट नाही आहे.
1: अच्छा.
0: आणि मग आपल्याला तिकडनं दुसरे ZTCCला द्यायचं आहे. सो ती जबाबदारी जी आहे ते सोटोची आहे, म्हणजे राज्य समितीची. पण राज्यात जर कोणी रेसिपियंट नसेल तर ते रिजन मध्ये, म्हणजे पश्चिमी भारत मध्ये कुठेही कुठे कोणाला द्यायचं ती जबाबदारी रोटोची आहे. आणि समजा पूर्ण पश्चिम भारतात त्या कोणी नसेल तर ते पूर्ण इंडियामध्ये, भारतात, देशात कुठे द्यायचं ती जबाबदारी नोटोची आहे. सो असं हे यांची ऑर्गनायझेशन आहे.
1: बरं, आता ह्यात सगळ्यात महत्वाचा असा पार्ट आहे तो म्हणजे जनजागृती, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. तर हे काम समितीतर्फे कसं काय केलं जातं, काय काय उपक्रम राबवले जातात?
0: सो त्याच्यामध्ये अनेक लेवलवर काम करावं लागतो. एक जनजागृतीमध्ये आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते मेनली कॉलेजमध्ये जाऊन, एनएसएस कडे जाऊन, मग आम्ही पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन ठेवतात, मग आम्ही ठेवतो, मग क्विझ
1: कॉम्पिटिशन ठेवतात
0: नगरपालिकामध्ये. प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही आता पोस्टर लावलेले आहे. मुंबईमध्ये जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, ज्यांनी परवानगी दिली तिकडे अवयवदानासाठी आम्ही पोस्टर लावलेले आहे. मग आम्ही पेपर बरोबर एक कॅम्पेन सुद्धा केली आहे, ज्याच्यामध्ये गेले 6 महिन्यापासून आम्ही ऑर्गन डोनेशनसाठी प्लेज घेण्यासाठी, प्रतिज्ञा घेण्यासाठी ते कोड टाकतोय आणि त्याच्यावर स्टोरीज करतोय.
1: फॉर्म भरून घेणं,
0: हा फॉर्म भरून घेणं, ते आता ऑनलाईन प्लेज आपण घेऊ शकतो.
1: अच्छा.
0: सो फक्त तुम्हाला एक ते QR कोड आहे ते स्कॅन करायचं, त्याच्या आपला आधार लिंक OTP येणार, त्याच्यामध्ये एक दोन सिंपल माहिती भरायचं आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट पण मिळेल की तुम्ही प्लेज घेतलेली आहे.
1: अरे
0: वा. आणि मग ते त्याच्या प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये ठेवू शकतो आणि शोभा वाढवू शकतो.
1: नाही पण सर, ही झाली. काही सामाजिक संस्था पण आहेत की त्या खूप चांगलं काम करतायत अवयवदानाचं, तर त्यांची पण तुम्हाला कशी मदत होते?
0: सो इनफॅक्ट आमची ऑलमोस्ट 20-21 प्रकारची एनजीओज आहेत ज्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. आणि पूर्ण राज्यात गेले 5 वर्षांमध्ये आम्ही 1200 वर ऍक्टिव्हिटीज केली आहे अवयवदान साठी जनजागृती राहण्याला. सो आम्हाला खूप चांगला सहकार्य मिळतोय एनजीओच्या, आणि हे गव्हर्नमेंट आणि एनजीओ हे दोघांची युतीमुळे हे आपल्या महाराष्ट्रात राज्यात हे अवयवदान खूप पसरलेलं आहे.
1: बरं, ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात काय फरक जाणवतो?
0: सो दान करायची इच्छा सगळ्यांची सेम आहे, असं नाही की ह्याच्यामध्ये जास्त आहे ह्यांच्यामध्ये कमी आहे, सगळ्यांचा भाव समानच आहे. पण काय आहे की ग्रामीण भागात हे सोय नाही आहे की ज्यांची इच्छा आहे ते कसं डोनेट करणार, कारण की हॉस्पिटल्स कमी आहे,
1: डॉक्टरांची
0: कमिटीज जे डोनेशनसाठी ब्रेन स्टेम डेथ कमिटी, जे आम्ही सांगितलं 4 डॉक्टरांची कमिटी असते, तेही सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. NTORC म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्हल सेंटर, म्हणजे जे हॉस्पिटल जे ट्रान्सप्लांट करत नाही पण डोनेट करण्यासाठी नोंदणीकृत आहे तेही फार कमी आहे. म्हणून ग्रामीण लोकांना चान्स तेवढा मिळत नाही दान करायचा जेवढं अर्बन एरियामध्ये मिळतो.
1: बरोबर. पण सर, तुम्ही म्हणाला तसं जनजागृती करणं हे खूप मोठं काम आहे खरं समितीचं. तर सर, तुम्ही आता ब्रेन डेड झालेले, म्हणजे मेंदू मृत झालेल्याविषयी सांगितलं, पण जे मृतावस्थेतच आहेत आता, तर त्यांनी कसं करायचं असतं अवयवदान?
0: सो ज्यांची पूर्ण मृत्यू झाली, समजा घरी झाली, सो घरी कोणाची मृत्यू झाली, अचानक झाली, सो ते अवयवदान नाही करू शकतो पण टिश्यू डोनेशन करू शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे डोळ्यांचा करू शकतो, त्वचाचा करू शकतो, इवन ट्रेकिया आणि बाकी टिश्यूज डोनेट करू शकतो. इवन हार्ट ते पूर्ण डोनेट करू शकत नाही, पण जर त्यांची इच्छा असेल तर हार्टचे वॉल्व्स आपण डोनेट करू शकतो. सो असं बरेच प्रकारचे आपण डोनेशन करू शकतो.
1: त्यांनी आधी जिवंतपणे फॉर्म भरून ठेवलेला असतो आणि मृत झाल्यानंतर मग आपण त्यांचे हे घेऊ शकतो.
0: हे इम्पॉर्टंट आहे की जर आपण फॉर्म भरून ठेवलेला आहे, प्लेज घेऊन ठेवलेली आहे, सर त्याच्यावर हे नाही की आपण डायरेक्ट सगळं करू शकतो.
1: अच्छा.
0: कारण की जेव्हा हे होणार, कोणाची मृत्यू झाली किंवा मेंदू मृत्यू झाली, सर त्यावेळी जे नातेवाईक आहे त्यांची संमती गरजेची आहे. तर त्यांची संमती शिवाय ते आपण पुढच्या स्टेप घेऊ शकत नाही.
1: म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवलं पाहिजे की माझा जर मृत्यू झाला तर तुम्ही हे दान करा.
0: सो ते फॉर्म तुम्ही सगळ्यांना दाखव फॅमिलीमध्ये, जसे आपण चायवर चर्चा करतो त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना सांगून ठेवा की तुमची याची इच्छा आहे,

0: आणि तुम्ही ते कुठेतरी लावून ठेवा सगळ्यांना बघण्यासाठी, कारण की ते रेग्युलर रिमाइंडर असतात,
1: माहिती पडेल ते.
0: कारण की त्यावेळी हे निर्णय की अवयवदान करायचं की नाही हे तुमच्या नसणार, ते नातेवाईकांच्या असतात.
1: आणि काय होतं, घरात एखाद्याचा मृत्यू झाला की आधीच दुःखी वातावरण असतं आणि मग त्यात असं हे करण्याकडे लोकांना तेवढं लक्ष नसतं किंवा सुचत नाही त्यांना ते.
0: एक्झॅक्टली, कारण की एवढं स्ट्रेस आहे, दुःख आहे, अचानक मृत्यू झाली आहे, मेजर लॉस आहे, सो एवढं इमोशनल स्ट्रेस असतो की हे सगळं गोष्ट सुचणार नाही त्यांना. सो त्यावेळी जर रेग्युलर डिस्कशन झालं, आधी भरपूर चर्चा झाली त्याच्यावर, मग आपल्याला माहित असतो. आणि मग त्यावेळी कोणी येऊन विचारतात की तुमची अशी इच्छा आहे का, आपण अवयवदान करू शकतो, आपण टिश्यू डोनेशन करू शकतो, तुम्हाला असं काही करायची इच्छा आहे का. मग त्यावेळी लगेच तुम्हाला आठवण येणार की हो, आमची अशी चर्चा झाली होती 10 वर्षपूर्वी आणि ह्यांनी सांगितलं होतं की माझी इच्छा आहे. ते चर्चा झाली तर ते लगेच आपल्याला इच्छा होणार की हा, ह्यांची इच्छा होती तर आपण ती इच्छा पूर्ण करू.
1: पण मग आता ही अशी इच्छा झाली म्हणजे नातेवाईकांनाही वाटलं की आपण करूया, तर मग त्यांनी काय करायचं, कारण घरी असेल ते मृत शरीर.
0: सो त्याच्यासाठी आपलं हेल्पलाईन नंबर आहे.
1: अच्छा,
0: नोटोची एक फ्री हेल्पलाईन नंबर आहे, टोल फ्री, ते आहे 1800-11-4770. परत एकदा बोलतो, 1800-11-4770. रोटोचे आणि सोटोचे, ZTCCचे आणि बरेच एनजीओचे पण आहे. सो ते आपण नंबरवर कॉल केलं तर ते घरी येऊन टिश्यू डोनेशन करू शकतो, डॉक्टर घरी येऊन डोळ्यांच्या स्किनच्या सगळं करू शकतो, आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज नाही.
1: ती पण चांगली सोय.
0: आणि अवयवदान जे असतात, जे मेंदूमृत झाल्यानंतर, ते तर हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये तिथेच असतो. सो तिकडे तर डॉक्टरची टीम असते, ते आपल्याला काम
1: करू शकते. सर मग ह्याचं प्रमाण काय, आपल्या राज्यामध्ये किती साधारण लोक अवयवदानाचे फॉर्म भरतात किंवा किती आपल्याला अवयव मिळतात वर्षभरात?
0: सो आपल्याला गेले 1 वर्षापासून आम्ही हे अभियान चालू केलं आहे प्लेज फिलिंगच्या, आणि ऑलरेडी 70,000 लोकांनी प्लेज घेतलेली आहे
1: एका वर्षात.
0: सो चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट 1 आठवड्यापूर्वीपर्यंत आपण देशात 1 नंबरवर होतो.
1: अरे वा.
0: पण जर आपण बघायला गेलं की किती डोनेशन्स होतात, सो गेल्या वर्षी आपलं ऑलमोस्ट 170-180 रेंजमध्ये लोकांनी अवयवदान केलेलं आहे.
1: अच्छा.
0: पण आपल्याकडे गरज आहे 9,000 पेशंट आहे ज्यांना वेटिंग आहे. आणि तो 180 डोनेट केला, 400-500 अवयव टोटल मिळाले आपल्याला, पण गरज आहे 9,000. सो गॅप भरपूर आहे, म्हणून अजून भरपूर गरज आहे की आपल्याला जनजागृती व्हायला पाहिजे, लोकांना पुढे यायला पाहिजे आणि ऑर्गन डोनेट करायला पाहिजे.
1: बरं, डोळ्यांचं खूप आपण ऐकतो की खूप जणांना डोळे मिळाल्यामुळे त्यांना दृष्टी मिळालेली आहे, तर डोळ्यांचं काही वेगळं असतं का ह्या इतर सगळ्या अवयवांपेक्षा, किंवा डोळे जास्त मिळतात का आपल्याला?
0: सो डोळे जास्त मिळतो, कारण जसं मी सांगितलं की मेंदू मृत्यू फक्त हॉस्पिटलमध्ये आणि आयसीयू मध्ये आणि त्या प्रकारे होऊ शकतो अवयवदान. पण जे डोळे आहे, त्वचा आहे, हे आपण घरी पण कोणाची मृत्यू झाली तरी पण करू शकतो. सो म्हणून डोळे जास्त मिळतात. आणि डोळ्यांसाठी ऑलमोस्ट गेले 20 वर्षापासून जनजागृतीची मोहीम चालू आहे, म्हणून लोकांना माहिती आहे. पण अवयवदानासाठी आता हल्ली थोडा इंटरेस्ट वाढलाय आणि आता हल्ली वाढतोय. सो डोळ्यांचं डेफिनेटली जास्त प्रमाण आहे, पण तिकडेही आपल्याला अजून जास्त नंबरची गरज आहे.
1: तर श्रोते हो, दिलखुलास या आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अवयवदानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेत आहोत. या विषयाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे आणि अवयवदानाची जागरूकता आणखी कशी निर्माण केली पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला अजून जाणून घ्यायची, म्हणून हाच संवाद आपण पुढच्याही भागात असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13
2: FM 101.1 मेघाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, आता सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद सेंटरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून आभार. असाच हा कार्यक्रम ऐकत रहा आणि पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला आणखी नवीन नवीन माहिती आयुर्वेदाबद्दलची या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतच राहतील. आजही डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
5: नमस्कार मॅडम.
4: डॉक्टर, या कार्यक्रमात आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार तसंच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांचे विकार उद्भवूच नयेत म्हणूनही आयुर्वेदामध्ये काय काय उपचार आहेत याविषयीची माहिती या कार्यक्रमातून घेत असतो. आजच्या कार्यक्रमात आपण डोळ्यांच्या नसांचे विकार हा विषय घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मला सांगा, डोळ्यांच्या नसा म्हणजे नेमकं काय?
5: डोळा म्हटलं की डोळ्याचे वेगवेगळे भाग आहेत. काळा बोबळा आहे, पांढरा बोबळा आहे, आतली लेन्स आहे, त्याच्या आतली एक जेली आहे, त्याच्या मागे पडदा आहे, त्याच्या मागे लेन्स आहे, लॅक्रिमल ग्लँड म्हणजे अश्रू तयार करणाऱ्या ग्रंथी, असा एकत्रित सगळ्या पार्टचा मिळून डोळा बनतो. प्रत्येक भाग डोळ्यांचा, प्रत्येक पार्ट डोळ्याचा दिसण्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे असं नाही होत, म्हणजे जनरली बऱ्याचदा बघा टॉन्सिल आहेत सुस्त आहेत काढून टाका त्याचा उपयोग नाही, अपेंडिक्स आहे सुजले पू झालाय काढून टाका त्याचा उपयोग नाही, असं होतं. देवानं कोणताही अवयव बिनकामी बनवलेला नाही. जरी आधुनिक शास्त्रानं ते काढून टाका म्हणून सांगत असतील तर आयुर्वेदात तशी ती कन्सेप्ट किंवा तसा विचार नाही. आयुर्वेदात डोळ्याचा जो एक एक भाग आहे तो फार महत्वाचा आहे, तसाच तो नसांचा आहे. अगदी काळ्या बुबुळापासून ते पडद्या पर्यंत इमेज तयार करायचं काम होतं. इमेज पडद्यावरती ह्या सगळ्या माध्यमातून तयार होते आणि ती इमेज, ती वस्तूची इमेज, प्राण्यांची इमेज जे दिसणं आहे ते मेंदू पर्यंत घेऊन जाण्याचं सेन्सेशन पोहोचवायचं कामही नसा करतात, त्याला ऑप्टिक नर्व्ह म्हणतात. बऱ्याचदा ह्या ऑप्टिक नर्व्ह मध्ये जर बिघाड व्हायला लागला तो वेगवेगळ्या कारणानं होतो. मग अख्खा डोळा चांगला असून सुद्धा आपलं दिसणं बंद व्हायला लागतं. असं ह्या इतकं महत्वाचं काम ह्या आपल्या ऑप्टिक नर्व्हच्या बाबतीत आपल्याला,
4: आणि ते अतिशय सूक्ष्म असतील,
5: छोटे असतात. म्हणजे पडदाच अगदी मसुरीच्या डाळी इतका तो पडदा आहे, मग त्याची मागची नस किती नाजूक असेल विचार करा. आणि त्याच्यावरती परिणाम करणारी बऱ्याच म्हणजे शारीरिक व्याधी पण आहेत आणि डोळ्यांची आजार पण आहेत ज्याचा परिणाम स्वरूप नसांचे विकार येतात. आणि नसांचे विकार आले की कायमस्वरूपी अंधत्व यायचा धोका जास्त वाढत असतो.
4: बापरे. तर डॉक्टर, नसांचे विकार का होतात याची कारणही आहेत आणि ते नेमकं का होतात हे पण जाणून घ्यायचंय, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर डॉक्टर, मग आता हे विकार का होतात याबद्दलची माहिती सांगाल का?
5: कसं होतं बऱ्याचदा बघा, म्हणजे आपल्या अंगाला सूज आली की काही ते कारण आहे, शोथ, त्याला सूज येणं आयुर्वेदानुसार त्याला शोथ म्हटलंय. सर्व शरीरव्यापी शोथ असेल म्हणजे सगळ्या अंगाला जर सूज येणार असेल तर तो प्रामुख्यानं तो हृदयाशी संबंधित, ती यकृत म्हणजे लिव्हरशी संबंधित, वृक्क म्हणजे किडनीशी संबंधित असते. मोठ्या सगळ्या शरीराला येणारी सूज जनरली एखाद्या अवयवाशी संबंधित किंवा एखाद्या भागाशी संबंधित असेल ती स्थानिक सूज झाली. पण मोठे ज्यावेळेस व्हायटल डॅमेज व्हायला लागतात त्यावेळेस सुजीच्या स्वरूपात बऱ्याचदा सुरुवातीला सिम्पटम दाखवत असतात आणि त्याची

0: त्याच वेळेला इनिशियल स्टेजला सुरुवातीला जर ट्रीटमेंट केली गेली नाही तर मात्र गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. फॉर एक्झाम्पल, चेहऱ्याला सूज येते, डोळ्यांना सूज येते, हातापायाला सूज यायला लागली, ज्या वेळेला लघवीच्या जागेला सूज यायला लागली, अशी सुरुवातीच्या किडनीच्या पेशंटमध्ये सिम्पटम असतील आणि त्याचं त्याच वेळेला निदान झालं तर ती सूज तर कमीच येते, पण किडनीचे जे अवयव किडनी किंवा वृक्कमून जो खराब झालेला असतो तो दुरुस्त करता येतो. पण एका स्टेज नंतर मात्र त्याचं आपल्याला रिकव्हरी करणं कठीण होऊन बसते. तसंच डोळ्याच्या पडद्यांच्या सूजेबाबतीत किंवा नसांच्या सूजेबाबतीत आपल्याला म्हणता येईल, कुठंही सूज यायला लागली की याचा अर्थ तिथलं चयापचय हॅम्पर व्हायला लागले किंवा तिथला ब्लड सर्क्युलेशन वरती किंवा रक्तावरती मेजर परिणाम झालाय.
1: बरोबर.
0: मग अशी कोणतीही कारणं जी डोळ्याचा रक्त प्रवाह नॉर्मल ठेवत नाहीत किंवा रक्ताची क्वालिटी खराब झाली आणि त्याचा परिणाम स्वरूप आपल्या पडद्यावरती नसांवरती परिणाम आलाय किंवा काही आजार पण आहेत. आणि नेमकी खरं तर डोळ्यांच्या नसांचे विकार कोणते, तर प्रामुख्यानं जे दोन दिसतात ते त्याला म्हणायचं ऑप्टिक न्यूरॉयटिस, म्हणजे वेगवेगळ्या कारणाने येणारी सूज, आणि ऑप्टिक ऍट्रोपी म्हणजे नसा सुकणे.
1: ह्याच्यात
0: गंमत अशी होते, काही आजारांमध्ये नसा डायरेक्ट सुकायला लागतात,
1: तिथं
0: सूज वगैरे ही सिम्पटम दिसत नाहीत, आणि काही आजारांमध्ये आधी नसांना सूज येते, दिसण्यावरती परिणाम होतो आणि ग्रॅज्युअली नसा सुकायला लागतात. ह्या प्रामुख्याने हे दोन जरी विकार दिसत असली तरी ह्याची कारणं मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. काही कारणं सार्वधिक म्हणजे शारीरिक आजारांचा उपद्रव स्वरूप असणारी आहेत, काही खाण्यापिण्यातल्या सवयी आहेत, आणि काही डोळ्यांची साक्षात डोळ्यांचे आजार आहेत ज्याचा परिणाम स्वरूप ह्या नसा सुकणं किंवा सुजणं हे होऊ शकतं.
1: तर ही कारणं आपल्याला आता जाणून घ्यायची, पण त्याआधी एक ब्रेक घेऊया. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99. तर डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की नसा सुकतात तरी किंवा सुजतात तरी, तर त्याची कारणं काय आहेत नेमकी? आणि तुम्ही जे म्हणालात ना की अख्ख्या शरीराला सूज येते ती आपल्याला दिसते, पण ही डोळ्यांची सूज आपल्याला तशी नसांची दिसू शकत नाही सामान्य माणसाला, तर ते कसं ओळखायचं?
0: अगदी बरोबर, खरं तर प्रश्न फार चांगला आहे. बऱ्याचदा कसं होतं, नसांना सूज आली हे कळतच नाही.
1: बरोबर.
0: जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलात की वर दृश्य भाग, चेहऱ्याला सुजाय दिसते, डोळ्याला वरून सुजाय दिसते, हातापायची सूज दिसते, अशी सूज ज्या वेळेला पडद्याला किंवा नसांना यायला लागते त्यावेळेला मात्र, जसं काही लोकांना पडदा सूज लक्षात येत नाही तसं हे डोळ्याच्या बाबतीत होताना दिसत नाही. इनिशियली दृष्टिमान देव म्हणजे दिसणं कमी होतं एवढं लक्षानं मर्यादित असतं, आणि मग काही वेळेला अपडाऊन होते, म्हणजे जशी काही वेळेला चेहऱ्यावरती सकाळची सूज असते, काही वेळेला सूज नसते, तसं पडद्याला सूज येते, नसांना सूज येते, काही वेळेला ती स्वतःहून कमी होते, त्यावेळेला दिसणं कमी होतं आणि नसांची सूज गेली की दिसणं परत पूर्ववत होतं. आणि असं होत असताना पेशंटला असं वाटत असतं की अरे हे मला नेहमीच आहे, म्हणजे अधूनमधून असं दिसणं कमी होतं, पण ह्या अधूनमधून दिसणं कमी होतं याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण ही सूज अपडाऊन होत राहते आणि काही दिवसानंतर ती कायमस्वरूपी सूज येते आणि नसा सुकायला लागतात. खरं तर ज्या वेळेला ह्या सूजांच्या स्वरूपात आपण ओळखायचं कसं असा जो प्रश्न आहे तो असा होतो, बऱ्याचदा डायबेटिकचे पेशंट असेल आणि नसांना सूज आली तर अशा पेशंटमध्ये बऱ्याचदा दिसणं अचानक कमी होतं, डोळ्यात तिरडा व्हायला लागतो, डबल दिसायला लागतं, ही लक्षणं बऱ्याचदा नसांच्या सूजीच्या बाबतीत आपल्याला दिसायला मिळत असतात. मग ती शुगरमुळे असू दे, ते हायपरटेन्शनमुळे असू देत, थायरॉइडच्या आजारमुळे असू देत, किंवा इतर सार्वधिक किंवा रक्ताशी संबंधित कोणत्याही मोठ्या विकाराशी संबंधित असू देत, कोणत्याही गोष्टीनं ज्यावेळी नसांवरती परिणाम यायला लागतो त्यावेळेला दिसणं कमी व्हायला लागणं, डोळे तिरडे व्हायला लागणं, डोळ्याचे अलाइनमेंट बदलणं, डबल दिसायला लागणं, डोळ्यात दुखायला लागणं, डोळ्यांची मुव्हमेंट करताना डोळा दुखायला लागणं, डोळ्यांची मुव्हमेंट करताना डोकं दुखायला लागणं, अशी कॉमन लक्षणं आपल्याला दिसत असतात. आणि सुरुवातीलाच ज्या वेळेला ही लक्षणं लक्षात येतील आणि ट्रीटमेंट केली गेली तर ह्या आजारांवरती कायमस्वरूपी आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकते किंवा बरं करता येऊ शकतं. फक्त हे वारंवार सूज यायला लागली तर त्याचं देव सण मात्र नसा सुकण्यांमध्ये होतं आणि मग असा विकार बरा करणं फार कठीण होऊन बसतं. त्यामुळे दिसताना छोटे जरी आजार वाटत असले तरी योग्य वेळी ट्रीटमेंट करणं तितकीच गरजेची आहे, कारण वेळ गेला तर मात्र डोळा जायची तितकीच शक्यता असते. त्यामुळे वेळीच ट्रीटमेंट करायला हवी,
1: गरजेची आहे आणि त्याला आयुर्वेदामध्ये उपचार आहेत.

0: नक्की.
1: तर डॉक्टर, या भागामध्ये तुम्ही डोळ्यांच्या नसांचे हे विकार जे आहेत ते नेमके का होतात आणि त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती दिलीत, पण याच विषयावर आपल्याला अजूनही काही माहिती घ्यायची आहे ती आपण पुढच्या भागात घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261299, 9825261299.

आताच आपण श्री विश्ववल्लभ आयुर्वेद सेंटरचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील योगेश यांची रचना. संगीत आहे आनंद घन यांचं.

0: आई गं, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क

0: 95 95 24 25 59.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीच्या आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
4: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
3: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
5: संपर्क 70 50 10 10 49.
6: अरे रामभाऊ, नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
7: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे. मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
8: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
9: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ज्ञ.
10: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940 44 16 756.
11: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
12: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
11: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
12: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्क दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
11: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.

पोट चालली मळ्यात माझ्या टाकू वाजते कुई कुई आतात पाणी झुळझुळ आणि फुलवीत जाते जाई दुई चालली मयात माझ्या काकू वाजते कुई कुई आणि पाटात पाणी झुळझुळवानी फुलवीत जाते जाई दुई धरती माता येई नाता निसून हिरवले नरले गाव मोठ वरत गाणे गाव

यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. या गीतानं भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नया दौर।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। केंद्रीय मंत्रिमंडल ने रेलवे की 20,800 करोड़ रुपए से अधिक की 8 मल्टी ट्रैकिंग परियोजनाओं को मंजूरी दी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, मंत्रिमंडल के इस फैसले से यात्रियों की आवाजाही तेज होगी, रेल संपर्क बेहतर होगा और माल ढुलाई की क्षमता बढ़ेगी। भारत ने ब्रिक्स देशों से अंतर्राष्ट्रीय व्यापार में महिला उद्यमियों और महिलाओं के नेतृत्व वाले उद्यमियों के लिए अवसर बढ़ाने की दिशा में मिलकर काम करने का आह्वान किया। भारत ने नेपाल में राहत कार्य तेज किए। राहत सामग्री के साथ 8वां विमान, विशेष सुरंग टीम और फोरेंसिक विशेषज्ञों को भेजा। और मौसम विभाग ने आज ओडिशा में तेज वर्षा का रेड अलर्ट जारी किया। इसके साथ ही समाचार प्रभात का यंग समाप्त हुआ। नमस्कार।
2: FM 101.1 मेघाहर्ट्स आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 8:15 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत बैल पोळा सणाचं महत्व याविषयी प्रशांत शिर्डे यांचं भाषण।
3: महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा या सणांच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि कष्टकरी शेतकऱ्यांची भूमी आहे। या भूमीची संस्कृती ही प्रामुख्याने कृषी प्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते। शेती, शेतकरी, पशुधन, निसर्ग, पाऊस, माती यांचा परस्पराशी अतूट संबंध आहे। महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचा विचार केला तर वर्षभर साजरे होणारे अनेक सण आणि उत्सव हे शेतीच्या चक्राशी जोडलेले असल्याचे दिसून येते। नागपंचमी, पोळा, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, गुढीपाडवा अशा विविध सणांमध्ये ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब पाहायला मिळते। त्यापैकी बैल पोळा हा शेतकरी आणि त्यांच्या जीवाभावांच्या साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता, सहजीवन, पशुप्रेम आणि कृषी संस्कृतीचा उत्सव आहे। शेतकरी वर्षभर आपल्या बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, मळणी, वाहतूक आणि शेतीशी संबंधित अनेक कामे करून घेत असतो। आधुनिक काळात ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे, हार्वेस्टर आणि इतर कृषी यंत्रसामुग्रीमुळे शेतीचे स्वरूप बदललेले असले तरी पारंपरिक शेतीमध्ये बैलांचे योगदान अत्यंत महत्वाचे होते। बैल हा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच मानला जात असे। म्हणूनच वर्षभर शेतात राबणाऱ्या या मुख्य प्राण्याला वर्षातून एक दिवस विश्रांती देऊन त्यांचा सन्मान करण्याची भावना पोळ्यामागे आहे। आज पोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्वाचा सण मानला जातो। बैल पोळा प्रामुख्याने श्रावण महिन्यातील आमोश्याला साजरा केला जातो। महाराष्ट्रातील विविध भागामध्ये त्याला पोळा, बैल पोळा किंवा बिंदूर अशा नावांनी ओळखले जाते। विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्व आहे। प्रदेशानुसार पोळ्यांच्या प्रथा, पूजा, मिरवणुका आणि खाद्य परंपरांमध्ये काही फरक आढळतो, परंतु सर्व ठिकाणी त्यामागील मूलभूत भावना एकच आहे, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे। श्रावण महिन्यातील हा काळ शेतीच्या दृष्टीने महत्वाचा असतो। पावसाळ्यात शेतीची अनेक कामे सुरू असतात आणि शेतकरी निसर्गाच्या कृपेची अपेक्षा करत असतो। अशा काळात बैलांची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही कृषी सजीवनाची जोडलेली भावनिक परंपरा आहे। पोळ्यांच्या आदल्या दिवशी अनेक ठिकाणी खांदे मळणी करण्याची प्रथा आहे। या दिवशी बैलांच्या खांद्यांना तेल लावून मालिश केली जाते। वर्षभर नांगर ओढताना, शेतीची कामे करताना बैलांच्या खांद्यावर मोठा ताण येतो। त्यामुळे त्यांच्या श्रमांची जाणीव ठेवून त्यांना आराम देण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा मार्ग आहे। बैलांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली जाते, त्यांच्या शरीराची स्वच्छता केली जाते। काही ठिकाणी त्यांना औषध वनस्पतीच्या पाण्याने स्नान घालण्याची पद्धत आढळते। या सर्व प्रक्रियेतून बैलांना केवळ शेतीचे साधन न मानता संवेदनशील जाणीव म्हणून पाहण्याची भावना व्यक्त होते। पोळ्यांच्या दिवशी बैलांना शेतीची कामे करून घेतली जात नाहीत, त्यांना पूर्ण विश्रांती दिली जाते। अशा प्रकारे पोळा हा पशु कल्याणाची परंपरा जाणीव व्यक्त करणारा सण ठरतो. पोळ्यांच्या दिवशी सकाळपासूनच

ग्रामीण भागातील वातावरण उत्साहाने भरून जाते. शेतकरी आपल्या बैलांना स्वच्छ धुवून त्यांना सजवतो. बैलांच्या अंगाला तेल चोळले जाते. त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो. गेरूचे ठिपके किंवा नक्षी काढली जाते. त्यांच्या अंगावर आकर्षण झूल चढवली जाते. गळ्यामध्ये घुंगरांचा आणि कवड्यांच्या माळा घातल्या जातात. डोक्यांना बासिंग, पायात तोंडे, गळ्यात नवीन सजावटी व्यसन आणि इतर अलंकार घातले जातात. बैलांची जोडी सजवताना शेतकऱ्यांच्या मनात आपल्या कष्टकरी साथीदाराविषयी असलेले प्रेम आणि अभिमान स्पष्टपणे दिसून येतो. विविध भागामध्ये सजावटीच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी बैलांना सुंदर आणि आकर्षक स्वरूप देण्यामागे त्यांचा सन्मान करण्याचीच भावना असते. बैलांना सजविल्यानंतर त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. घरातील महिला बैलांची आरती करतात. त्यांच्या कपाळावर कुंकू, हळद आणि इतर शुभ चिन्हे लावतात. बैलांच्या गळ्यात हार घातले जातात. त्यांच्या पायाला पाणी लावून पूजा केली जाते. काही ठिकाणी घरातील लहान मुले ही या पूजेत सहभागी होतात. या प्रसंगी बैलांना गोड धोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो. विशेषतः पुरणपोळी हा पोळ्यांच्या सणातील महत्वाचा खाद्यपदार्थ मानला जातो. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांचे तोंड गोड केले जाते. शेतकरी कुटुंबासाठी हा केवळ धार्मिक विधी नसतो. वर्षभर आपल्या श्रमात सहभागी झालेल्या प्राण्याबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो भावनिक सण असतो. बैलपोळ्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बैलांची मिरवणूक आणि सामूहिक उत्सव. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये सजवलेल्या बैलजोड्या एकत्र आणल्या जातात. ढोल, तासे, सनई, लेझिम आणि पारंपरिक वाद्याच्या साथीने बैलांची मिरवणूक काढली जाते. गावातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी होतात. मुलांसाठी तर हा दिवस विशेष आकर्षणाचा असतो. वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी गावातील लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात. काही ठिकाणी उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. बैलपोळ्यांचे सर्वात मोठे महत्व कृतज्ञतेच्या भावनेत आहे. मानवी जीवनात अनेक वेळा आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा जीवनाचे महत्व आपण विसरतो. परंतु ग्रामीण संस्कृतीने आपल्या जीवनात योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण दिली जाते. बैल हा शेतकऱ्यांच्या उत्पादनात प्रक्रियेतील महत्वाचा घटक होता. शेतकरी आणि बैल यांच्यात केवळ मालक आणि प्राणी असे नाते नव्हते. त्यांच्यात भावनिक आणि जिव्हाळ्यांचे नाते निर्माण झाले होते. शेतकरी आपल्या बैलाला नावाने हाक मारत असे, त्यांची काळजी घेत असे आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत असे. त्यामुळे पोळा हा त्या नात्यांचा सार्वजनिक आणि सांस्कृतिक आविष्कार आहे. शेतकऱ्यांच्या बैलाविषयींचा जिव्हाळा आणि बैलांच्या शेतकऱ्यांचा जीवनातील सहभाग या दोन्हीचे दर्शन या सणातून घडते. बैलपोळ्यांचे कृषीविषयक महत्व देखील मोठे आहे. शेती हा केवळ उत्पादनांचा व्यवसाय नसून ग्रामीण समाजाच्या जीवनाचा आधार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीमध्ये शेतीशी संबंधित अनेक प्रथा आणि उत्सव निर्माण झाले. शेतीच्या कामामध्ये बैलांचा उपयोग पूर्वी अत्यंत मोठ्या प्रमाणात होत असे. नांगरणीपासून मळणीपर्यंत विविध कामांसाठी बैलांचा उपयोग केला जात असे. त्यामुळे बैलांना कृषी व्यवस्थेतील महत्वाचे स्थान प्राप्त झाले. पोळा हा त्या कृषी व्यवस्थेची आठवण करून देतो. आज शेती यांत्रिकीकरणामुळे बदलत असली तरी पोळा हा शेतकरी आणि त्यांच्या कृषी परंपरेला भूतकाळाशी जोडून ठेवतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये शेतीशी संबंधित सण, लोककला, खाद्य संस्कृती आणि परंपरांना महत्वाचे स्थान आहे. बैलपोळांच्या सामाजिक महत्वाच्या पैलूही अत्यंत उल्लेखनीय आहे. गावातील सर्व स्तरातील लोक या सणात सहभागी होतात. शेतकरी, शेतमजूर,
कारागीर, व्यापारी, महिला, मुले आणि वृद्ध अशा सर्वांचा सहभाग उत्सवाला सामुदायिक स्वरूप देतो. पोळ्यांच्या निमित्ताने गावातील लोक एकमेकांच्या घरी जातात, शुभेच्छा देतात, प्रसादांचे वाटप करतात आणि

0: एकत्रितपणे आनंद साजरा करतात. त्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात आणि जीवनात सामूहिकता, सहकार्य आणि परस्परावलंबन यांना मोठे महत्व आहे. पोळा या मूल्यांना बळ देतो. पूर्वींच्या काळात गावातील सण हे केवळ धार्मिक विधी न राहता सामाजिक संवादाचे आणि सामुदायिक एकोप्याचे महत्वाचे माध्यम होते. पोळ्यांच्या माध्यमातून ही परंपरा आजही अनेक ठिकाणी टिकून आहे. बैलपोळा हा पशु प्रेम आणि प्राणी संवर्धनांचा संदेश देणारा सण आहे. माणसाने आपल्या गरजांसाठी प्राण्यांचा उपयोग केला असला तरी त्यांची काळजी घेणे आणि त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. बैलपोळा हीच जाणीव समाजात रुजवतो. बैलांना स्नान घालणे, त्यांच्या शरीराची स्वच्छता करणे, खांद्यांची मालिश करणे, त्यांना विश्रांती देणे, त्यांची पूजा करणे आणि त्यांना खाद्य देणे या सर्व कृतीमधून प्राण्याबद्दल प्रेम व्यक्त होते. त्यामुळे पोळा हा भारतीय ग्रामीण संस्कृतीतील मानव आणि प्राणी यांच्यातील सहजीवनाचे सुंदर उदाहरण आहे. पोळ्यांच्या सणामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. घरातील महिला पोळ्यांच्या तयारीत सक्रिय सहभाग घेतात. घरांची स्वच्छता, सजावट, रांगोळी, पूजेची तयारी, नैवेद्य तयार करणे, पुरणपोळी करणे आणि बैलांचे औषण करणे या कामामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे पोळा हा केवळ पुरुष प्रधान कृषी उत्सव न राहता संपूर्ण कुटुंबाचा आणि गावांचा उत्सव बनतो. ग्रामीण महिलांच्या सांस्कृतिक योगदानामध्ये दर्शन ही या सणातून घडते. विशेषतः पारंपरिक पदार्थ, रांगोळी, लोकगीते आणि पूजेच्या पद्धती यांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या सांस्कृतिक ज्ञानांचे हस्तांतरण होते. बैल पोळ्यांच्या लोककला आणि संस्कृतीशीही घनिष्ठ संबंध आहे. पोळ्यांच्या काळात ग्रामीण भागात लोकगीते, परंपरा, वाद्ये, ढोल, तासे, सनई, लेझीम, रांगोळी, बैल सजावट आणि विविध लोकपरंपरा यांना विशेष महत्व प्राप्त होते. बैलांच्या सजावटी स्थानिक कलात्मकतेचे दर्शन घडते. ग्रामीण कारागीर तयार करीत असलेले गळ्यातील हार, घुंगरू, झूल, शिंगांची सजावट, व्यसन आणि इतर वस्तूंना या काळात मागणी वाढते. त्यामुळे सणांच्या माध्यमातून स्थानिक हस्तकला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही चालना मिळते. पोळा हा एका अर्थाने ग्रामीण लोककलांचा उत्सव आहे. बैल पोळा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा संबंध लक्षात घेण्यासारखा आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला एका दिवसासाठी राज्यासारखा सन्मान देणे हीच पोळ्यांची खरी भावना आहे. आज ट्रॅक्टरच्या युगात बैलांचे पारंपरिक कृषी कार्य कमी झाले असले तरी पोळा आपली सांस्कृतिक ओळख टिकून आहे. हा सण आपल्याला शिकवतो की विकासाच्या प्रवासात आधुनिकता स्वीकारली तरी आपल्या मातीशी, आपल्या श्रमाशी, आपल्या पशुधनाशी आणि आपल्या लोकपरंपरांशी असलेले नाते तुटता कामा नये. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीशी ओळख जपणारा, शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंद व्यक्त करणारा आणि पशुप्रेमाचा संदेश देणारा बैलपोळा म्हणूनच महाराष्ट्राच्या लोकजीवनातील एक अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा पुढील पिढ्यांनी अधिक संवेदनशील, पर्यावरणपूरक आणि प्राणीहितकारणी पद्धतीने जतन करणे हीच या सणाला खरी मानवंदना ठरेल.
1: बैलपोळा सणाचं महत्व याविषयी प्रशांत शिरडे यांचं भाषण आताच आपण ऐकलं. भाषणाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
4: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प
6: योजना उन नौजवानों के लिए.

0: ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था। संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड।
3: FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। राष्ट्रीय मराठी बातमी आकाशवाणीच्या

मेघाडसूर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 8:40 समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ. 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11,000 किलोमीटर लांबीच्या 7 उच्च रहदारीच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. यात दिल्ली हावडा, मुंबई हावडा, दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई आदी मार्गांचा समावेश आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. या प्रकल्पांचा उद्देश रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणं, कामकाजाची कार्यक्षमता सुधारणं आणि महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीची कोंडी कमी करणं हा आहे. यामुळे जवळपास 2100 गावांना आणि 52 लाख लोकांना फायदा होईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांपैकी 10,783 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 3 प्रकल्प पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 14 जिल्ह्यांमध्ये तर 10,021 कोटी रुपये खर्चाचे इतर 5 प्रकल्प तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवा पुढील वर्षी सुरू होईल. याचं काम वेगानं सुरू असून सूरत ते वापी या सुरुवातीच्या 100 किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण करून तो मार्ग खुला केला जाईल, असंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक जलद होईल, संपर्क व्यवस्था आणि माल वाहतुकीची क्षमता वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिरानं होईल. तसंच 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलशयात्रा काढली जाईल, असंही नवीन यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजक आणि महिला नेतृत्वाखालील उद्योगांसाठी संधी वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र काम करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं ब्रिक्स WBA महिला नेतृत्व विकास परिषदेत बोलत होते. महिलांच्या मालकीच्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं, परिषदा, चर्चासत्र आणि व्यावसायिक मंचांवर अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी कर्ज पुरवठा, बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश तसंच निश्चित व्यावसायिक नियमांची गरज असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. कृषी आणि वनीकरण क्षेत्रातली 9वी आसियान भारत मंत्रीस्तरीय बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि फिलिपीन्सचे कृषी सचिव फ्रान्सिस्को PTU लॉरेल सहभागी झाले होते. यावेळी हवामान अनुकूल शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती, मृदा आरोग्य, जल उत्पादकता, अन्न सुरक्षा, कृषी वनीकरण आदी क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली. नेपाळमधील भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं नेपाळच्या मदतकार्यात वाढ केली असून 130 टनांहून अधिक मदत साहित्य पोहोचवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्य कामात मदतीसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 35 टन मदत आणि बचाव साहित्य घेऊन जाणारं 8वं विमान काल काठमांडूमध्ये उतरलं. नेपाळमधील भारतीय दूतावासानं काल ही माहिती दिली. दरम्यान भारताच्या विशेष बोगदा

बचाव पथकानं नेपाळी लष्करासोबत चिलिमे आणि लांगटान या जोखमीच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी आज देशभरात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. इराणची कच्च्या तेलाची 5 जहाजं अमेरिकेनं नष्ट केल्यानंतर इराणशी समन्वय न साधता नवीन प्रतिबंधित समुद्री क्षेत्रासह होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादण्याचा इशारा इराणनं दिला आहे. दरम्यान घोषित न केलेल्या ठिकाणांवर आढळलेल्या युरेनियमबाबतच्या चौकशीतल्या इराणच्या असहकारामुळे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवलं आहे. आर्थिक गुन्ह्यांसाठी डिजिटल गेमिंग आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचं आर्थिक कारवाई कृती दल FATF म्हटलं आहे. याबाबत त्यांनी विविध देशातली सरकारं नियामक संस्था आणि व्यावसायिकांना जागतिक पातळीवर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके आणि पंतप्रधान डॉ हरणी अमरा सूर्या यांची भेट घेतली. विकासाच्या क्षेत्रातलं सहकार्याबाबत दोन्ही पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान श्रीलंकेच्या हवाई दलासाठी L-70 तोफांचं आधुनिकीकरण आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयांमधल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेला भूसंसाधन विभाग आज तिसऱ्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामसाठीची मार्गदर्शक तत्वं जारी करणार आहे. या योजनेसाठी 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षांचा कृती आराखडा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलात आणला जाईल. या योजनेअंतर्गत नकाशे जमिनीच्या मालकीचे तपशील मालमत्ता नोंदणी आणि न्यायालयीन प्रकरणं परस्पर सुसंगत पद्धतीनं एकत्रित केली जाणार आहेत. इस्माइली मुस्लिम समुदायाचे 50वे परंपरागत इमाम आणि आगाखान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष 5वे प्रिन्स रहीम आगाखान पहिल्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रिन्स रहीम आगाखान राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यातील 6 पदरी पोर्वरिम इलिव्हेटेड कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. सुमारे 641 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या मार्गावरून दररोज 75,000 ते 80,000 वाहनांची ये जा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण 60% कमी होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सुधारित पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेमुळे गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही गडकरी यांनी नमूद केलं. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेचे बेन शेल्टन आणि 11वा मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात पुरुष एकेरीची उपांत्य फेरी आज होईल. उद्या होणाऱ्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेती आर्यना सबलेंका हिचा सामना 3रा मानांकित जेसिका पेगुलाशी होईल, तर चौथं मानांकन असलेली कोको गॉफ ही कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनासोबत सामना खेळेल. जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेच्या 3रा टप्प्याचा समारोप काल अहमदाबाद इथं झाला. काल शेवटच्या दिवशी पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन हरविंदर सिंग आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या शीतल देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकं जिंकली. या स्पर्धेत 4 सुवर्ण 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह भारतानं 15 पदकं मिळवली आहेत. दुबई इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन.

भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ, 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे.
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि सादरकर्ते योगिराज बच्चे.

0: आयुष्याचा रस्ता नेहमीच सरळ असतो असं नाही. कधी वळणावर इतकं दाट धुकं पसरतं की पुढचा रस्ताच दिसेनासा होतो. मन एकाकी पडतं, विचारांचं चक्र थांबत नाही आणि एका क्षणी वाटू लागतं की बस आता मी थकलोय.
1: अजून एक प्रयत्न आणि पुन्हा अपयश. 4 वर्ष झाली पुण्यात अभ्यास करतोय, घरचे शेतात घाम गाळून पैसे पाठवतात, शेजारपाजारची विचारतात, काय रे कधी होतोय अधिकारी, मी काय उत्तर देऊ त्यांना. सगळ्या मित्रांची निवड झाली, नोकऱ्या लागल्या, मीच मागे राहिलो. दरवेळी कट ऑफवरून 1-2 मार्क कमी पडतात. माझं आयुष्य निरर्थक आहे. या अपयशापेक्षा आणि घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा सगळं संपवलेलं काय वाईट. बस झालं आता हे किती दिवस.
2: तीन वर्ष झाली निसर्ग पार पाठ फिरून बसलाय. पेरलेलं उपवत नाही आणि उगवलेलं हाती येत नाही. कालच बँकेची लाल नोटीस दाराव चिटकून गेल्यात. सावकाराची माणसं जिथं भेटल तिथं अपमान करत्यात, वाटल ते बोलत्यात. जसं माझं शेत वाळलंय तसं माझं मन पण वाळलंय, पार वाळून गेलंय. पोरीचं लग्न डोक्यावर आहे, पोराच्या कॉलेजची फी भरायची, काय करू आणि कसं करू. सगळी रात्रीची झोप उडाल्या, मला कुठलाच मार्ग दिसत नाही. आता फक्त दिसत्या ती मला विहिरीची वाट आणि ह्या विहिरीच्या वाटेवर सगळा त्रास एका क्षणात संपवून टाकायचा आहे. 5 झालं नाही जगायचं.
0: समीर आणि महात्मा ही केवळ 2 नावं नाहीत, हे आपल्या समाजातल्या त्या अस्वस्थ मनाचे प्रातिनिधिक आवाज आहेत जे संकटाच्या दडपणाखाली श्वास गुदमरल्यासारखं अनुभवत आहेत. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की कोणत्याही समस्येपेक्षा आयुष्य नेहमीच मोठं असतं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा तिला तिचं आयुष्य संपवायचं असतं का की तिला तिच्या वेदनांना संपवायचं असतं? आपण आज या विषयावर उघडपणे बोललं पाहिजे. आज आपल्या सोबतीला आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मानसी

0: डॉक्टर मानसी, स्वागत आहे आपलं।
1: धन्यवाद, अगदी बरोबर म्हणालीस। आत्महत्या ही अचानक घेतलेली पायरी मुळीच नसते, ती एका दीर्घ मानसिक प्रवासाची आणि त्रासाची परिणिती असते। नैराश्य, अतिचिंता, अचानक आलेले आर्थिक संकट किंवा नात्यांमधली कटुता यामुळे मेंदूतील रसायनांचं संतुलन बिघडतं। ही एक वैद्यकीय स्थिती आहे। जसा शरीराला आजार होतो तसा मनालाही आजार होतो, पण दुर्दैवानं आपल्या समाजात मानसिक आजारांवर बोलणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं। हा दृष्टिकोन बदलणं अत्यंत गरजेचं आहे।
0: मग डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती अशा नैराश्यात असते तेव्हा तिचं वर्तन कसं ओळखावं, आपण तिच्याशी संवाद कसा साधावा?
1: अगदी सोपंय। अशी व्यक्ती अचानक शांत होते, स्वतःला इतरांपासून वेगळं करते। माझं असणं किंवा ना असणं सारखंच आहे अशा गोष्टी बोलते। खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी बदलतात। हे सगळं आत्महत्येचे धोक्याचे इशारे असतात। अशा वेळी त्या व्यक्तीला तू असं का करतोयस किंवा तू कमजोर आहेस असं टोचून बोलण्याऐवजी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं हा सर्वात मोठा उपाय असतो। तिला हा विश्वास देणं गरजेचं असतं की काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे।
0: म्हणजे डॉक्टर, उपदेश करण्यापेक्षा फक्त शांतपणे ऐकून घेणं जास्त महत्त्वाचं आहे?
1: हो, जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातला ताण अर्धा होतो।
0: समीर, ज्याने एका रात्रीत जगणं संपवण्याचा विचार केला होता तो आज आपल्या समोर उभा आहे। समीर, तुझा हा निराशेकडून आशेकडे जाणारा प्रवास कसा बदलला? त्या रात्री नक्की काय घडलं होतं?
2: त्या रात्री निकाल लागला होता आणि माझं नाव यादीत नव्हतं। मी खोलीचा दरवाजा आतून बंद केला, पंख्याकडे बघत विचार करत होतो की बस आता सगळं संपवायचं। अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली। मित्राचा, राहुलचा फोन होता। मी फोन उचलला नाही, तरी तो परत परत फोन करीत राहिला। शेवटी मी फोन उचलला आणि कोरड्या आवाजात म्हटलं, बोल राहुल।
0: मग राहुल काय म्हणाला?
2: तो म्हणाला, समीर, मी तुझ्या खोलीच्या खाली उभा आहे, दरवाजा उघड, आपण चहा प्यायला जाऊ। मी म्हटलं, मला नाही यायचं, पण तो जबरदस्तीने वर आला। त्याने माझा चेहरा पाहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला। तो म्हणाला, समीर, तू फार शांत दिसतोयस, काही अडचण आहे का? मला वाटलं मी टाळावा, पण त्याने पुन्हा विचारलं, समीर, तुझ्या डोळ्यातली भीती मी ओळखू शकतोय, काय झालंय सांग मला।
0: मग त्या एका प्रश्नानं तुझ्यावर काय परिणाम झाला?
2: मी स्वतःला रोखूच शकलो नाही ताई, मी त्याच्या मिठीत ढसाढसा रडलो। 4 वर्षाचा साचलेला सगळा राग, भीती, अपयश आणि घरच्यांच्या अपेक्षांचा ताण मी त्याच्या समोर मोकळा केला। त्याने मला जराही जज केलं नाही, तो शांतपणे ऐकत राहिला। मग तो म्हणाला, अरे समीर, अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, ही एक परीक्षा होती, आपण एकत्र पर्याय शोधू। दुसऱ्या दिवशी तो मला डॉक्टर मानसीकडे घेऊन गेला। चर्चेनंतर डॉक्टर मानसी मला म्हणाल्या,
1: समीर, अरे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात। काही वेळा तुमच्या आयुष्यात अशी एखादी अत्यंत तणावपूर्ण आणि अडचणीची परिस्थिती निर्माण होते की जिथून आपल्याला फक्त पळून जावंसं वाटतं। कधी कधी चिंताग्रस्त किंवा निराश असणं हे सामान्य असलं तरी हे लक्षात ठेवा की एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी आपलं जीवन संपवणं हा काही त्यावरचा उपाय नाही। कधी कधी लोक कठीण भावनिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दारू किंवा अंमली पदार्थाचा वापर करतात, परंतु यामुळे समस्या सुटण्याऐवजी गुंतागुंतच वाढते। आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न हे असतातच, परंतु ते एका मर्यादेपलीकडे जात असतील आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज असते। आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचार तज्ज्ञ

0: किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताही कमीपणा नसतो. त्यामुळे समीर, तू खूप नशीबवान आहेस, कारण तुला राहुल सारखा एक जीवाभावाचा मित्र आहे. आणि राहुल, तुझं सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन. केवळ तुझ्या त्या दोन आश्वासक शब्दांनी तू आज तुझ्या मित्राला जीवनाची एक अनमोल भेट दिलीस. असंच मैत्र जपा.
1: मानसोपचाराने आणि मित्राच्या साथीने मला समजलं की स्पर्धा परीक्षा हे माझं आयुष्य नव्हतं, ते फक्त आयुष्याचा एक भाग होतं. आज मी दुसऱ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतोय आणि मी खूप खुश आहे.
2: मानसी मॅडम, विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
0: विद्यार्थ्यांचं समुपदेशन हे त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं जीवन अनेक प्रकारे गुंतागुंतीचं झालं आहे. या स्पर्धेच्या युगात त्यांना वेळोवेळी ताणतणावाला सामोरं जावं लागतं. यामध्ये केवळ शैक्षणिक यशच नाही तर सामाजिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील समाविष्ट असतात. त्यामुळं या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना व्यावसायिक मदतीची गरज भासते, जी समुपदेशनाद्वारे मिळते. समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा देतात. तसंच ते विद्यार्थ्यांच्या समस्यांचं मूळ कारण शोधण्यात त्यांना मदत करतात. त्यामुळं विद्यार्थी स्वतःच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. समुपदेशनामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गुणांची जाणीव होते. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढून ते अधिक सकारात्मक होतात. याशिवाय समुपदेशक विद्यार्थ्यांना ताणतणाव आणि चिंता हाताळण्यासाठी प्रभावी तंत्र शिकवतात, जसं की श्वास घेण्याचे व्यायाम, मेडिटेशन आणि वेळेचं नियोजन. यामुळं विद्यार्थ्यांच्या वर्तनात आमूलाग्र बदल होतो.
2: माधवा, तुमच्या बाबतीत संवादाची ही किमया कशी घडली? तुम्ही त्या अंधारातून बाहेर कसे आलात?
3: ताई, शेतात म्या बाबळीच्या झाडाखाली एकटाच बसलो होतो. हातात कीटकनाशकाची बाटली होती. डोक्यात फक्त एकच विचार चालला होता की हे प्यायचं आणि मोकळं व्हायचं. इतक्यात गावातला माझा मित्र त्याच्या रानातनं चालला होता. त्यानं बघितलं आणि तो माझ्याकडं धावत आला. त्यानं ती माझ्या हातातली बाटली हिसकून घेतली आणि मला घट्ट मिठी मारली आणि जोरात ओरडला, माधवा काय करतोस, हेडबीड लागलंय काय तुला?
2: मग तुम्ही काय उत्तर दिलं माधवा?
3: मी त्याला काय सांगणार ताई, त्याला म्हटलं, बळीरामा सोडून दे मला, अरे माझ्या डोसक्यावर एवढं कर्ज आहे आणि सगळं पीक गेलंय, सावकार घरात येऊन रोज अपमान करतोय, मी राहिलो तर पोरीचं लग्न कसं होणार, पोराला कोण शिकवणार, मी गेलो तर माझ्या इम्याचं पैक मिळतील माझ्या घराला, तर बळीरामानं माझ्या दोन्ही कालावर हात ठेवला आणि मला विचारलं, माधबा तू केलास तर तुझ्या विम्याच्या पैशाचं काय करायचं, तू नसशील तुझी पोर पोरकी होतील की, तुझी बायको जन्मभर रडल, कर्जापेक्षा तुझी साथ लय महत्वाची आहे भावा, तू जगलास तर त्यांना त्या पैक्याचा उपयोग होईल.
2: मग बळीरामाच्या त्या शब्दांनी तुमच्या मनात काय बदल घडवला?
3: ताई, माझं डोळं लक्क उघडलं बघा. मला तो तसाच धरून बँकेत घेऊन गेला. बँकेच्या साहेबांना आमची परिस्थिती समजावून सांगितली, कर्जाचं पुनर्गठन केलं. बळीरामानं मला शासनाच्या नव्या योजनांची पण माहिती दिली. माझ्या घरानं मला मिठी मारली बघा त्यावेळा. माझ्या घरातली मला म्हणालीत, चटणी भाकर खाऊ पण सोबत राहू. ताई, माझ्या शेतात आता आधुनिक पद्धतीनं भाजीपाला पिकवतोय मी. संकटाशी दोन हात केल्यात. लोक किती जरी म्हणतात की मार्ग निघत नाही, पण मार्ग निघतोच ताई. आज माझं शेत पुन्हा हिरवं होतंय आणि माझं मन पण.

0: पाहिलत, एक राहुल आणि एक बळीराम जर आपल्या आसपास असेल किंवा आपण स्वतः कुणासाठी राहुल किंवा बळीराम बनलो तर किती आयुष्य वाचू शकतात? फक्त एका संवादाने दोन जीवन बदलले, मनाचे दरवाजे उघडले की आशेचा प्रकाश आत येतोच. मानसी मॅडम, आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं किंवा त्यांच्याकडे जाणं या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल?
1: हो, आपण जाणताच की चेंजिंग द नरेटिव्ह ऑन सुसाईड ही या वर्षीच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची संकल्पना आहे. आता याचा शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आत्महत्येचे वर्णन बदला, म्हणजेच आत्महत्या किंवा मानसिक आजाराबद्दलच्या नकारात्मक विचारांना बदलून संवादाचा आणि मदतीचा नवा दृष्टिकोन निर्माण करा. तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचा आणि किती तीव्रतेचा मानसिक आजार आहे हे फक्त मानसोपचार तज्ज्ञांनाच कळू शकतं, आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे जी मंडळी उपचारासाठी जातात ती वेडी असतात असा सार्वत्रिक समज आपल्याकडे दिसून येतो. परंतु फक्त वेळ लागणे एवढंच नाही तर इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या आणि आजार माणसाला असू शकतात, आणि वेळीच समुपदेशकांकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे आपण गेलो तर हे आजार पूर्णपणे बरे होतात. बरेचदा चित्रपटातून दाखवल्या गेलेल्या अतिरंजित उपचारांमुळे, जसं की शॉक ट्रीटमेंट असेल, त्यामुळे एक प्रकारची वाईट प्रतिमा जनसामान्यांमध्ये तयार होते. त्यामुळे मग मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे फक्त शॉक ट्रीटमेंट घेणं असा गैरसमज बळावलेला दिसतो. किंवा तुझं दुखणं मानसिक आहे असं एखाद्यानं लेबर लावलं की आपल्याला धक्का बसतो. परंतु जेव्हा उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आणि इतर लहान सहान शारीरिक व्याधींसाठी आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला त्यात काहीच वावगं वाटत नाही. मग जसं शरीराला आजार होऊ शकतात तर मनाला होणार नाहीत का? तर नक्कीच होतात, आणि मग त्यामुळेच आपल्याला समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन आजाराचं निदान करून घेणं आणि गरज पडली तरच औषधोपचार घेणं ही इतकी साधी प्रोसिजर आहे. त्यामुळं मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेळ लागणं हा 100% गैरसमज असून असा विचार करणारी मंडळीच वेडी आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी आपण सर्वांनीच एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की दिस टू शाल पास, परिस्थिती ही कायम बदलत असते.
0: शब्दांमध्ये जगण्याची ताकद असते. जर तुमच्या मनात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या मनात असा विचार येत असेल तर निसंकोचपणे कोणाशी तरी बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. कठीण काळात स्वतःला सावरून बघ. रात्र संपल्यानंतर उजाडणारा तो सूर्य बघ. समस्या तात्पुरत्या असतात दोस्ता, तू फक्त विश्वासाने पाऊल पुढे टाकून बघ. शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांनी मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. टेलिमानस सारख्या 24 तास उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईन 1-4-4-1-6 किंवा 1-800-89-1-4-4-1-6 वापर करा. तज्ञांचं मार्गदर्शन घ्या. चला, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करूया. आपण एकमेकांशी मनापासून संवाद साधू. कुणी मनातलं सांगत असेल तर ते सहानुभूतीने ऐकून घेऊ, आणि आपल्या प्रियजनांना अंधारात कधीही एकटं सोडणार नाही, कारण प्रत्येक जीवन मौल्यवान आहे आणि प्रत्येक काळ्या रात्रीनंतर एक नवी सुंदर पहाट ठरलेली असते. आताच

0: आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके, निवेदन सुप्रभा जोशी, सहभाग समीर ओंकार धवन, महात्मा योगीराज बच्चे आणि डॉक्टर मानसी अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: FM बँड 101.1 मेघर्स आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR यावरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोत्यांनो, आता सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया बादशाह या चित्रपटातील अभिजित आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना. संगीत आहे अन्नू मलिक यांचं.

0: गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमातून यानंतर ऐकूया चाहत या चित्रपटातील विनोद कुमार राठोड आणि अलका याग्निक यांच्या स्वरातील निदा फाजली यांचं गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.
1: बाहर निकाले और बच्चों को बच्चे ही रहने दे.

गीतशिल्प या कार्यक्रमातून आताच आपण दिवाना या चित्रपटातील अलका याग्निक आणि विनोद कुमार राठोड यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना ऐकली. या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ॲपवरती आपल्याकडे आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम आहे गीतशिल्प. कार्यक्रमातून यानंतर ऐकूया फर्ज या चित्रपटातील लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकार्यांच्या स्वरातील समीर यांची गीतरचना. संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

0: गीतशिल्प या कार्यक्रमातून आताच आपण उदित नारायण आणि बाली ब्रह्मभट्ट यांच्या स्वरातील समीर यांचं गीत ऐकलं. या गीतानं गीतशिल्प हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. आज ऐकूया अभिवाचनाचा भाग 83.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: रविवारी सकाळीच सुधीर आले. ती नुकतीच न्हाऊन आली होती. केस टॉवेलात लपेटूनच होते. तिनं घाईनं केस कोरडे करून बांधूनच टाकले. तिची थोडी धांदल पाहून ते म्हणाले, मी अवेळी आलो का? नाही नाही, बसा ना, ती म्हणाली. तरी ते तसेच उभे राहिले. कुठं बसा

रविवारी सकाळीच सुधीर आले. ती नुकतीच न्हाऊन आली होती. केस टॉवेलात लपेटूनच होते. तिनं घाईनं केस कोरडे करून बांधूनच टाकले. तिची थोडी धांदल पाहून ते म्हणाले, मी अवेळी आलो का? नाही नाही, बसा ना, ती म्हणाली. तरी ते तसेच उभे राहिले, कुठं बसावं हे न समजून. पलंगावर म्हणजे दिवाणावर तिची साडी होती, पुस्तकं होती, आत्ता टाकून दिलेला टॉवेल होता. दोन्ही मुडे स्वयंपाक खोलीत. मग तिला हसायलाच आलं. पलंगावरचा पसारा आवरत तिनं त्यांना बसायला जागा करून दिली. आता तुमच्यासाठी म्हणून तरी एखादी खुर्ची आणायलाच हवी, हं, ती म्हणाली. मी आज काही खाऊन आलेलो नाहीये, तुम्ही काही कराल तर मी ते खाऊ शकतो, हं, असं म्हणून त्यांनी मिठाईचा डबा समोर केला. ते प्रसन्न होते, हसत होते. कशाची मिठाई? दर्शनाचं लग्न जमलं. हो, चांगला आहे मुलगा, हैदराबादचे लोक आहेत. मुलगा अमेरिकेला असतो, लोकही चांगले आहेत. खरंच केवढी चांगली गोष्ट झाली नाही, ती मिठाई उचलत म्हणाली. असं नाही, मी देतो, ते म्हणाले. मिठाईचा एक पूर्ण तुकडा उचलून त्यांनी तिच्या तोंडातच टाकला. मग तिनं केलेला शिरा खाताना ते म्हणाले, शिरा चांगला झाला आहे, मला आवडतोही. गोडातली ही तुमची आवडती डिश ना? कुणी सांगितलं? तुमच्या आई म्हणाल्या होत्या, म्हणून मग मुद्दामच केला. नलिनी म्हणायची की बरं आहे, सोपीच गोष्ट आवडते. ते कधीही असा स्वतःच्या पत्नीचा उल्लेख करत नसत. नलिनी असायला हवी होती असं आज वाटतं मात्र, ते म्हणाले. ती यावर काही बोललीच नाही. परवा एंगेजमेंट, महिन्याभरानं लग्न, तुम्ही थांबायला हवं, ते आग्रहानं म्हणाले. मी या सुटीत घरी जातच नाही, ती म्हणाली शांतपणे. मागच्या वर्षी ती काही दिवस राहिली, मी परतली. सगळी सुट्टी इथंच घालवली. सुभद्रा आणि ती फिरूनही आल्या चार दिवस. यावेळी तर ती जातच नव्हती. अंशुमन कॉलेजच्या टूरलाच गेला आहे. तो नसताना घरी जावंसं वाटतच नाही. तिच्या घरी जाण्याशी ते थोडं थांबले, अडखळले आणि मग म्हणाले, तुम्ही आलं पाहिजे राहायला, प्रत्येक फंक्शनला. महिन्याचा वेळ तसा फार कमीच आहे, तुमची मदत पाहिजेच. खूप गोष्टी राहिल्या आहेत, कापड, इतर खरेदी अशा. मी? हो, तुम्ही या लग्नात प्रत्येक गोष्टीत सहभागी झालं पाहिजे. लग्न हे एक निमित्त समजा, त्यानिमित्तानं मी तुम्हाला आमच्यात ओढतो आहे. आई म्हणत होती की तुम्ही फार एकट्या राहता, आईनं हे सांगितलं आहे. ती चकितच झाली. म्हणजे ही सहानुभूती, तिची कीव, तिच्या एकटं राहण्याची. तिला तर त्याची गरज नव्हतीच, या सहानुभूतीची. तिला तिचं असं राहणंच बरं वाटत होतं. घरापासून दूर होता येणं ही एक महत्वाची पायरी होती तिच्याकरता. त्यात दुःख नव्हतं की त्याकरता लोकांनी तिची कीव करावी. पूर्वी अपमानाची थोडी बोच होती, दुराव्याची जरा खंतही. आता तर खिडकीतून दिसणारा उजेड बघत रात्री किती वेळही झोप आली नाही तरी काही वाटत नाही, काहीतरी सुचत राहतं. पूर्वी स्वतः जागं राहिलं की वेगानं समोर पळणाऱ्या घड्याळ्याचा धाक वाटायचा शंतनूकडे असताना. इथं तो धाक पहिल्या दिवसापासूनच संपला. त्या जागं राहण्याला वेगळे अर्थ येऊन मिळाले, वेगळे संदर्भ लाभले. टेबल लॅम्प, कोरे कागद, पेन आणि एक एक अर्थ तिला उलगडलेले. सूर्य मावळताना कुणी समुद्रातच दिवे लावून ठेवावेत तसे. माणसाच्या एकटेपणाची कधी कुणी कीव करू नये, मैथिलीला वाटलं. लग्नाला येईल मी, एंगेजमेंटला पण येईल, पण मला हे खरेदी वगैरे नाही जमणार. स्वतःच्याच तर लग्नात मी कधी केल्या नाहीत या गोष्टी. या बाबतीत माझा अनुभव अगदी शून्यच, ती वरवर हसतच म्हणाली. पुन्हा तुम्ही इतके सगळे लोक आहात, माझा काय उपयोग सांगू? तुम्ही फक्त आमच्यात यावं, आमच्या उत्सवात सामील व्हावं, बस, ते म्हणाले. ते तर मलाही आवडेल. तुमचं घर, तुमची माणसं मला पहिल्यापासूनच आवडलंय, मैथिली किंचित थांबून पुढे म्हणाली. तुमच्या पूर्ण कुटुंबात एक दृढ असा पीळ आहे, सगळ्या जणात, एकमेकात, आणि त्या सगळ्यांचं मूळ तुमच्यावरच्या प्रेमात आहे. सुधीर.

खीर मी हे कधीही अनुभवलेलं नाही. प्रथमच तुमच्या घरात इतकी सगळी माणसं असताना मी हे पाहिलं. मैथिली थोडी थांबली. तिनं सुधीरकडे पाहिलं आणि मग म्हणाली, तुमचा कधी कोणी तिरस्कार केलेला नाही. तुमच्या जवळच्या माणसानं जीव खाऊन केलेला तिरस्कार तुम्हाला माहीत नाही. भाग्यवान आहात तुम्ही. बोलता बोलता ती थांबली. आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आहेत हे तिला कळलं. आजवर या बाबतीत बांधलेली मर्यादा सुटली. प्रथमच तोल गेला तोही अशा परक्या, नाही नाही, परका माणूस नाही वाटत हा, जवळचा वाटतो म्हणूनही. सॉरी हा, ती म्हणाली. सरबत करायला आत गेली. सरबत घेऊन आली तो ते खिडकीशी उभे होते पाठमोरे. तिच्या हातातला पेला घेऊन त्यांनी एक घोट घेतला. तीही जवळ येऊन उभी राहिली. तिचे कसेबसे बांधलेले ओलसर केस सुटले होते मानेवर. त्याचा स्पर्श त्यांना होत होता. थोडा वेळ समोरचा पार्क रस्ता ते पाहत राहिले. मग ग्लास तिच्या हाती दिला. त्यात बरंचसं सरबत होतं अजून. म्हणाले, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एक माणूस गौतम बुद्धाकडे गेला. म्हणाला, मी आयुष्याला कंटाळलोय. हेवे दावे, ढोंग, तिरस्कार उभगलोय मी. मला दीक्षा द्या. गौतम बुद्ध त्याला म्हणाले, मला आत्ताच तुला दीक्षा देता येणार नाही. का? तिनंच विचारलं. ते त्याला म्हणाले की प्रथम तू न स्वीकारलेली माणसं किती आहेत ते पहा. त्यांची संख्या शून्यावर तर करता येणार नाही, पण कमी करता आली तरी पहा. मग मी तुला दीक्षा देईन. मग मिळाली दीक्षा त्याला नंतर? तिनं विचारलं. हे भाबडेपणी विचारणाऱ्या मैथिलीकडे त्यांनी पाहिलं. मग तिच्या कपाळावर विखुरलेले तिचे केस त्यांनी बाजूला केले. आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला. मला तरी याचं उत्तर कुठं ठाऊक आहे मैथिली. तू राग तिरस्काराबद्दल म्हणालीस, मी त्याबद्दल सांगितलं. सुरुवात आपल्या मुलापासून सुद्धा करायची असते. त्यांच्यावर सुद्धा प्रेम करायला आपल्याला शिकावं लागतं. मी ललीबद्दलच बोलतो आहे. दोन दिवसांचे कपडे बॅगेत भरून मैथिली दर्शनाच्या लग्नाला जात होती. सगळ्यांचा आग्रह तर होताच, पण तिलाही वाटलंच की जावं. आपण असं कधी कुणाच्या लग्नाबिग्नाला कधी गेलोच तर नाही. तिच्या लग्नाचा उत्सव तर कुठंच नव्हता, बाहेर आणि मनातही. इतकं निर्विकारपणे कुणी आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट करत नसेल कधी. मैथिली पोचली तेव्हा घराचं रूप बदलूनच गेलं होतं. घराला रंग दिला होता. दर्शनी दरवाजाला केळीचे खांब, प्रत्येक दाराला तोरण. फाटकापासून तो घरापर्यंत रेड कार्पेट अंथरलं होतं. सनईची टेप लागली होती आणि दोन्ही बाजूला फुलांच्या कुंड्या. सुधीर आणि त्यांचे वडील समोरच होते. ती आली तेव्हा सुधीर म्हणाले, वेलकम. नसता आलात तर घेऊनच आलो असतो. ते माहीत होतं म्हणून तर आले, ती म्हणाली. आत दर्शना मेहंदी लावत होती, आपले गोरे पान नाजूक तळवे समोर पसरून. पावलांना अळता लागला होता. सभोवती मैत्रिणींचा गराडा. एकसारखं बोलणं चिवचिवाटासारखंच. दर्शनाच्या चेहऱ्यावर एक तेज होतं. मैथिलीनं पाहिलं. या जागी ती कधीच आली नव्हती. दर्शनाचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिनं मेहंदीचा हात हलवला. मग आपली बॅग ठेवून देऊन मैथिलीनं पाहिलं तो घरात सर्वत्र माणसं होती. काही तर सुधीरचीच जवळचीच होती. त्यांची मोठी बहीण, संहिताची आई, वडील, तिचा भाऊ, दर्शनाची मावशी, मामा. काही लोकांना तर मैथिलीनं पाहिलंही नव्हतं. आचारी लाडू वळत होते. प्रत्येक जण कामात होता. काय करावं, कुठून कसं या लोकात शिरावं आणि सुरुवात कुठून करावी हे मात्र तिला कळेना. मग ती सुधीरच्या आईलाच म्हणाली की ती काही पाहुणी म्हणून आलेली नाही, तिलाही सांगा काही. तेव्हा मग त्या मायेनं हसल्या. पण त्यांना तेवढा वेळही नसावा. रात्री दर्शनाच्या घरचे 50 लोक जेवायला असणार होते. सकाळी लग्न त्यांच्या घरच्या प्रथेनुसार घरीच देवासमोर लागणार होतं. नंतरचं जेवण आणि संध्याकाळचं रिसेप्शन मात्र बाहेर हॉलवर होतं. सुधीर कशाला तरी आत आले. आईशी बोलता बोलता तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे तुम्ही फार साध्याच आलात. नंतर कपडे बदलीन ना मी. तसं नाही, मी सांगतो ना आईला, ते म्हणाले.
मग त्यांच्या आईनं जेव्हा एक मोत्याचा सर तिच्या गळ्यात घातला आणि

0: मोत्याची एक एक बांगडी हातात दिली तेव्हा तिला फार संकोचल्यासारखंच झालं. मी कधी घालत नाही, ती संकोचानच म्हणाली. म्हणूनच तर आज घाल, त्या म्हणाल्या. मैथिलीला थोडा वेळ जरा अस्वस्थही वाटलं, उगाच आलो असं. संहिता दिसली तेव्हा मग तिला जरा बरं वाटलं. ती संहिताच्या जवळ जाऊन उभी राहिली.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

अभिवाचनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन एआयआर या ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातून आज ऐकूया केरबा डोंपले आणि सहकारींनी सादर केलेली लोकगीतं.

అడవిలాగలి దివసి అడవిలాగలి దివసి రమావిలి వసిగా దురపత మాయి.

नस वाखंडीच पूरण मावर गगडावरी नस वाखंडीच पूरण आणुसयान मांडील ग बाई लक्ष

केरबा डोंबळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या लोकगीतानं लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR या ॲपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपली आवड हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व रसिक चाहत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि रत्नाकर फुलारीचा सस्नेह नमस्कार। श्रद्धेहो कार्यक्रमातून सुरुवातीला ऐकूया आता होती गेली कुठं या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील सुधीर नांदोडे यांचं गीत। या गीताला पसंती करणारे आमचे श्रोते आहेत तिरुपती नगर लातूर इथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन आणि मित्रमंडळी।

तसंच मुक्कामपोस्ट गौतम नगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंदळे, आरती जोंदळे आणि मित्रमंडळी, तसंच मुक्कामपोस्ट तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून संतोष कुमार नागने, सुजाता नागने, सूरज समर्थ आणि समस्त नागने परिवार, पटेल नगर मलोट पंजाब येथून रमेश कुमार जजोरिया, गीताराणी जजोरिया, गगनदीप बेबी आरजू आणि समस्त जजोरिया परिवार, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, राही गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश आणि समस्त गव्हाणकर परिवार, तसंच सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन

मिथुन, रमेश कुमार जजोरिया, गीता रानी जजोरिया, गगनदीप बेबी आरजू आणि समस्त जजोरिया परिवार, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, राही गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश आणि समस्त गव्हाणकर परिवार, तसंच सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन मुक्काम पोस्ट नागपूर येथून, वैशाली गव्हाणकर, सुमित धोनी आणि समस्त गव्हाणकर परिवार, तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं आता होती गेली कुठं या चित्रपटातील हे गीत.

0: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
2: आपली आवड या कार्यक्रमातून यानंतरचं गीत ऐकण्यासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे ईडी कांबळे आणि मित्रमंडळी तसंच मुक्काम पोस्ट कंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून तुषार कुरणे प्रसिक कांबळे एकता कांबळे मेघना कुरणे उत्कर्षा अरुण येडगुळकर अनुष्का कांबळे आणि समस्त मित्रमंडळी मुक्काम पोस्ट पांगरा शिंदे तालुका वसवत जिल्हा हिंगोलीचे रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिक्कू रमाबाई सुरेंद्र मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले तसंच नामदेवराव शिंदे सुनील जबडे विलास शिंदे आणि मित्रमंडळी मुक्काम पोस्ट माटेगाव तालुका पूर्णाचे शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा वेणुताई शुभम बोबडे आणि समस्त बोबडे परिवार तसंच वसमतनगर हिंगोली येथून पार्वती सखाराम ठोके दीपाली राजू ठोके रोहित सोनू मनू आणि समस्त ठोके परिवार निजामाबाद येथून शेख अल्लाह बख्श बेगम राबिया आणि मित्रमंडळी तरेकविया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं बिनकामाचा नवरा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीत आहे राजेंद्र विनय यांचं.

0: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
1: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
0: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
1: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: आपली आवड कार्यक्रमातून यानंतर ऐकूया डाळिंब या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील माका देवकाते याची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं. हे गीत ऐकण्यासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलबिंदर बीरक, जैतक बीरक, मिका सिंग आणि बीरक परिवार. मुक्काम पोस्ट बिडूळ तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका, उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, तसंच मुक्काम पोस्ट पाळधी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र, शेखर, मानसी, किरण, चेतना आणि समस्त पाटील परिवार. आदर्शनगर मलोट येथून राज शर्मा, मीना शर्मा, योगेश मेंढी, सौरभ, साईना, निवान शर्मा आणि समस्त शर्मा परिवार. मुक्काम पोस्ट वंदनानगर इंदौर येथून संतोष रघुवंशी, शोभा, भूपेंद्र रघुवंशी, बबीता सुरेंद्र, पूजा विक्की, स्वातीप्रयाग चौधरी, मालती चौधरी, गणेश, कार्तिक खर्चे, संजना परीखर्चे, ललिता नारायण खर्चे आणि समस्त मित्रमंडळी. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं डाळिंब या चित्रपटातील हे गीत.

0: केवायसी पेपर्स। खरच एक चावी असती तर
1: आहे ना बाबा सी केवायसी आयडी।
0: सी केवायसी म्हणजे
1: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे। एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक मध्ये पण अपडेट होतो।
0: अरे वा, RBI सांगते
1: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल।
2: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। कार्यक्रमातून यानंतर ऐकूया हिरवा चुडा सुवासिनीचा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचे गीत आणि संगीत आहे नंदू होनप यांचं। हे गीत ऐकण्यासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवाशिष बोखारे, स्वराज जमधाडे, तिरुपती पडोळे, गोविंद बोखारे, रामराव जाधव आणि मित्रमंडळी। मुक्काम पोस्ट वडेपुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथून माणिकराव दळवे, बापूराव दळवे, चांदोजी शेवाळे, स्वराज, युवराज आणि समस्त मित्रमंडळी। मुक्काम पोस्ट माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल, कृष्णा, अक्षय मोरे, संजय गांगर्डे, समर्थ उमरे आणि समस्त चिरके परिवार। मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश, कार्तिक, अश्विनी तसंच वैष्णवी जगदाळे, गौतम, गौरव लोखंडे, मेघराज कोलते आणि मित्रमंडळी। या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत ऐकूया हिरवा चुडा सुवासिनीचा या चित्रपटातील।

आपली आवड या कार्यक्रमातून यानंतरचं गीत ऐकण्यासाठी ओळखणारे आमचे श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट फायर स्टेशन नांदेड येथून गंगाधर सोनकांबळे, बाळू सोनकांबळे, सूर्यकांत, प्रवीण, रामचंद्र, राधाबाई आणि समस्त सोनकांबळे परिवार, तसंच मुक्काम पोस्ट घाटी घाटंजी येथून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार, मुक्काम पोस्ट काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, संचिता वायाळ, मुक्काम पोस्ट मोताळ येथून प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, सर्वत आणि समस्त देशमुख परिवार, मुक्काम पोस्ट जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, परभणी येथून गणेश हरगावकर आणि मित्रमंडळी, तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं लपंडाव या चित्रपटातील जयश्री शिवराम आणि रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे आनंद मोडक यांचं.

लपंडाव चित्रपटातील या गीतानं आपली आवड हा श्रोत्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम संपवून मी रत्नाकर फुलारी आपली आज्ञा घेतो. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात.

आताच आपण श्रोत्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकला, आपली आवड. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.1 MHz आणि इंटरनेटच्या माध्यमातून न्यूज ऑन AIR ऍपवरती आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळांतर्गत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यात निसर्ग अगदी हिरवागार होऊन जातो. पावसाचं वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. पावसाच्या पाण्यात जमिनीत बी रुजतं, पिकं शेतात डोलू लागतात आणि मग अशा प्रसन्न वातावरणात येतो तो म्हणजे पोळ्याचा सण. बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. वर्षभर शेतात राहणाऱ्या

या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आज बघा ना, बैलांचा पूर्ण विश्रांतीचा दिवस. त्यांना सजवून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो, त्यांना आराम दिला जातो. मैत्रिणींनो, थोडक्यात काय तर पोळा हा केवळ एक सण नसून माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील अतूट आणि सुंदर नात्याचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट नातं सांगणारा हा पारंपरिक सण आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच कायम राहावी यासाठी या सणाचं महत्व मुलांना सांगणं, त्यांना समजावून देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा सण सुद्धा आनंदानं आपण साजरा करायला पाहिजे. चला तर तुम्हा सर्वांना पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. आणि आता ऐकूया मला घेऊन चला या चित्रपटातलं हे गीत.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं मला घेऊन चला या चित्रपटातले गीत आताच आपण ऐकलं आणि मैत्रिणींनो या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. प्रत्येकच क्षेत्रात झेप घेणारी स्त्री ही उद्योगात तरी कशी मागे राहील, हो ना. तिनं बऱ्याच व्यवसायांमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत आणि यशस्वी उद्योजिका तिनं बनवून दाखवलंय. तर मैत्रिणींनो आपण तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये अशाच आपल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो. आज आपल्यासोबत आहेत इव्हेंट ऑर्गनायझर मनीषा बावनकर. जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाच्या एकंदर प्रवासाविषयी आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत मंजुषा वंजारी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये आज आपण एका अशा मैत्रिणीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या एक इव्हेंट ऑर्गनायझर आहेत. इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं ही एक कला आहे, आर्ट आहे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम, त्यात परंपरा, संस्कृती, नाती, इतरांच्या विचारांचा विचार करून अगदी नियोजनपूर्ण पद्धतीची मांडणी जी प्रत्येकाला आवडली पाहिजे या हेतूनी केलेली असते. हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला इव्हेंट ऑर्गनायझर हवे असतात. कारण हेच की कुठलाही कार्यक्रम उत्तम रीतीनं आणि सर्वार्थानं पार पडावा. तर मैत्रिणींनो, आज अशाच इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या मनीषा बावनकर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी इंटरप्रिनियर्स विंग च्या माजी अध्यक्षा या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत. तर मनीषा बावनकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मनीषाताई, तुम्ही इव्हेंट ऑर्गनायझर आहात. तर इव्हेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे ही खरंच एक स्वतःमध्येच एक खूप मोठी कला आहे असं मला वाटतं, हो की नाही? कारण त्या दृष्टीने आपलं डोकं चाललं पाहिजे, आपले विचार चालले पाहिजे, प्रत्येकाच्या मनाचा, त्यांच्या भावनेचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये येतो, तसंच लहान मोठं सगळ्यांचा विचार येतो एकूणच. तर हे कसं काय सुचलं तुम्हाला?
1: ऍक्च्युली माझी एक मैत्रीण होती आणि मैत्रिणींना तर आपले गुण माहीतच असतात, सद्गुण म्हणा की दुर्गुण म्हणा, दोन्ही गोष्टी माहीतच असतात. तर तिने असं लक्षात ठेवलं होतं की बाबा, मनीषा खूप छान इव्हेंट करू शकते. तिला अगदी म्हणजे हमखास अशी गॅरंटी होती की मी छानच करेल. तर तिने मला म्हटलं की बा, माझ्या मुलीचा तिळव्याचा कार्यक्रम आहे आणि मनीषा तुला करायचा आहे. आणि मला असं वाटतं की एक 8 दिवसांचा फक्त मला तिने वेळ दिलेला होता, जानेवारी महिना होता तो. तर मी तिला नाही नाही म्हणायची मला सवयच नव्हती,
0: हे
1: एक विशेष. मी म्हटलं हो ठीक आहे, मी करील. आणि त्यावेळेला माझी परिस्थिती फार वेगळी होती, हेल्थ इश्यूज होते. पण मी त्याला बस विचार केला की मला करायचंय म्हणजे करायचंय. आणि मी तो इव्हेंट अगदी इतका सुंदर पद्धतीने केला की कदाचितच संक्रांतीचा इव्हेंट अशा पद्धतीने त्या काळात होत असेल असं कोणी विचार करू शकत नाही. तर एक माउथ ऍडव्हर्टाइजमेंट त्यावेळेला खूप छान झाली.
0: अच्छा.
1: आणि ते माउथ ऍडव्हर्टाइजमेंट नंतर मग मी, मला असं वाटतं की एक 4-5 दिवसानंतर मास्क ही फर्म रजिस्टर्ड केली.
0: अच्छा.
1: हा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याच्या नंतर केलं मी. पब्लिसिटी खूप चांगली झाली आणि मला एक आत्मविश्वास निर्माण झाला माझ्यामध्ये की मी खूप छान करू शकते.
0: अच्छा. कशा कशा प्रकारचे इव्हेंट्स तुम्ही करता?
1: इव्हेंट्स मध्ये तसं बघितलं ना तर सोशल इव्हेंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण सगळे ट्रेडिशनल, मग बेबी शॉवर पासनं सगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये जातील. वाढदिवस आहे, लग्न आहे, बाकीचे जे काही सोहळे आहे आपले ट्रेडिशनल ते त्याच्यामध्ये जातात. आणि जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते फंड रेझिंग इव्हेंट्स असतात, जसं फ्लड विक्टिम्स असतात किंवा मग पॅन्डेमिक आलं होतं. असे जेव्हा पण काहीतरी वाईट परिस्थिती निर्माण होते आणि लोकांना पैशांची गरज असते तर त्यावेळेला काही इव्हेंट घेऊन त्याच्यामध्ये फंड रेज करायचा आणि तो मग डोनेट करायचा. तर असेही जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते पण मी घेतले. मग कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात, तर कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये मी बऱ्याचशा शाळेतल्या मुलांना मुलींना एकत्र करून, महिलांना एकत्र करून वन डे सेमिनार्स घेतले आहे. तर त्याच्यामध्ये जसं इनर अँड आउटर ब्युटी, एक कसं असतं ना, प्रत्येकामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो, तर तो दूर करण्याच्या दृष्टीने, म्हणजे माझी जशी हाईट भरपूर आहे, माझी जवळपास 5'11" हाईट आहे, तर त्यावेळेला मला लहानपणी फार इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता की बा अरे माझी उंचीच जास्त आहे. असं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असूच शकतं, असतंच. तर ते कसं दूर करता येईल, तर त्यावर विचार करून मी प्लान करून असा प्रॉपर एक सेमिनार ऑर्गनाईज केला आणि त्या त्या पद्धतीचे तसे गेस्ट स्पीकर बोलवले की महिलांमधला, सगळ्यांमधला न्यूनगंड निघून जायला हवा.

0: तसाच एक संवाद म्हणून एक सेमिनार ऑर्गनाइज केला. त्यात तर इतका छान प्रतिसाद मिळाला मला कॉलेजेसकडनं वगैरे, कारण की माझा उद्देश असा होता की त्या संवादातून आपण पैसा कसा जनरेट करू. बघा, संवादाने आपलं सगळ्याच गोष्टी छान होऊ शकतात, तुमचं घर चांगलं राहू शकतात. घरात चांगला संवाद राहिला तर तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि राहतो तो. तसंच तुम्ही समजा जर कुठे पण प्रोफेशनली कुठे प्रोफेशन तुमचं जे पण असेल त्याच्यामध्ये तुमचा संवाद चांगला राहू द्या, तुम्हाला तुमची प्रगती होतच राहणार आहे.
1: बिलकुल.
0: तर आरजे जसे असतात किंवा अँकर असतात तुमच्यासारखे, तर असं टीव्ही अँकर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला ज्याच्यामुळे आपल्याला पैसा जनरेट होतो, आपण पैसा कमावू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांपर्यंत गेल्या पाहिजे, त्यांना कळल्या पाहिजे की याच्यातूनही आपण पैसा कमावू शकतो.
1: बरोबर.
0: एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचं मला असं पहिलेपासून आहे की बा नाही, याच्याकडे आपला कल राहायला पाहिजे. रोजगार स्वतःहून मुलं जनरेट करतील, मिळवतील, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आत्मनिर्भर व्हायला पाहिजे स्वतःच्याच कलागुणांनी. तर छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट्स मी घेत राहिली. मग त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन फॅशन शो, त्यात कमालीचा आनंद सिनियर्सला.
1: मला जाणून घ्यायला आवडेल हे सिनियर सिटीजन्स जे आता तुम्ही सांगितलं.
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की एक आताच एक इव्हेंट झाला सिनियर सिटीजन फॅशन शो. तर त्याच्यामध्ये 65 ते 85 वर्षापर्यंतचे वयोवृद्ध होते.
1: अच्छा.
0: तर मी तर त्यांना अगदी बच्चे अशा यानेच बोलवायची, कारण की जोपर्यंत आपण त्या पद्धतीने त्यांना हँडल करत नाही तोपर्यंत ते आपल्यामध्ये मर्ज पण होणार नाही, ऐकणार पण नाही. आणि खूप सुंदर असं त्यांनी प्रतिसाद दिला. माझ्याकडून रॅम्प वॉक शिकले आणि जे जे काही शिकवलं व्यवस्थित शिकले. त्यांना त्यांचे दिवस म्हणजे 20 एज जे आहे ते त्यांना आठवत होतं, यंगस्टर्स झाले होते अगदी. आणि त्या मेमरीज घेऊन ते जगणारी आहे आता समोर.
1: हो.
0: आणि त्यांना जो आनंद मिळाला त्याच्यामुळे मला आनंद मिळाला. इव्हेंटचा अर्थच हा आहे की आपण लोकांना खूप आनंद देतो. तो इव्हेंट म्हणजे ऑर्गनाइज करून लोकांना तुम्ही आनंद देता आणि याच्यासारखं कोणतं मोठं सुख आहे.
1: खरं
0: सगळ्यात मोठं सुख हे आहे.
1: हो. आणि आता यातनं तुम्ही सोशल वर्क पण करताय, म्हणजे आता जसं ज्येष्ठांसाठीचा जो हा कार्यक्रम म्हटलं तुम्ही हे जे ऑर्गनाईज केलं होतं, तर खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि एक नवीन आहे काहीतरी, आहे ना खरंच. आणि यापुढे पण असं काही करण्याची आयडियाज आहेत का डोक्यात? मग
0: हो, अगदी कसं आहे ना की कोणी जर सांगितलं आपल्याला की मला असं काही करायचं आहे तर करायला सुरुवात करते मी आणि ते इतकं छान होत जातं.
1: अच्छा.
0: ऑटोमॅटिक काहीतरी नवीन नवीन त्याच्यामध्ये मला आयडियाज सुचत जातात आणि मी त्याला अजून क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करते.
1: तर साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
0: माझं मास्क जे फर्म आहे ते एक साधारण मला वाटतं 2017 मी सुरू केलं ते. आणि ती परिस्थिती फारच बिकट होती, सांगावं असं वाटेल ही गोष्ट. की काय झालं होतं की मला सगळं काही येत होतं, फक्त मला स्विमिंग येत नव्हतं. म्हणून मी स्विमिंग शिकायला म्हणून गेले. एक 15-20 दिवसांमध्ये मला लक्षात आलं की माझं मधलं बोट कामच करत नाहीये हाताचं. आणि ते काय झालं कळेना. जेव्हा मी डॉक्टरकडे गेलोय तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला रिमेटेड आर्थरायटिस आहे. आणि हळूहळू असं झालं की माझ्या सकाळी उठल्यावर तर हातपायांच्या हालचाली होत नव्हत्या आणि ग्लास सुद्धा धरणं अतिशय कठीण होतं मला, हाताने पाणी पिणं स्वतः. मग बरेच असं मेडिकेशन सुरू झाले अशा पद्धतीचे की डॉक्टरांनी मला म्हटलं की नाही आता तुम्ही बाहेर जायचं नाही, सोशलाइज करू नका, घरी राहा, आरामात जीवन जगा. मी अशी व्यक्तीच नाही हो, मला ना खूप सोशल राहायला आवडतं. तर मी डिसाइड केलं की नाही बा मी असं नाही करू शकणार, मी औषध पण घेणार, ट्रीटमेंट चालू ठेवणार आणि सोबत काहीतरी माझी जी क्रिएटिव्हिटी माझ्या डोक्यामध्ये असं सुरू असतं माइंडमध्ये ते मी नक्कीच करणार. आणि जसा हा मला तो चान्स मिळाला पहिला संक्रांतीच्या इव्हेंटचा, तसं मी त्याला ग्रॅप केलं आणि बिलकुल पटापट लक्षात आणलं की कोण कोण मला त्याच्यामध्ये साथ देऊ शकतील. ऍक्च्युली गिग जॉब्स ऑफर करतो मी, जनरली गिग जॉब्स ऑफर करते. तर त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्यांनाही फायदा होतो, त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते, असं मिळून मग ते खूप छान होऊन जातं.
1: खरंच आहे, खूप छान, मस्त. आणि त्या कामाचा आनंद पण वेगळा असतो हो की नाही?
0: खूपच, म्हणजे खूप आनंद मिळतो.
1: खरंच
0: काय आहे आता एवढ्यात असं धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येक जण वर्किंग आहे आणि प्रत्येकाला वाटतं की बा नाही काहीतरी तर असं आपल्या घरात इव्हेंट गेट टुगेदर झालं पाहिजे की आपण सगळेजण निवांत भेटू, निवांत भेटू आणि खूप छान अॅटमॉस्फिअर मध्ये भेटू. ते काम आमचं आहे
1: खरंच.
0: आता हे

0: ओळखून घेणं म्हणजे महिलांनी ओळखून घ्यायलाच पाहिजे की बा हे तर ऍक्च्युली मॅनेजरियल स्किल सगळ्या महिलांमध्ये असतात, तर हे सहज करू शकतील महिला असं मला वाटतं.
1: खरंच आहे. मनीषा ताई, आणखी मला असं विचारायचं आहे की हे जे तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करता, तर असं पण कधीतरी होतं ना की एखादा इव्हेंट आहे आणि आता अगदी अचानक एखादी अडचण आली आहे, तर असं होतं का कधी, एखादा प्रसंग आठवतो का?
0: आताच मी तुम्हाला जे सांगितलं की पहिला जो इव्हेंट आहे तो इतका म्हणजे मी कोणत्याही ड्रग्ज घेऊन राहिलेली आहे, मेडिकेशन काय सुरू आहे माझं, म्हणजे मी कॅपेबल नाही आहे, तरी सुद्धा मी तो इव्हेंट केला. असं प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चॅलेंजेस आलेच आहे मला. मोस्ट प्रॉबेबली मी तुम्हाला असं म्हणजे एक उदाहरण देऊ शकते मी परत एक की चॅलेंजेसच्या बाबतीमध्ये मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे पॅन्डेमिक. तर त्यावेळेला इव्हेंट्सवाल्यांचं तर खूपच कठीण काम होतं,
1: खरंच
0: शक्यच नव्हतं इव्हेंट्स वगैरे करणं. पण परमेश्वराकडे सगळ्या काही दार उघडे असतात, तो काही ना काहीतरी नियोजन करतो, काही ना काहीतरी योजना अशी त्याची असते की मनीषा तू करू शकते ना, तूच करणारी आहे, तू समोर. अशा पद्धतीचा मला म्हणजे सांगावं असं वाटतं की 2020 साली मला ऍज अ चेअरपर्सन VIALAW हे मला 2020 सालीच मिळालं जुलैमध्ये. आणि मी फार अशी भांबावून गेली होती की बा आता मी कसं काय हे पद स्वीकारू, कारण की कोरोना पिरियड आलेला आहे आणि मी काय करू. माझ्या ज्या आयडियाज आहे, माझ्या जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे मी ते खूप चांगलं सक्सेसफुल करू शकली आणि माझ्या टीममुळे पण, कारण टीम शिवाय काहीच नाही होऊ शकत. बरं,
1: टीम वर्क खूप
0: जास्त गरजेचं असतं. LEW टीम सतत माझ्या सोबत राहिली, त्याच्यामुळे मी आमचं ऑर्गनायझेशन हे एकमेव ऑर्गनायझेशन असेल की त्यावेळेला इतके छान प्रोग्राम्स आम्ही घेतले. इव्हन खादी फॅशन शो घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला ते रूल सांभाळून आम्ही खादी फॅशन शो सुद्धा ऑर्गनाईज केला. आणि त्यावेळेला आम्ही उद्योजिकाचे प्रदर्शनी असते आम्ही नियमित घेत असतो, ऑक्टोबर महिन्यात असतं ते. आता 29वं वर्ष आहे ते, 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर यावर्षी सुद्धा आहे. तर ते घेऊ शकणार नाही म्हणून काय करायचं, मग ऑनलाईन आपण काहीतरी सोय करावी यांच्यासाठी, म्हणून मग त्यावेळेला आम्ही वेबसाईट लॉन्च केली.
1: अच्छा.
0: आणि इतकी म्हणजे काय सांगू की असं व्हायब्रंट होतं आमचं ऑर्गनायझेशन त्यावेळेला, इतकं छान काम करत होतं. विठ्ठल कामत सर, निशिगंधा वाड मॅम, असे सगळे मोठे मोठे ओरेटर आम्हाला त्यावेळेला मिळाले, विष्णू मनोहर सर. तर त्यामुळे ते वर्ष कसं गेलं आणि इतकं छान पॉझिटिव्ह थॉट सगळ्यांचे, तर कुठे जाणवलं नाही हो मला, कुठे निगेटिव्हिटी जाणवली नाही आणि सतत कामात.
1: अच्छा.
0: तर मला असं वाटतं की कामात राहिलं ना, अडचणींमध्ये पण आपण कामात राहायचं.
1: खरंच.
0: अंधार झाला की दिवस उजाडतोच आहे
1: आणि प्रकाश हा येतोच.
0: हा प्रकाश हा येतोच आहे, त्याच्यामुळे बस आपलं काम करत राहा. काम केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्कीच मिळतील.
1: खरंच. आणि तेच काम तुम्ही अविरतपणे आताही सुरूच ठेवलंय आहे ना. मनीषा ते सर्वात आठवणीतला एखादा इव्हेंट सांगता येईल का, म्हणजे आता तुम्ही एवढे इव्हेंट्स केलेले आहेत, पण सर्वात जास्ती आवडणारा आणि आठवणीत राहणारा असा एखादा इव्हेंट असेल ना?
0: मला जास्त सिनियर सिटीजन फॅशन शोज आवडेल. म्हणजे खूप छान छान केले मी. बेबी शॉवरचा पण इव्हेंट एक खूप अप्रतिम झालेला, तर त्यावेळेला इतकं प्रशंसा की बा मुंबईवरनं तुम्ही बोलवले का इव्हेंट ऑर्गनायझर, सगळे मुंबईचे आहेत का? कारण कल्पना तशी असं खूप वेगळी
1: क्रिएटिव्ह.
0: हा, तर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते मी. आपण कसं ना की ऑनलाईन खूप सारं मिळतं तुम्हाला, तुम्ही ऑनलाईनच्या मागे लागता, मग त्याच्यातून काहीतरी काढता, मग काहीतरी करून दाखवता, असं नको. तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे, काहीतरी वेगळं होतं.
1: बरोबर.
0: आणि काहीतरी वेगळं झालं तर मजा येते, ते करण्यामध्ये मजा येते, समोरच्याला आनंद मिळतो.
1: खरंच.
0: अजून काय पाहिजे?
1: नक्कीच. मनीषा ताई, एखाद्या इव्हेंटचं बजेट आणि मॅनेजमेंट तुम्ही कसं करता?
0: मी जसं तुम्हाला सांगितलं की मी गिग जॉब्स ऑफर करते. मला अजून इथे एक ऍड करावं असं वाटेल की जसं पॅन्डेमिक आलं ना ज्यावेळेला, तर त्यावेळेला मी गिग जॉब्स ऑफर करत होती म्हणून मी बचावली. बचावली म्हणजे बघा, प्रत्येकाचं आपापलं काम असतं. आपण माझ्याकडे जर खूप साऱ्या वस्तू असत्या आणि मला सगळ्या गोष्टी मी थांबवत असती, तर त्यावेळेला माझा खूप लॉस झाला असता. पण मी चार लोकांना वाटून देते, कामं वाटून देते, त्याचे त्याला त्याचं त्याला करू देते, त्याच्यामुळे माझं नुकसान झालं नाही.
1: हा,
0: तुम्हाला मोठं करायचं असेल खूप, तर नक्कीच तुम्हाला स्वतःच खूप म्हणजे डेव्हलपही करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: प्रश्नच नाही आहेत. पण त्यावेळी मी मला एकदम आठवलं म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तर प्लॅनिंग तर असंच करावं लागतं की पहिल्यांदा तर त्या कस्टमरशी आपल्याला बोलावं लागतं.

0: आणि त्यांना काय हवं ते जाणून घेणं. ते जाणून घेतल्यानंतर त्यांची स्वप्न कुठपर्यंत आहे, म्हणजे खूप जास्त मोठी आहेत का, काय लागतं, मग त्याच्यावर थोडा अभ्यास करणं, पूर्ण कॅल्क्युलेशन करणं, आणि खूप जास्त त्याच्यावर प्रॉफिट न आकारता कसा तो इव्हेंट चांगला होईल त्याच्याकडे लक्ष देणं.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही हे जेव्हा द्यायला लागाल ना, तुम्ही हे प्रयत्न जेव्हा कराल, चांगले कामं कराल, ऑटोमॅटिक यश तुमच्या पाठीशी राहील आणि पैसाही येईल.
1: खरंच
0: मॅनेजरियल स्किल प्रत्येकच महिलेमध्ये असते, तर ती माझ्यामध्ये पण आहे. आणि सोबत मी बऱ्याच ऑर्गनायझेशनशी जुळल्यामुळे मोस्ट प्रॉब्लेबली आपण मला असं म्हणता येईल किंवा VIELEWशी जे मी जुळलेली आहे त्याच्यामुळे मला जो मोठा एक्सपिरियन्स मिळाला तिथे, तर लिडरशिप क्वालिटी काय असते, लीडर म्हणजे टीम लीडर म्हणजे काय असतो, काय करायला पाहिजे आपण, तर याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि कसं पेशंटली आपण आपल्या वर्कर्सला सांभाळून घेऊन कसे कामं करून घ्यायचे त्यांच्याकडून, तर त्या सगळ्या स्किल्स माझ्याकडे होत्या आणि आहेत, म्हणजे अवगत आहेत.
1: बरोबर.
0: तर मी व्यवस्थित त्या पद्धतीने सगळे कामं करून घेते.
1: छान. तर मनीषाताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या या कार्यक्रमामध्ये. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: आपकी आंखों.

0: तर मैत्रिणींनो, तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर मनीषाताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. मनीषाताई, आता हे इव्हेंट ऑर्गनाईज तुम्ही करता, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लग्नाची असतात, कधी बारशाची असतात, तर कधी आणखी वेगळ्या प्रकारचे असतात. आता जसं तुम्ही मला म्हणाले की मी ज्येष्ठ नागरिकांसाठी पण करते, तर हे सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करताना वेळेला खूप महत्व असतं.
1: हो,
0: तर वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता?
1: आता जसं सिनियर सिटीजन फॅशन शो होता, मला 15 दिवस त्यांना द्यावेच लागले कारण प्रॅक्टिस घेणं.
0: अच्छा.
1: आणि काय होतं, सिनियर सिटीजन्स मध्ये विसरून जाण्याचं थोडस सवय असते, म्हणजे ऑब्व्हियसली ते होणारच.
0: हा,
1: तर त्यांना रोज ती प्रॅक्टिस करून घेणं, काहीतरी वेगवेगळ्या आयडियाज देऊन, लहान मुलांना कसं आपण हे करतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मी हॅलो म्हटलं की ते हाय म्हणायचे, हाय म्हटलं की मग हॅलो, म्हणजे असं काहीतरी त्यांना असं हे करून त्यांना प्रॉपर आपल्या याच्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून ते प्रॅक्टिस करून घ्यायचे 1-2.5 तास वगैरे. कधी कधी तर ते 4 तास पण होत होतं. गंमत अशी होती की त्यांना शिकवता शिकवता आम्ही बसू नव्हती शकत, कारण की मला त्यांची नजर जी आहे ती अशी समोर पाहिजे होती की त्यांना ती सवय लागली पाहिजे की प्रेक्षकांकडे सरळ बघा तुम्ही, ते खाली नाही बघ. मग म्हणजे माझा कम्फर्ट झोन मला बाजूला टाकून द्यावा लागत होता आणि अगदी मी उभं राहून तेवढे 3-3, 4-4 तास त्यांचा रियाज घेत होती. तर पहिले 2 दिवस औषधं खाल्ले की बाबा माझे पाय दुखत आहे, आणि विचार केला की हे लोक, त्यांना बसायला चेअर जरूर होत्या पण हे लोक एवढं कसे डेडिकेटेड आहे, मग माझं वय काय आहे त्यांच्यापेक्षा, चल मनीषा कामाला. तर मग नंतर तर मला कळलंच नाही की मी कसं काय स्वतःला सावरलं आणि एवढे तास त्यांचा रियाज घेत आली. तर अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करून, म्हणजे घरी वेळ देऊन मी हे इव्हेंट्स ऑर्गनाईज करते.
0: हो, पण याच्यात घरच्या लोकांची पण खूप साथ असेल तुम्हाला ना?
1: मिस्टरांची तर नेहमीच खूप सोबत राहिली आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की मी एक जो सेमिनार घेतला इनर अँड आउटर ब्युटी, तर त्याच्यामध्ये जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता तो माझ्यामध्येही होता आणि त्या व्यक्तीने तो काढला. अरे मनीषा, तुझी उंची किती छान आहे, तू तर प्राऊड फील करायला पाहिजे. तर तिथून सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी असं नाही म्हटलं की बा नाही काही नाही, तुला तुझं काम करायचं आहे, तू काम करू शकते, तू सक्षम आहे, तू स्वावलंबी तुला व्हायचं आहे. आणि त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब होता, त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते मी नेहमी ऐकत गेली, त्याच्यामुळे कदाचित मी जरा स्वतःला चांगलं स्टँड करू शकली. आणि माझ्या मुली तर मला रिकामी बसलेली बघूच नाही शकत, ते हा त्या मला इतक्या सपोर्टिव्ह आहे आणि त्या नेहमी मला म्हणतात की नाही आई, तू नाही बसायचं, तू काही ना काहीतरी करायचं, तू खूप क्रिएटिव्ह आहे, तू करत राहा. तू बिलकुल आम्हाला अशी खाली बसलेली किंवा आमच्या सेवेत असलेली किंवा बाबांच्या सेवेत असलेली आम्हाला नाही आवडत. घरातल्या लोकांची तर सोबत असतेच आणि मित्र परिवारही सोबत असतात.
0: हो,
1: कारण की जर त्यांना जर माहिती नाही आपले कलागुण, त्यांचा साथ जो असतो ना तो आपल्या कामात येतो.
0: खरंच खरंच,
1: त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात की बा हा ही मनीषा कशी आहे, हिच्यामध्ये काय आहे, तर हे प्लस पॉइंट्स आहे. तर मग ते लोक सुद्धा आपल्याला एक हातभार लावतात, आपल्याला समोर जायला म्हणून पुशअप करतात की तू करू शकते, तू जा, तू समोर हो.
0: खरंच मनीषाताई, सध्या इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन ट्रेंड सुरू आहेत?
1: नाविन्य तर हे सगळ्यांना हवंच असतं इंडस्ट्रीमध्ये, कोणते पण असो. तर नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज लोक आणत असतात, मग टेक्निकली टेक्नॉलॉजिकली खूप असे चांगले असे इव्हेंट्स आता व्हायला लागलेले आहे. तर छान, म्हणजे सगळी प्रगतीच सुरू आहे, कधी कोणती गोष्ट थांबणारी किंवा कमी होणारी, बॅक जाणारी अशी नाहीच आहे.
0: नाहीच आहे, काहीतरी नवीन
1: नवीन
0: गोष्टी
1: आवश्यक आहे.
0: खरंच
1: आपल्याला पण आवश्यक असतो, कारण 8 दिवसांमधनं आपण 2 दिवस चेंज आपल्याला जसं आवश्यक असतो, तसंच मला असं वाटतं की बा हे या कोणत्याही प्रोफेशन मध्ये काहीतरी चेंज झाल्याशिवाय काही आपल्याला मजा येणार नाही.
0: बरं, मग एक चांगला इव्हेंट ऑर्गनायझर होण्यासाठी माणसामध्ये कोणते गुण असले पाहिजे?
1: मी तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीमध्ये एक लीडरशिपची तर क्वालिटी असतेच, मॅनेजरियल एक असतंच तिच्यामध्ये गुण, कारण की ती घर सांभाळते. घर सांभाळणं म्हणजे खूप इझी गोष्ट नाही आहे,
0: बरोबर,
1: मोठी गोष्ट आहे ती. तर मला असं वाटतं की या दोन खांद्यांच्या मध्ये हे जे सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण डोकं म्हणतो, तर ते इतकं अमेझिंग आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जे पेराल तेच उगवतं. तर तुम्हाला काय पेरायचं आहे, तर तुम्हाला सकारात्मक

मग ताप पेरायचे. कितीही चॅलेंजेस येऊ, कितीही चॅलेंजेस येऊ, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मला या चॅलेंजेस मधनं ओव्हरकम व्हायचं आहे. आज रात्र आहे, उद्या दिवस होणार आहे, सूर्य दिसणार आहे, त्याच्यामुळे बस काम करत राहा, आपलं कार्य करत राहा आणि समोर जात राहा, यश तुमची वाट बघत राहणार आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला असं आहे की बघ, तुमचे स्किल्स प्रत्येकामध्ये खूप

0: त्याचे ट्रेनिंग कोर्सेस होतात. स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला पुष्कळ सारे, किंवा वेबसाईट बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे पुष्कळ कोर्सेस आहेत. तर आपल्याला जे आवडतं तो कोर्स करा. तिन्ही प्रकारचं, समजा तीन गोष्टी आहेत ना माझ्याकडे, तर तिन्ही गोष्टींवर तुम्ही भर घाला, शिका ते, आणि नंतर तुम्हाला परत लक्षात येईल की नाही मला ह्याच्यापेक्षा हे आवडतंय, मग त्याला फोकस करा. एक आपल्याला असं ठरवावं लागेल टार्गेट, किंवा काहीतरी बा एक गोल फिक्स करावं लागेल की मला इथपर्यंत करायचंय, मला हे करायचंय, माझं व्हेंचर इथपर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जाऊन त्याच्या जवळपास कुठेतरी पोहोचाल.
1: बरोबर.
0: स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला असतो फायनान्सचा विषय. मी तर म्हणते इव्हेंट्स मध्ये काहीच गरज नव्हती मला, माझी क्रिएटिव्हिटीच मला कामात आली.
1: अच्छा.
0: म्हणजे इतकं सोपं काम आहे, जर तुम्ही विचार कराल ना सुरुवात करायची असेल तर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी आणि मेहनत, मेहनतीला घाबरू नका तुम्ही. मेहनतीला जर तुम्ही घाबरले की मग तुम्ही नाही काय करू शकत.
1: खरंच
0: आजची पिढी अशी आहे किंवा लोक अशी आहेत की बस आपल्याला नाव हवं आहे, काम करायला बघत नाही.
1: हो.
0: तर हे नको. ऍक्च्युली तुम्हाला जर एखादी पोझिशन मिळाली तर तुम्ही त्याच्यावर भरपूर काम करा, बारकावे बघा त्याचे, तुम्ही स्वतःला इतकं अपग्रेड कराल, इतकं चांगलं म्हणजे तुम्हाला फील होईल, तुम्ही स्वतःला शाबासकी द्याल की बा अरे वा मी किती छान बनलो किंवा मी किती छान बनली. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला डेव्हलप करा. आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी एंटरप्रेन्युअर्स विंग जी आहे ती खास महिलांसाठी, ज्या महिला एस्पायरिंग म्हणजे ज्यांना बनायचं आहे काय ते लेडी एंटरप्रेन्युअर, जर त्यांना उद्योजिका बनायचं आहे आणि उद्योजिका त्या स्वतः आता आहेत, तर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने ही आमची जी लेडी एंटरप्रेन्युअर्स विंग आहे ही अतिशय कामाचा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. तर मी तर असं म्हणेल की असे जे ऑर्गनायझेशन्स आहे अशा ऑर्गनायझेशन्सला महिलांनी जुळायला हवं, तिथे खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही फक्त स्वतःला विचारात, स्वतःला विचारा तुम्ही किंवा मी बनू शकते का, माझ्यामध्ये तो टॅलेंट आहे का, माझ्यामध्ये ते स्किल आहे का, या ज्या गोष्टी आहेत या महत्वाच्या आहेत.
1: खरंच म्हणजे आपण याकडे एक करिअर म्हणून पण पाहू शकतो ना.
0: नक्कीच पाहू शकतो.
1: तर खरंच मनीषा ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तर इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आमच्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, सध्या निसर्ग सृजनाचा सोहळा साजरा करतोय. आषाढातल्या मेघांचा गडगडाट, श्रावणातला ऊन पावसाचा खेळ आणि आता सुरू होणार तो म्हणजे भाद्रपद महिना. प्रत्येकच क्षण निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर घालणारा आणि हीच सृजनाची किमया स्त्रीला दिली ती निसर्गानंच हो ना. मग तिच्या मनातल्या अनेक भावभावनांचा आविष्कार म्हणजे कथा, कविता आणि ललित. कधी निसर्ग, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, कधी मनातील भावना, यातून एक सुंदर अशी कलाकृती साकार होते. आणि अशीच एक कलाकृती अर्थात ललित लेख आज आपण ऐकणार आहोत प्रीती वाडी भस्मे यांच्याकडून, साहित्य विश्व या आपल्या मालिकेअंतर्गत. चला तर ऐकूया

पाऊस एक निस्वार्थ नातं. काही भेटीचा संदर्भ नियतीशिवाय कुणालाच सांगता येत नाही. त्या जणू भाळी लिहिलेल्या एखाद्या अनामिक कवितेसारख्या असतात. शब्द थोडे पडतात, अर्थ दुसर राहतो, पण स्पर्शाची भाषा मात्र मनाला अगदी स्पष्ट कळते. पाऊस आणि मातीची भेटही अशीच, दीर्घ प्रतीक्षेनंतर घडणारी, शब्दाविना व्यक्त होणारी आणि सुगंधातून अर्थ सांगणारी. निळाशार कातळात निजलेली सांज, उन्हाची काहिली शमवून आपल्या घरट्यात माया शोधण्यासाठी चाललेली पाखरे, आभाळाच्या कुशीत दाटलेले काळे कुट्ट मेघ, मातीच्या आतुर केविलवाना नजरा नभाकडे लागलेल्या, त्या नजरेतील आर्त प्रेमळ भाव म्हणजे मेघाच्या काळजावर दिलेली दस्तक. त्या क्षणी अनिवार्य झालेला मेघ आपल्या भावना कशा तरी लपवून ठेवणार, तोही भावूक होतो. मग अचानक नभातून अलगत बरसलेले पावसाचे पहिले दोन चार थेंब, त्या थेंबाचा मातीशी होणारा स्पर्श म्हणजे जणू दीर्घ विरहानंतर झालेली प्रियकर आणि प्रेयसीची भेटच. ग्रीष्माचा दाह सोसलेल्या मातीवर अल्लड पावसाचे पहिले काही थेंब पडताच प्रियकराच्या विरहाने कोमेजलेली प्रेयसी वसुंधरा प्रियकर पावसाशी तादात्म्य पावायला सुरुवात करते. हा एक निसर्गाचा सृजन सोहळा असतो. त्याच्या काळजाची ओली हाक असते, ऋतू बदलण्याचे संकेत असतात, वृक्षवेलीचे मोहरले पण असते, वाऱ्याच्या मनातील घंटानाद असतो. त्यावेळी मातीचा दरवळ अवघ्या सृष्टीत व्यापून उरलेला असतो. नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहरून गेलेला असतो. पाऊसही प्रीतीचा हळुवारपणा जपतो, अलगत समरस होत जातो मातीशी. विरह वेदना विसरून मातीही एकजीव होते पावसाशी. मातीशी हळुवार एकरूप होताना पाऊस केवळ उन्हाचा दाह शमवत नाही, उकाड्याने व्याकुळ झालेल्या जीवाला तो नवे स्वप्न देतो, नवा श्वास देतो आणि जगण्याचा नवा ध्यासही देतो. ही समरसता परमोच्च बिंदूला पोचली की धरतीच्या कुशीतून अंकुरून येतात इवलेले नाजूक नाजूक कोंब. दोन्हीही हातावर हिरवी मेहंदी लावलेल्या रूपगर्विता तरुणीसारखी दिसायला लागते ही धरणी. नवसृजनाचं लेणं अंगा खांद्यावर मिरवीत ती एखाद्या नववधूसारखी खुलून दिसू लागते. हिरव्यागार पानांची नवी पालवी, रंगीबेरंगी फुलांची उधळण आणि संथमंद वाऱ्याची हुवार झुळूक तिच्या सौंदर्यात भर घालते. या सुंदर वातावरणात पक्ष्याच्या किलबिलाटाने आसमंत निनादून जातो. वातावरणात एवढा उत्साह असतो ना या दिवसात की नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहारतो. मौन व्रत सोडून पक्ष्याचे कंठ किलबिलू लागतात निसर्गगान.

कोवळ्या पालवीच्या स्पर्शाने झाडांच्या फांद्या जणू आनंदाने डोलू लागतात. लेकुरवाळीपणाची भावना किती गोड असते ना. कोरड्या ठन्न ओढ्याच्या पात्रात पाण्याची एखादी चंदेरी रेष उमटते. छपरावर पडणाऱ्या थेंबांचा नाद एखाद्या जुन्या तबल्याची साथ बनतो. पानांच्या सळसळीत मिसळतो पावसाचा अनाहत स्वर. प्रियकर, पावसाची अनेक रूपे आपल्याला याच दिवसात अनुभवायला मिळतात. कधी तो रिमझिम बरसत मनाला हळूवार स्पर्शून जातो, अनकोरतो अनेक लेण्या धरतीच्या काळजात. तर कधी मुसळधार बरसत साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवून टाकतो. तिच्या मनातील खंत, नाराजी, रुसवे फुगवे सारे सारे नाहीसे करतो. कधी कधी रुसलेल्या प्रियकरासारखा दूर दूर राहतो, धरतीची आतुरता बघत असतो आपल्या ओल्या डोळ्यांनी. अन तिला आपल्यासाठी आतुर झालेली बघून मनोमन खूप सुखावतो. तर कधी अचानक बरसून आपल्या आगमनाची चाहूल देतो. धरतीच्या चेहऱ्यावर अनेक रंग आपल्या डोळ्यात साठवून बघतो. त्यावेळी कवी रवींद्र जवादे यांच्या लेखणीतून काही ओळी कागदावर उतरतात त्या अशा. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. ऋतू पाऊस वेंढाळ खेळ सृजनाचा चाले. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा. झाला गावभर सारा गंध भिजलेला वारा. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भरवले. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भरवले. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. ऋतू पाऊस वेल्हाळ खेळ सृजनाचा चाले. पाऊस आणि धरतीचं हे नातं पाहताना मन नकळत माणसांच्या नात्याकडे वळतं. निव्वळ पोकळ होत चाललेल्या माणसाच्या नात्यात उरलेला आहे फक्त दिखाऊपणा, कोरडेपणा. दडपण वाटायला लागली आताशा ही नाती. संवादापेक्षा साचत गेलेल्या मौनाचे दडपण आताशा जास्त वाटू लागले आहे. मायेचा तो सहज ओलावा कुठे विरून गेला कुणास ठाऊक. पण या वृक्ष जगात काही माणसे पावसासारखी असतात. अचानक आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते आणि त्यांच्या सहवासाने कोरड्या मनावरही हिरवाई फुलू लागते. अशी माणसं अगदी ऋतूसारखी असतात. पाऊस स्वतःसाठी बरसत नाही, तर तो वाळलेल्या मातीला तृप्त करतो आणि सृष्टीला जिवंत ठेवतो. जसा पाऊस मातीला दुखवत नाही, कधी कधी तिला तिष्ठत ठेवतो, बराच काळ वाट पाहायलाही लावतो, पण तिचा हिरमोड मात्र करत नाही. उलट तिच्यात स्वतःचे अस्तित्व विलीन करून तिला सुगंधाची देणगी देतो, हिरवेपणाचा साज चढवतो. अगदी तशीच पावसासारखी काही माणसे अनपेक्षित आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते. त्यांच्या सहवासाचा ओलावा मनाच्या कोरड्या मातीला नवचैतन्य देतो. आरक्त झालेल्या डोळ्यामध्ये नव्या आशेचे अंजन भरतो. अशी माणसे अपेक्षांचं ओझं ठेवत नाही, मालकी हक्काची भावना नाही, कोणतीही अट न ठेवता, कोणतेही दडपण न देता अलगत आपल्या सुखदुःखात एकरूप होऊन आपल्या जगण्याला सुगंधित करून जातात. अगदी पावसासारखे निस्वार्थपणाने या स्वार्थी जगात आपुलकीचा ओलावा जपणारी माणसं आपल्या सोबत असणं हे खूप महत्वाचं असतं. माणसाचे श्रेष्ठत्व सुद्धा स्वार्थात नसून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आणि दुसऱ्याचे आयुष्य फुलविण्यात असते हे तो आपल्या कृतीतून दाखवून देतो. अशी माणसं आपल्या सुखात मनापासून हसतात आणि दुःखाच्या क्षणी कोणताही गाजावाजा न करता आपल्यासोबत ठामपणे उभे राहतात. त्यावेळी त्यांचं असणं फार महत्वाचं असतं. माणसाच्या नात्यांनाही असाच निस्वार्थ ओलावा लाभला तर कधीतरी कोरडी मन पुन्हा हिरवीगार होतील. म्हणूनच कदाचित आपल्या आयुष्यातील काही माणसांची तुलना पावसाशी करावीशी वाटते. कारण दोघंही देतात भरभरून, पण बदल्यात काहीच मागत नाही. त्यांच्या येण्यानं आयुष्य केवळ सुंदर होत नाही, तर जगण्याला अर्थ, मनाला ओलावा आणि आठवणींना सुगंध मिळतो. पाऊस निघून जातो,

पण मातीत एक तृप्ती आणि झाडांवर हिरवागार टवटवीतपणा सोडून जातो. अगदी तशीच ही माणसं जेव्हा आपल्या आयुष्यातून क्षणभर दूर जातात तेव्हा त्यांच्या आठवणींचा एक सुखद शिडकाव आपल्या मनात कायम चालू असतो. वृक्ष वाळवंटात जशी एखादी सर यावी आणि सगळं फुलून जावं तसंच या माणसांचं असं असतं. म्हणूनच अशी निरपेक्ष आणि मायेची माणसं जपणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अखंड वसंत टिकवून ठेवण्यासारखे आहे. अशा माणसांच्या सहवासाने आपल्यातील संकुचितपणा गळून पडतो आणि मन मातीसारखं उदार व्हायला शिकतं. काळ बदलत राहतील, ऋतू येत जात राहतील, पण पावसासारख्या या माणसांनी मनावर कोरलेल्या आपुलकीचा हिरवा रंग मात्र कधीच फिका पडणार नाही. इथे माझ्या ओळी अगदी पावसासारख्याच कागदावर ओथंबून येतात त्या अशा. पाऊस येतो कधी कृष्ण हो, राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो कधी कृष्ण होऊन राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो मोत्याचे थेंब लेऊन सातकाची आतुरता शिगेला पोचल्यावर. पाऊस येतो वटलेल्या वृक्षांची साद अन मनातील आर्त हाक ऐकून. पाऊस येतो कोरड्या नदीच्या ओठावर पुन्हा प्रवाहाचे गीत गाण्यासाठी. पाऊस येतो उन्हाने करपलेल्या धरतीच्या कपाळावर मायेचा हात ठेवण्यासाठी. पाऊस येतो कधी निसर्गाची तहान भागवायला, कधी मातीला सुगंधित करायला, तर कधी माणसाच्या मनात दडलेली एखादी जुनी आठवण अलगत जागवायला. पाऊस येतो कारण त्याला फक्त धरतीच नाही तर कधी कधी एखादं कोरडं मनही चिंब चिंब भिजवायचं असतं. म्हणूनच पाऊस मला केवळ आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी वाटत नाही. तो वाटतो नात्याचा ओलावा, आपुलकीचा स्पर्श आणि निस्वार्थ प्रेमाची भाषा. काही माणसं अशीच असतात पावसासारखी, येतात मनाच्या कोरड्या मातीत बरसतात, आपुलकीची पालवी उगवतात, ते निघून गेल्यावरही त्यांच्या सहवासाचा सुगंध मात्र मनाच्या कणाकणात दरवळत राहतो, अगदी कायम पावसासारखा. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण साहित्य विश्व या आपल्या मालिकेमध्ये प्रीती वाडी भस्मे यांनी सादर केलेलं ललित ऐकलत. कार्यक्रमाचा शेवट करूया या गीतानं.

0: तेव्हा मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आता भेटूया आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरजपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ.
2: ढूंढूं कहां ऐ दिल रे.

लढाऊ विमानांची भारत भेट ही भारत जपान संरक्षण भागीदारीतला मैलाचा दगड आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या दोन्ही देशांचा परस्परांवरचा विश्वास तसंच भारत प्रशांत प्रदेशातली शांतता आणि स्थैर्य यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं या भेटीतून प्रतीत होत असल्याचं सिंग यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि जपान या देशांचा वीर गार्डियन 2026 संयुक्त सराव काल जोधपूर इथं सुरू झाला. हा सराव 2 आठवडे चालणार आहे. पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि जपान या देशांचा वीर गार्डियन 2026 संयुक्त सराव काल जोधपूर इथं सुरू झाला. हा सराव 2 आठवडे चालणार आहे. पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तत्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल ही माहिती दिली. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या जागी धातूचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले. कुडासन भागात काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा स्लॅब तुटून कोसळला आणि त्याखाली 15 जण दबले गेले. त्यांच्यापैकी सर्वांना बाहेर काढलं असून त्यातल्या जखमी असलेल्या 15 जणांपैकी 3 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आलं, तर इतर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नंतर अपघातस्थळाला भेट दिली. महानगरपालिका, राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल या सर्वांनी अपघातस्थळी दुर्घटनाग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केल्याचं त्यांनी सांगितलं. सुटका आणि बचाव दल अपघातस्थळावरचा ढिगारा साफ करून कोणीही बांधकामाखाली दबलं गेलं नसल्याची खातरजमा करून घेत आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमधले 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRFची 27 आणि NDRFची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मदतकार्य सुरू ठेवलं असून आतापर्यंत 130 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य नेपाळमध्ये पाठवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कारवाईसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 8वं विमान 35 टन मदत साहित्य घेऊन काठमांडू इथं पोहोचल्याचं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं सांगितलं. भारताचं बोगद्यांमधल्या बचाव कार्यातलं तज्ज्ञ पथक आणि नेपाळचं लष्कर यांनी चिलवे आणि लांगतांग इथं बचाव मोहीम हाती घेतली आहे. अवजड यंत्रसामग्री थेट बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून ते 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा

0: अशा असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. फिलिपिन्समध्ये पालावान प्रांताजवळच्या समुद्रात एका फेरीबोटीला आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण बेपत्ता आहेत. फिलिपिन्सच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार एमव्ही जून एस्टर ही फेरीबोट या परिसरातल्या कोरोन या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर पोचत असताना वाटेत तिला आग लागली. या जहाजावर 143 जण होते. आगीतून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. चीनच्या आग्नेय भागातल्या जियांगशी प्रांतात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या 16 पोचली आहे. इथल्या सुईचुआन काउंटी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच सौडेल चक्रीवादळानं धडक दिल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुईचुआन काउंटीमधून 18,000 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. महिलांच्या कनिष्ठ आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपिन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 जणांचा मृत्यू तर 86 जण बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालन्यात उभारण्यात आलेल्या रेशीम बाजारपेठेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा. उपोषणाचा आज 14 दिवस. आणि जालना फर्स्ट इंडस्ट्रीयल समिट 2026 8,000 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या रेशीम बाजारपेठेच्या इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जालना देशातलं महत्वाचं रेशीम केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. जालन्यातल्या महिलांनी रेशीमपासून साडी विणण्यास सुरुवात केली असून त्यांच्या उत्पादनांना जालनाई या स्वतंत्र ब्रँडनं ओळख देण्यात येऊन पैठणीप्रमाणे जालना सिल्कलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँड म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अंबड इथल्या नवीन पोलीस ठाण्याच्या इमारतीसह जिल्ह्यातल्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचं ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण करण्यात आलं. आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं चर्चा केली. दरम्यान समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं जरांगे यांनी स्पष्ट केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज 14 दिवस आहे. येत्या 12 सप्टेंबरला मराठा समाज बांधवांनी आंतरवाली इथं यावं असं आवाहनही त्यांनी केलं. ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरातल्या गांधी चमन इथं सुरू असलेलं सामाजिक कार्यकर्ते दीपक रणनवरे यांचं आमरण उपोषण 6 दिवसानंतर मागे घेण्यात आलं. रणनवरे यांच्या मागण्यांबाबत शासनाच्या संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचं लेखी आश्वासन निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड, पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी आणि तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी दिलं. जालना फर्स्ट आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जालना इथं 1 इंडस्ट्रीयल समिट 2026 आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला देशभरातून सुमारे 300 उद्योजक आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित राहिले. जालना जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी MIDC पायाभूत सुविधा, आवश्यक सेवा आणि उद्योगपूरक वातावरण निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचं प्रतिपादन MIDC मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केलं. या परिषदेत लॉयर्स

0: ट्रस्टनं नजीकच्या काळात 2000 कोटी आणि दीर्घकालीन 6000 कोटी अशी एकूण 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा यावेळी केली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं विनोद राय इंजिनिअरिंग आणि रूट पाईप्स यांच्यासोबत गॅस पुरवठ्यासाठी सामंजस्य करार केले. जालना जिल्ह्यानं एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या उपक्रमात 5348 जणांनी एकाच वेळी गणेश मूर्ती साकारल्या. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे. युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत तथा अभिनेते आयुष्मान खुराना यांनी नुकतीच जालना इथं ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या युनिसेफच्या कुटुंब समुदाय आधारित काळजी आणि संरक्षण या उपक्रमाला भेट दिली. ऊसतोडीसाठी होणाऱ्या हंगामी स्थलांतरामुळे मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता प्रभावित होऊ नये यासाठी समाज आणि प्रशासनानं एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज खुराना यांनी व्यक्त केली. अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आला. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. प्रशासनाच्या वतीनं तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. जालना जिल्ह्यातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये मानवता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजवण्यासाठी हीच आमूची प्रार्थना आणि हेच आमूचे मागणे हे प्रार्थना गीत नियमितपणे सामूहिकरित्या गायले जात आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातल्या 2361 शाळांमधल्या 346,340 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जालना शहरात जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 3 किलोमीटरच्या महावॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे यांच्या उपस्थितीत जलसंधारणाची शपथ घेण्यात आली. जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालय, शासकीय निमशासकीय कार्यालय, पक्ष संघटनांच्या वतीनं स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांबद्दल माहिती दिली.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: और मैं किसी भी होटल की या बिल्डिंग की लिफ्ट में अकेले होते हैं तो फिल्म एक दूजे के लिए का ये गीत मेरे जीवन साथी जरूर सुनते हैं, सुनाता हूँ. धनपत्नी हंस देती है और कहती है झूठा कहीं का और मैं भी हंस देता हूँ. बिल्कुल, जीवन में ये रोमांस होना बहुत जरूरी है. जब आप जीवन में कहीं न कहीं रोमांचित होते हैं, रोमांस रखते हैं, तो जिंदगी और भी आसान हो जाती है. एक श्रोता लिखते हैं कि सभी को दिलीप कुमार और लीना चंदावरकर पर फिल्माया गया गाना सारे शहर में आपसे कोई नहीं. आशा जी की हंसी बहुत ही प्यारी हंसती हैं और हम भी हंसते हैं. और क्या गजब करते हो जी, प्यार से डरते हो जी, इसमें आशा जी की जो हंसी है वो बाकमाल है. बिल्कुल सही कहा आपने, फिल्म लव स्टोरी का जो ये गाना है बहुत ही चुलबुली और शरारत भरी हंसी है उसमें आशा जी की. एक श्रोता लिखते हैं कि आज का विषय बहुत मजेदार है. और एक श्रोता ने कहा है कि मुझे तो काजल की हंसी, काजोल की हंसी और मुस्कुराना, उनकी एक्टिंग बहुत अच्छी लगती है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि मुझे मेरी 8 महीने की बेटी की हंसी सबसे ज्यादा पसंद है. क्या बात है, बहुत सुंदर. वहीं एक श्रोता लिखते हैं कि किशोरदा का गाना है चिल चिला के कजरी सुना, ये गीत सुनकर हंसी आई जाती है और इसके बोल भी बहुत शानदार है. वहीं एक श्रोता को हेमा मालिनी जी की हंसी देखने और सुनने में बहुत अच्छी लगती है. और वहीं एक श्रोता लिखते हैं कि मुझे तो हंसना बहुत पसंद है और सबको हंसाने में बहुत मजा आता है. स्कूल के दिनों में सब मुझे हंसमुख अजमेरा नाम से संबोधित करते थे क्योंकि सभी को मैं अक्सर हंसाया करती थी. बहुत अच्छी बात, जब भी तो कहते हैं कि हंसो और हंसाओ. तो चलिए चलते हैं थोड़ा सा और आगे इस सफर में. शंकर जयकिशन का संगीत सुनते हैं. हसरत जयपुरी के बोल हैं ये. आशा भोंसले, मुबारक बेगम और साथियों की आवाजें हैं. फिल्म का नाम है आरजू. हाँ, इस गाने के आरंभ में ही हंसी आपको सुनाई देती है ना?

मेंढक का सर जागता है, आँच देती हुई

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. एमपीएससीची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यामुळे त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. आध्यात्मिक विचारात सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलंय. या पंचमहाभूतांचा संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. पनवेल खारघर उलवे नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृह उपलब्ध करून देण्याचा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली चित्रनगरी विकसित करायचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतली फिल्म सिटी एनडी स्टुडिओ कोल्हापूरमधल्या चित्रीकरण सुविधा याबरोबरच आता रामटेक आणि नाशिक इथं नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेनं राज्य शासन काम करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला. वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि शोध निबंधांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे असं राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत रसायन तंत्रज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला

कुख्यात गुंड अबू सलेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटीनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलंय. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सलीमेची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्टुगलहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षापेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधी मंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलंय. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेत. सार्वजनिक तसंच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची अंमलबजावणी, देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही आरोग्य सेवा आयुक्तांनी दिल्या आहेत. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातल्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी 22 जणांची 1.85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं असून पुढचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर आज एका शिवशाही बसने स्कूटरला धडक देऊन झालेल्या अपघातात स्कूटर चालक गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या संशयावरून हिंगोली जिल्ह्यातल्या बसमत शहरात काल रात्री एका युवकाची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातल्या प्रमुख औषध विक्रेत्यांकडे उत्तर गोलार्धातल्या आजारांवरच्या लसींसह इन्फ्लुएन्झा या हंगामी आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेनं ही लस घ्यावी असं आवाहन ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलंय. देशात फ्लू म्हणजेच इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ICMRनं हे स्पष्ट केलंय. इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसेल तर दक्षिण गोलार्धातल्या आजारांवरची लस घेता येईल, कारण H1N1 च्या साथीवर या दोन्ही लसी प्रभावी असल्याचं यात म्हटलंय.

0: नमस्कार मित्रांनो, युवावाणी मध्ये मी अश्विनी आपले सहर्ष स्वागत करते. तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात वावरणाऱ्या माझ्या तमाम तरुण मित्रांनो, आजचा आमचा हा विशेष प्रासंगिक भाग आपल्या विदर्भाच्या दोन अतिशय महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या सणांवर आधारित आहे. एक म्हणजे बळीराजाचा कृतज्ञता सोहळा असलेला पोळा आणि दुसरी म्हणजे केवळ विदर्भाचीच नव्हे तर आज आपल्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेली तान्ही मारबत, मोठी मारबत आणि बडग्या उत्सव. मित्रांनो, श्रावण महिना संपता संपता विदर्भाच्या मातीला वेध लागतात ते पोळ्याचे. वर्षभर ज्याच्या खांद्यावर संपूर्ण जगाच्या पोशिंद्याची धुरा असते त्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन धुणे, त्यांच्या पाठीवर नक्षीदार झूल चढवणे, शिंगांना बेगळ लावून गळ्यात घुंगराच्या माळा बांधून सजवणे हा सगळा सोहळा पाहत असताना शेती संस्कृतीचे आणि निसर्गाचे अतूट नाते आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण विदर्भवासियांसाठी आणि विशेषतः नागपूरकरांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद प्रतिपदेला म्हणजेच तान्ह्या पोळ्याला एक वेगळाच उत्साह असतो. तो उत्साह म्हणजे मारबत आणि बडग्या. सुमारे 145 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेली ही परंपरा आज जागतिक आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या ऐतिहासिक परंपरेची पाळेमुळे थेट नागपूरच्या भोसले राजघराण्याशी आणि ब्रिटिश राजवटीशी जोडलेली आहेत. 1857 स्वातंत्र्य लढ्यात नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी इंग्रजांना केलेली मदत देशभक्तांना रुचली नाही. त्यांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी 1881 मध्ये मध्य नागपुरातील ऐतिहासिक चांभारपुरा येथून काळी मारबत उत्सवाला सुरुवात झाली, जी राणी बाकाबाईचे प्रतीक मानली जाते. त्यानंतर इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध, महागाई आणि प्लेग सारख्या साथीच्या रोगांविरुद्ध तीव्र लोकभावना वाढण्यासाठी 1885 मध्ये पिवळी मारबत उत्सवाची स्थापना झाली. मध्य नागपूरचा ऐतिहासिक गांधीबाग परिसर, चांभारपुरा आणि त्यालगतचे इतवारी, जगन्नाथ बुधवारी हे भाग या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चळवळीचे मुख्य केंद्र राहिले आहेत. मित्रांनो, मारबती सोबतच या मिरवणुकीचे दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे बडग्या. बडग्या म्हणजे माणसाच्या, समाजाच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणांवर प्रहार करणारे एक जिवंत माध्यम. राणी बाकाबाईच्या राष्ट्रद्रोही कृत्याला विरोध न करणाऱ्या तिच्या पतीचे प्रतीक म्हणून सुरुवातीला बडग्याचा पुतळा बनवला गेला होता. पण काळाच्या ओघात बडग्याचे स्वरूप बदलले. आज बडग्या हा चालू घडामोडी, भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद आणि सामाजिक विसंगतींवर धारधार प्रहार करणारे राजकीय विडंबनाचे माध्यम बनला आहे. बांबू, काठ्या आणि चिंध्यांपासून तयार केलेल्या या वेगवेगळ्या बडग्यांच्या माध्यमातून तरुण पिढी समाजातील वाईट प्रवृत्तींवर बोंब ठोकून आपला निषेध नोंदवते. घेऊन जा गे मारबत, घेऊन जा आणि इडा पिडा घेऊन जा रे बडग्या, या एकाच आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. समाजातील वाईट प्रवृत्ती, महागाई, भ्रष्टाचार आणि रोगराई या मारबत आणि बडग्याच्या रूपाने नष्ट व्हावी अशी या मागची भावना असते. आजची आपली तरुणाई या परंपरेकडे केवळ एक सण म्हणून पाहत नाही तर सामाजिक भान जागवणारे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून याकडे बघते. बदलत्या काळातही नागपूर आणि विदर्भाच्या तरुणांनी ही सांस्कृतिक ओळख जागतिक पातळीवर अभिमानाने जिवंत ठेवली आहे ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. चला तर मग या सणांचा आनंद घेऊया आणि आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालूया. तर रसिक हो पोळा, मारबत आणि बडग्याच्या या ऐतिहासिक गप्पानंतर आपण ऐकणार आहोत आपली मालिका सांजवेळ, जिचे सुंदर संचालन केले आहे निवेदिका भार्गवी बाबरेकर यांनी.
1: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी आजच्या सांजवेळ या मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळची वेळ, दिवसभराची धावपळ थोडी थांबलेली असते. सूर्य मावळतीला झुकलेला असतो.

खिडकीतून मंदवारा येत असतो, हातात चहाचा कप असतो आणि मन मात्र नकळत कुठेतरी मागे जात आपल्या बालपणात, त्या छोट्याशा घरात आणि त्या घराच्या स्वयंपाकघरात, जिथून दरवळणारा एखादा ओळखीचा सुगंध आजही आपल्याला क्षणात भूतकाळात घेऊन जातो. कांद्याला दिलेली फोडणी, तुपात भाजलेल्या शिऱ्याचा सुगंध, गरम भाकरी किंवा वरण भातावर सोडलेलं तूप, आणि मन म्हणतं, हा तर आईच्या हातचा सुगंध आहे. आईच्या हातच्या जेवणाची चव ही केवळ जिभेवरची चव नसते, त्या प्रत्येक घासामध्ये तिची माया असते, काळजी असते, आपल्यासाठी दिलेला वेळ असतो. लहानपणी सकाळी आई स्वयंपाकघरात असायची, फोडणीचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या आणि तिचा नेहमीचा आवाज, उठा शाळेला उशीर होईल, आपण मात्र अंथरुणात पडून म्हणायचो.

0: उठा, शाळेला उशीर होईल. आपण मात्र अंथरुणात पडून म्हणायचो, आई अजून 5 मिनिटं. आणि त्या 5 मिनिटांमध्येही आई आपला डबा तयार करून ठेवायची. पोळी भाजी असो, पराठा असो, पोहे असोत किंवा उपमा, तो डबा साधा असायचा, पण त्यात आईची काळजी गुंडाळलेली असायची. आईला आपल्या आवडी कधी सांगाव्या लागत नसत. आपण घरी आलो आणि चेहरा थोडा उतरलेला जरी दिसला तरी तिला कळायचं, काय झालंय? आपण म्हणायचो, काही नाही. पण आई त्या काही नाही वर कधी विश्वास ठेवत नसे. ती कदाचित जास्त प्रश्न विचारायची नाही, फक्त ताटात आपली आवडती भाजी वाढायची आणि म्हणायची, हे खा आधी. किती साधे शब्द, पण त्या 2 शब्दांमध्ये संपूर्ण आई सामावलेली असायची. पावसाळा आला की कांदा भजी आणि गरम गरम चहा आठवतो. बाहेर पावसाची सर, खिडकीवर ओघळणारे थेंब आणि स्वयंपाकघरातून येणारा भजांचा खमंग सुगंध. आज कितीही ठिकाणी भजी खाल्ली तरी त्या पावसाळी संध्याकाळची चव कुठेच मिळत नाही. उन्हाळा आला की कैरीचं पन्ह, लोणचं, पापड आणि कुरडया आठवतात. आई उन्हात पापड घालत असते आणि आपण तिच्या मागे मागे फिरत असतो, आई आई हे झालं का? अजून नाही. मग हे खाऊ का? नको हात लावूस. आणि तिचं लक्ष चुकवून आपण एखादा पापड चोरून खायचो. त्या छोट्याशा चोरीची आठवण झाली तरी मन हसतं. दिवाळी आली की चकल्या, करंजा, लाडू, चिवडा, आईची नुसती आपली लगबग. घरभर दरवळणारा सुगंध आणि आपण मात्र अधूनमधून स्वयंपाकात डोकावून चाखायला काहीतरी मिळतंय का हे पाहत असायचो. आणि सणाच्या दिवशी गरम गरम पुरणपोळी ताटात आली की त्यावर तुपाची धार, वा, तो घास म्हणजे जणू आनंदाची चव. आईच्या हातच्या पदार्थांची एक गंमत आहे. आपण तिच्याकडून रेसिपी विचारतो, आई किती मीठ? ती म्हणते अंदाजाने. मसाला किती? अंदाजाने. आपण तसंच करून पाहतो, पदार्थ चांगला होतो, पण आईच्या हातची चव ती काही येत नाही. कारण रेसिपी आपण शिकू शकतो, पण आईचे हात ते मात्र शिकता येत नाहीत. तर मित्रांनो, अशाच या आपल्या निर्मळ आणि प्रेमळ आईवर आपण कायम प्रेम करत राहूया आणि तिच्या हातची चव ती मात्र आयुष्यभर लक्षात ठेवूया. चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या मालिकेत इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह पुढच्या भागात. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.
1: रसिको हो, आताच आपण ऐकली सांजवेळ ही आपली मालिका भार्गवी बाबरेकर यांनी सजवलेल्या. या सांजवेळ नंतर आता आपण वळूया आपल्या पुढील मालिकेकडे, म्हणजेच तरुणाई या मालिकेकडे. विदर्भाच्या ऊर्जेचा आणि सळसळत्या उत्साहाचा हा कार्यक्रम आहे. आजच्या या तरुणाई मालिकेत आपण ऐकणार आहोत एक खास मुलाखत. रंगभूमीवर आपल्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनाने नाव गाजवणारे तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत. या तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, रंगमंचावरचा पडदा उघडतो, नट नटी मंचावर येतात, लाईट्स ऑन होतात आणि नटाची नाटकाची जादू सुरू होते. आपण सगळेच नटांच्या अभिनयाच्या प्रेमात पडतो, पण या सगळ्या पात्रांना एकत्र बांधणारा, एकत्र आणणारा, स्क्रिप्टला जिवंत रूप देणारा आणि प्रेक्षकांना एका काल्पनिक जगात घेऊन जाणारा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक. आजच्या आपल्या तरुणाईच्या भागात आज एक आपण तरुण रंगकर्मी डायरेक्टर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. शैल चौधरी आपल्या सोबत आलेले आहेत. शैल, तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
3: थँक्यू ताई, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हियर.
2: शैल, मला सांग, नाटक किंवा थिएटर किंवा आपण म्हणू की अभिनय किंवा दिग्दर्शन या सगळ्या माध्यमात तुझी पहिली भेट कशी झाली?
3: पहिली भेट अशी झाली की आधी नाटकाशी माझा काहीही संबंध नव्हता, काहीही देणं घेणं नव्हतं. मला व्हॉइस ऍक्टिंग करायची होती आणि आताही मला तीच करायची आहे. व्हॉइस ऍक्टिंग डबिंग मध्ये मला एंट्री करायचं होतं या फील्डमध्ये. सो मी असं कुठेतरी ऐकलं होतं की जेही या फील्डमध्ये काम करतात त्यांना म्हणजे थिएटरचा त्यांचा एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. सो मला असं वाटलं की मी थिएटरमध्ये जाईन, मी जरा काम करीन, तर माझ्या वाचिक अभिनयावरती या सगळ्या गोष्टींवरती नवरसांवरती मला काम करायला खूप सोपं जाईल आणि खूप व्यवस्थितपणे मी काम करू शकेन. सो तसं मग मी ड्रामा स्कूल किंवा ड्रामा कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतली आणि तेव्हा मी सुरुवात केली ऍक्टिंग पासून. आणि नंतर फर्स्ट इयर मध्ये ऍक्टिंग सुरुवात केली तर थर्ड इयर मध्ये ती कुठे गायब झाली हे माझं मलाच कळलं नाही. मी ऍक्टिंगला सोडून डिरेक्शन मध्ये घुसलो, ते कसं झालं माहित नाही.
2: पण तू म्हणजे असं कधीच ठरवलं नव्हतं की मी दिग्दर्शन करेल?
3: नाही नाही, कधीच नाही.
2: अच्छा, पण जेव्हा मग तू पहिलं हातात घेतलं स्क्रिप्ट म्हण किंवा काही

0: दिग्दर्शनाची जी सुरुवात केली ती सुरुवात कशी झाली?
1: मला एकदा आमच्या एका सिनियरनी एक नाटक डिरेक्ट करायला बोलवलं होतं. तेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये होतो आणि ते तेव्हा थर्ड इयर मध्ये होते. त्यांनी मला म्हटलं की तू हे नाटक डिरेक्ट कर. ते उमरेडचे होते आणि मी गेलो प्रॅक्टिसला, स्क्रिप्ट हातात घेतली तर मला असं वाटलं की यार मला तर काहीच जमत नाहीये, मी काहीच करू शकत नाही. मला पहिलं अगदी पहिलं नाटक होतं. मला मी त्यांना म्हटलं की नाही मला हे काही जमणार नाही डिरेक्ट करायला, आत्ता तरी नाही जमणार. आणि नंतर मग मी त्यांची प्रोसेस बघितली की ते दुसरे जे डिरेक्टर आले होते ते कशा पद्धतीने त्या नाटकाला डिरेक्ट करतात, त्यांची प्रोसेस काय, ती मी जाणून घेतली. आणि मग मला वाटलं की यार हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मला आधीपासून काही नाही तर नाटकाचा थोडाफार असा इंटरेस्ट होता, पण डिरेक्ट करायचं हे माझ्या लक्षात कधीच नव्हतं. तेव्हा मी जेव्हा त्यांची प्रोसेस बघितली तेव्हा असं मला वाटलं की येस मी हे करू शकतो, मी ट्राय तरी ऍटलिस्ट करायला पाहिजे. मग मी सीन वर्क्स पासून सुरुवात केली. आमच्या कॉलेजमध्ये सीन वर्क्स व्हायचे तर आम्ही सीन वर्क्सनी सुरुवात केली. आणि नंतर मग आम्ही 3 वर्षांपूर्वी पहिली एकांकिका केली मी, जिचं नाव होतं हव्यास.
0: ओके, क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला सांग, तू आता म्हणाला की तू कुठल्या तरी डायरेक्टरची प्रोसेस बघितली, तर ती नेमकी काय प्रोसेस होती हे आम्हाला सांगू शकशील का?
1: प्रोसेस म्हणजे आता त्यांची प्रोसेस अशी होती की त्या कॅरेक्टरला किंवा त्या ऍक्टरला त्या कॅरेक्टरमध्ये कसं घेऊन जायचं, किंवा ब्लॉकिंग म्हणतात स्टेजवरती ज्या हालचाली असतात किंवा काही आकृतीबंध असतात ज्यांना कॉम्पोजिशन्स म्हणतात, तर त्या कशा होत होत्या किंवा त्या कशा पद्धतीने बसवल्या जात होत्या ते मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. लहानपणापासून माझं आर्ट फील्ड आहे, म्हणजे आर्ट बॅकग्राऊंडचा मी आहे. माझ्या घरी गाण्याचं वगैरे सगळं आहे आधीपासूनच आहे. तर मला त्या गोष्टींची खूप आवड होती किंवा ओढ होती. सो मग मला असं वाटलं की मी एकदा ते करून बघायला पाहिजे की काय राहतं डिरेक्शन. तेव्हा मी सुरुवात केली सीन वर्क्स पासून. अँड देन जसं मी तुम्हाला सांगितलं पहिली एकांकिका तशी केली. तर मला ती प्रोसेस अशी खूप फॅसिनेट केलं मला त्या प्रोसेसने.
0: पण मला एक सांग, एखाद्या सामान्य प्रेक्षकाला असं वाटतं डायरेक्टर म्हणजे नाटक बसवणारा, पण तितकं पुरे असतं का एक दिग्दर्शक म्हणून?
1: नाही, बिलकुल नाही. जसं तुम्ही म्हणालात की डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, तर तो फक्त त्या नाटकाचाच दिग्दर्शक नसतो, त्या पूर्ण टीमचा तो डिरेक्टर असतो. म्हणजे टीममध्ये जितके लोक काम करतात इन्क्लुडिंग ऑन स्टेज अँड बॅक स्टेज, तर त्या सगळ्या लोकांना सांभाळणं, त्यांच्या सायकोलॉजीजना सांभाळणं, त्यांच्या बिहेवियर पॅटर्न्सना सांभाळून घेणं आणि मग त्यांच्यावर काम करणं, ते एक डिरेक्टरचं काम असतं असं मला वाटतं.
0: अच्छा, नक्कीच. म्हणजे सगळ्या बाजूनी माहिती असणं पण आवश्यक आहे
1: डायरेक्टरला. डेफिनेटली
0: येस. पण जेव्हा तू कुठलं नाटक निवडतो की आता मी हे करणार बाबा दिग्दर्शक, तर ते तुझं स्क्रिप्ट निवडण्याची काय प्रक्रिया असते?
1: आधी तर मी स्क्रिप्ट आम्ही असं करतो की जर आम्हाला कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये टाकायचं आहे तर एकतर आम्ही स्क्रिप्ट स्वतःहून बनवून घेतो जे टॉपिक्स आम्हाला आवडतात, नाहीतर जर मला कुठल्या दुसऱ्या स्क्रिप्ट येतात तर मी आधी बघतो की ती स्क्रिप्ट किंवा ती जी स्टोरी आहे त्यातले जे टॉपिक्स आहेत ते लोकांना कनेक्ट करतील का. आधी तर माझ्या लक्षात ते नाही आलं की असं करायला हवं, कारण आधी मी एक नाटक केलेलं आहे जे अगदीच ओव्हर द टॉप होतं, म्हणजे ते लोकांना कनेक्ट करूच शकत नव्हतं. त्यावेळेला मला असं रिअलाइज झालं की यार स्क्रिप्ट निवडणं इज अ बिग टास्क अँड इट इज अन इम्पॉर्टंट टास्क. सो ती स्टोरी लोकांना कनेक्ट केली पाहिजे. म्हणून माझा तर प्रयत्न तोच असतो की जीही स्क्रिप्ट मी निवडीन त्याच्यात लोकांना ती कनेक्ट झाली पाहिजे आणि मेसेज क्लिअर झाला पाहिजे.
0: आता हा पहिला मुद्दा झाला म्हणजे स्क्रिप्ट निवडणं. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्क्रिप्टसाठी जे पात्र आहे त्याच्यासाठी योग्य कास्टिंग करणं आणि योग्य कास्टिंग सोबत त्या कास्टकडून तो तुला जसा हवाय तो अभिनय काढून घेणं, तर ते किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय कसरत लागते?
1: मला तरी असं वाटतं की कास्टिंग करणं इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह वर्क. इट्स अ सब्जेक्टिव्ह ऍस्पेक्ट. कारण काही काही डिरेक्टर्स असतं की हा दिसायला खूप चांगला आहे ना याला घेऊया, भलेही तो कास्टिंग मध्ये जात असो किंवा तो त्या कॅरेक्टरला तो डिलिव्हर करू शकत असेल का नाही माहिती नाही, पण जर तो दिसतोय ना चांगला तर त्याला ते कास्ट करतात. हे वर्क करतं, नाही असं नाहीये. जसं आता हिस्टॉरिकल काही मूवीज किंवा हिस्टॉरिकल ड्रामाज झाले, तर सपोज तुम्हाला भगतसिंगचं जर तुम्हाला पोर्ट्रेल करायचं असेल, पोर्ट्रेल द्यायचं असेल, सो कोणी एक असा टॉल हँडसम एक असा पांढरा शुभ्र किंवा असा थोडासा दिसणारा त्या फेअर कॉम्प्लेक्शन मध्ये जाणारा एक ऍक्टर आपण चूज करू. पण जर ते कॉन्टेम्पररी नाटक आहे ज्याचं हिस्टॉरीशी एवढं काही देणं घेणं नाहीये, त्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तो कॅरेक्टर दिसण्यापेक्षा तो कॅरेक्टर असू शकतोय का, ते कॅरेक्टर ते डिलिव्हर तो करू शकतोय का. सो मला असं वाटतं की कॅरेक्टर दिसण्यापेक्षा कॅरेक्टर असणं हे खूप महत्वाचं असतं कास्टिंग करताना. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की कास्टिंग करताना जेव्हा कोणीही आपण एखादे टीम

0: टीमला घेतो किंवा आपण ऍक्टर्सना घेतो, लोकांच्या मनात पहिल्यांदा हेच येतं की हा हे कॅरेक्टर आहे ना तर या कॅरेक्टरसाठी तोच फिट बसेल. सो तो एक संभ्रम कुठेतरी तोडला पाहिजे कास्टिंग करताना की हा हे कॅरेक्टर त्याच्यासाठी तोच ऍक्टर कशाला, हाही तर असू शकतो तोही तर असू शकतो. तर ही प्रोसेस राहते, खूप सब्जेक्टिव्ह प्रोसेस आहे.
1: अच्छा, पण मला सांग, तू असं म्हणाला की दिग्दर्शकाचं काम असतं जे सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारा असतो. तर सेट्स असतात, नुसतं अभिनय नसतो ना, नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही, सेट्स आले, लाईट्स आले किंवा म्युझिक सुद्धा आलं किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात, या सगळ्यात डायरेक्टरचा नेमका काय रोल असतो?
0: सगळीकडे रोल असतो त्याचा. डिरेक्टरचा रोल हा सगळीकडे असतो, म्हणजे इन्क्लुडिंग फ्रॉम द व्हेरी स्टार्ट, द प्री प्रोडक्शन, स्क्रिप्ट सिलेक्शन टू द फायनल परफॉर्मन्स, सगळीकडे डिरेक्टरचा रोल असतो. आता स्क्रिप्ट निवडल्यानंतर त्याच्यात कास्टिंग कशी करायची, त्यानंतर कास्टिंग केल्यानंतर त्याला उभं कसं करायचं, त्याला ब्लॉकिंग कशा करायच्या, त्यानंतर मग त्या मूडला जाणारे सेट, त्या मूडला जाणारं सेट. आता सेट कशा पद्धतीचं पाहिजे, जर एखादं पौराणिक नाटक आहे तर पौराणिक नाटकाला सेट कसा लागेल, याचं विजन टोटली डिरेक्टरचं असतं की डिरेक्टरला कशा पद्धतीचा सेट हवा आहे. त्याला जर एक्सपेरिमेंटल किंवा कुठल्या नवीन शैलीमध्ये जर ते नाटक करायचं असेल तर तो सेटमध्ये काही वेगळे एक्सपेरिमेंट्स करून बघेल, किंवा जर त्याला टोटल तसंच ठेवायचं असेल जसं ते आहे त्याचा टेस्ट न जाऊ देता सिलेक्ट करेल. सेम विथ म्युझिक, म्युझिकसाठी पण तीच प्रोसेस राहते जशी सेटची राहते, आणि तशीच प्रोसेस म्युझिकची पण राहते, त्याला उपयुक्त संगीत जात आहे की नाही. ओव्हरऑल डिरेक्टर इज एव्हरीवेअर.
1: अच्छा, मला सांग, तू आता म्हणाला की प्रत्येक ठिकाणी सेट वेगळा असतो आणि आपापल्या मूडनुसार, नाटकाच्या मूडनुसार किंवा आपापल्या इच्छेनुसार पण तो असू शकतो की मला हे नाटक असं दिसायला हवं वगैरे. म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर आणि कमर्शियल थिएटर हा दोन वेगळा मुद्दा आहे, पण याविषयी एक यंग डिरेक्टर म्हणून तुझं काय मत आहे?
0: सो मला असं वाटतं की प्रायोगिक रंगभूमी किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर आहे त्याचंही कमर्शियल रूपांतरण होऊ शकतं. तर मी एक नाटक बघितलं होतं मुंबईला ज्याचं नाव आहे कर्ण. ते टोटल एक्सपेरिमेंटल प्ले आहे ज्याच्यात 3 मुली 70 कॅरेक्टर्स प्ले करतात इन्क्लुडिंग मेल्स. येस, आणि त्यांच्या नाटकामध्ये काहीही सेट नाहीये, लाईक ते सेटचा वापर करतच नाहीत. त्या 3 मुली फक्त मार्शल आर्ट्सनी आणि मग इंडिजिनियस आर्ट फॉर्म्स जे असतात त्यांचा वापर करून ते कॅरेक्टर पोर्ट्रे करतात, आणि त्याचे बरेच शोज त्यांनी केलेत, भरपूर शोज केले. त्यांची ट्रिलॉजी आहे कर्ण, माधव आणि महादेव, ते त्यांनी भरपूर शोज केले, त्याचे बरेच शोज केले आणि ते कमर्शियल वे मध्येच त्यांनी केले. सो असं मला वाटतं की प्रायोगिक रंगभूमीला सुद्धा व्यावसायिक बनवता येऊ शकतं डेफिनेटली.
1: पण मला सांग, आता प्रत्येक डायरेक्टरची विचारसरणी ही वेगळी असते, प्रत्येक डायरेक्टरचं एक वैशिष्ट्य असतं, तो त्या पद्धतीने विचार करत असतो आपल्या प्लेकडे, तर शैलचं काही एक विशेष असं काही वैशिष्ट्य आहे का, सिग्नेचर स्टाईल आपण त्याला म्हणूया?
0: सिग्नेचर स्टाईल, जसं मला सिम्बॉल्स मध्ये खेळायला खूप आवडतं.
1: ओके,
0: म्हणजे मला सिम्बॉलिक वे मध्ये किंवा या अशा पद्धतीने मला फ्रेम्स बनवायला मला खूप आवडतात. मला सरळ सरळ गोष्टी सांगण्यापेक्षा मला असे हिडन असे काही असे गोष्टी असे ऍस्पेक्ट असे मला सोडायला खूप आवडतात, की मी हिंट्स असे सोडून ठेवतो नाटकामध्ये, की आता केलंय ना हिंट्स टाकलेत ना तर लोकांना स्पून फीड कशाला करायचं, लेट पीपल अज्युम की काय सुरू आहे किंवा लेट पीपल अज्युम की काय होणार आहे. तर या गोष्टी मला करायला सिम्बॉल्स मध्ये मला खेळायला खूप
1: आवडतं. प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. पण आता आम्हाला असंही कळलेलं आहे, तू एक डायरेक्टर आहे, अभिनेता आहे, हे तुम्हाला सांगितलं की तुझी सुरुवात तशीही झालेली आहे, पण तू एक व्हॉइस आर्टिस्ट सुद्धा आहे, डबिंग आर्टिस्ट सुद्धा आहे. तर तुला काय वाटतं या दोन्ही फील्डमध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे?
0: साम्य जर असं मी बघायला म्हटलं व्हॉइसिंग किंवा डबिंग आणि थिएटरच्या फील्डमध्ये, तर मला असं वाटतं की या दोन्ही फील्ड इंटरकनेक्टेड आहेत, कारण दोन्हीमध्ये एक गोष्ट खूप सिमिलर आहे, दॅट इज व्हॉइस ऍक्टिंग. अभिनयाच्या 4 प्रकारांमध्ये वाचिक अभिनय नावाचा एक प्रकार आहे, तर तोच प्रकार डबिंग मध्ये सुद्धा वापरला जातो, जो प्रामुख्याने वापरला जातो. म्हणजे डबिंग फील्ड इज ऑल अबाउट व्हॉइस ऍक्टिंग फर्स्ट, देन मला असं वाटतं की डिरेक्ट करताना जर तुम्ही काही ऑडिओ ड्रामाज ऐकले, आता मला असं वाटतं की ऑडिओ ड्रामाज जे असतात, ऑडिओ ड्रामा नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यात तुम्हाला फक्त ऐकू येतं की काय सुरू आहे, त्यात व्हिज्युअल्स नाहीये, बट द स्टोरी द सीन्स आर ओनली नरेटेड थ्रू व्हॉइसेस बीजीएम अँड साऊंड इफेक्ट. सो जर मी एखादा ऑडिओ ड्रामा ऐकतोय तर मला दृश्य दिसत नाही, मला फक्त ऐकू येत, आणि त्यावर मग मी व्हिज्युअलाइज करू शकतो की काय सीन सुरू आहे. एखादा सीन सुरू आहे की एक माणूस

0: येतो, खूप पाऊस सुरू आहे, तो कारमध्ये बसतो, कारमध्ये त्याला काहीतरी सस्पिशियस वाटतं, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि मग तिथे एक थरारक असं बॅकग्राऊंड म्युझिक येतं. हे सगळं आता मी ऐकताना हे सगळं व्हिज्युअलाइज करू शकतो, म्हणजे मला खूप स्कोप आहे इमॅजिनेशनसाठी. ऑडिओ ड्रामाज ऐकताना मला डिरेक्ट करायला मला खूप स्कोप आहे. सो आय थिंक की ऑडिओ ड्रामा इज जस्ट लाईक अ स्क्रिप्ट, की जसं स्क्रिप्टमध्ये इट्स जस्ट वर्ड्स, त्याच्यात काहीही व्हिज्युअल्स नाही आहे, तसंच ऑडिओ ड्रामा सुद्धा आहे. ऑडिओ ड्रामामध्ये पण काहीच हे नाही आहे, व्हिज्युअल्स नाही आहेत, इमॅजिनेशनला खूप स्कोप आणि डिरेक्टरसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: बरोबर, अगदी. पण मला सांग, आजकालची जी तरुण पिढी आहे, आजकाल ऍक्च्युली प्लॅटफॉर्म्स खूप वाढलेले आहे, ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडिया आहे, अगदी 1 ते 2 मिनिटात तुम्हाला बरेच मोठे मोठे व्हिडिओज मिळून जातात. किंवा आजकाल मुलांचा पेशन्स सुद्धा फार कमी झालेला आहे, 1-2 मिनिटाच्या रील्समध्ये त्यांना पूर्ण स्टोरी ऐकायची असते. तर अशा तरुण पिढीला थिएटरकडे कसं वळलं पाहिजे किंवा काय महत्व आहे, तू काय सांगशील त्यांना?
0: मला असं वाटतं की थिएटरला अजून अजून इंटरेस्टिंग किंवा अजून अजून वाढत्या टेक्नॉलॉजी सोबत मर्ज केलं पाहिजे. जसं मी एक नाटक बघितलं होतं, त्यांनी काय केलं की त्यांनी प्रोजेक्शन लावलं होतं, कॅमेरा लावला होता त्यांनी चालत्या नाटकामध्ये.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे चालत्या नाटकामध्ये लाईव्ह स्क्रीनिंग सुरू आहे, जो ऍक्टर होता तो कुठे दुसरीकडे जाऊन बसला होता आणि तो त्याच्या कॅमेराच्या थ्रू बोलत होता आणि ते लाईव्ह सुरू होतं. त्याच्या तिथे एक प्रोजेक्टर होतं, त्या प्रोजेक्टरवरती ती स्क्रीन लागली होती आणि त्याचे सगळे जे सीन्स होते ते त्या कॅमेरा आणि प्रोजेक्टरच्या थ्रू सुरू होते. सो आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग, आय फाउंड इट इंट्रिगिंग की हे कसं आहे, हाऊ इज दिस पॉसिबल अँड हाऊ कॅन पीपल डू दिस. सो व्हॉट दे हॅव डन इज की त्यांनी टेक्नॉलॉजीला थिएटरमध्ये मर्ज केलेलं आहे. सो वाढत्या म्हणजे जनरेशन जशी जशी पुढे चालली आहे तसं तसं मला वाटतंय की ओटीटी इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म, इट्स अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म आणि रील्स आर ऑल्सो गुड प्लॅटफॉर्म. म्हणजे रील्समध्ये आता जसं 1-2 मिनिटाचे जे शॉर्ट्स असतात त्या 1-2 मिनिटाच्या शॉर्ट्समध्ये स्टोरीज पोर्ट्रे केल्या जातात, इट इज अ व्हेरी गुड थिंग. सो मला असं वाटतं की जर त्यांना थिएटरकडे वळायचं असेल तर थिएटर जे आहे त्यांनाही कुठेतरी टेक्नॉलॉजीला जर त्यांनी ऍड केलं तर इंटरेस्टिंग होईल, मजा येईल ते करायला. अजून
1: तसे टेक्नॉलॉजी खूप वाढते आणि तू जो अनुभव सांगितला त्याच्यावरनं हेही कळतंय की सगळे पात्र स्टेजवर जरी नसले तरीही काम होऊ शकतं आणि नाटक पुढे जाऊ शकतं. पण थिएटर क्षेत्रात काम करत असताना सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळवणं हे कठीण असतं का, आणि नाटक उभं करण्यासाठी निधी गोळा करणं हे कठीण असतं का?
0: हो, असतं, खूप खूप कठीण असतं. आणि जेव्हा आम्ही हव्यास करत होतो तेव्हा हव्यास करताना आमच्याकडे मोजकेच असे काही पैसे होते. तसं तर नाटक उभं करायला भरपूर पैसे लागतात पण आमच्याकडे तेवढे पैसेच नव्हते. आम्ही तेव्हा सगळे स्टुडंट्स होतो, आताही स्टुडंट्सच आहोत, पण त्यावेळेला असं होतं की आम्हाला फक्त जिद्द होती की करायचंय. आणि आम्ही एक टर्मिनॉलॉजी आम्ही शिकलो होतो ज्याला पुअर थिएटर म्हणतात. म्हणजे पुअर थिएटर ही अशी टर्मिनॉलॉजी आहे की ज्याच्यात इट्स नॉट इम्पॉर्टंट टू हॅव ह्यूज सेट्स, ह्यूज सेट नसला तरी चालतो, फक्त ऍक्टर आणि ऑडियन्स यांचा डायरेक्ट कनेक्शन व्हायला पाहिजे, डायरेक्ट इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या ऍक्टिंगच्या थ्रू तुम्ही पोर्ट्रे करू शकताय की तुम्ही ते कॅरेक्टर आहात, तुम्ही ते अमुक तमुक कॅरेक्टर आहात, देन तुम्हाला एवढ्या गोष्टींची गरज काय. पण तरीही जर आपल्याला असं करायचं आहे की कॉम्पिटिशनमध्ये जायचं सपोज, तर त्यावेळेला तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव सेट, म्युझिक, लाईट्स या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर त्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतो आम्ही, आमची पूर्ण टीम कॉन्ट्रीब्युट करते. आणि जर येण्या जाण्याचा काही खर्च असेल तर तो आम्ही कॉन्ट्रीब्युट करतो, पण नाटकाला जो लागणारा पैसा आहे तो मी माझ्या स्वतःच्या खिशातून टाकतो.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे लाईट साठी खर्च, सेट साठी खर्च, जर अजून कुठल्या टेक्निकल गोष्टींसाठी खर्च लागणार असेल तर तो पूर्ण मी करतो. बाकी येण्या जाण्याचं, खाण्यापिण्याचं याचं सगळं आम्ही मिळूनच करतो. हे आमच्या सोबत होतं, हे आम्ही करतो.
1: ऑफकोर्स इट्स अ टीम वर्क, नाटक म्हणजे टीम वर्क आहे, तर ते होणारच. पण मला सांग, कुठली जर युथ जनरेशन आहे सध्या आणि कोणाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी काय अभ्यास करायला पाहिजे आणि कसा सराव केला पाहिजे?
0: रिडिंग केलं पाहिजे.
1: ओके.
0: हा, रिडिंग केलं पाहिजे. आणि जसं मी सांगतो की कोणाला जर डिरेक्शन करायचं असेल किंवा डिरेक्टर व्हायचं असेल, मे इट बी फिल्म ऑर मे इट बी थिएटर डिरेक्टर, सो त्यांनी ऑडिओ ड्रामाज ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. ऑडिओ ड्रामाज ऐकल्याने तुमची जी इमॅजिन करण्याची जी शक्ती असते किंवा इमॅजिन करण्याचं जे पोटेन्शियल असतं ना ते कैक पटीने वाढतं असं मला वाटतं. इट्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज की तुम्ही ऑडिओ ड्रामाज ऐका. इट्स अ व्हेरी गुड थिंग टू रीड समथिंग.

0: पेपर वाचणं, कारण पेपरमध्ये काही ना काही गोष्टी येत राहतात, काही ना काही न्यूज येत राहतात. कधी काही चांगली बातमी आली, कधी काही अशी दुःखद बातमी आली, तर त्याला वाचून मग त्याचा एक सीन उभा कसा होऊ शकतो, किंवा याच्यात दोन कॅरेक्टर्स आहेत तर ते कसे उभे राहू शकतात, ते कसे कॅरेक्टरायझेशन त्याचं कसं होऊ शकतं, या सगळ्या छोट्या मोठ्या एक्सरसाइजेस राहतात ज्या एका डिरेक्टरनी केल्या पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच. पण शैल, जसं सुरुवातीला म्हणाला तू की तुला एक डबिंग आर्टिस्ट व्हायचं होतं, व्हॉइस आर्टिस्ट व्हायचं होतं, आणि आता तू डिरेक्शनकडे पण वळलेला आहे, तर असं काही तुझी इच्छा आहे का की असं ड्रीम प्रोजेक्ट मला करायचं आहे, आयदर ते प्ले असो, कुठलं ड्रीम प्ले असो, ऑर कुठलं डबिंग तुला जर करायचं आहे जे तुला इच्छा खूप आहे?
0: डबिंग तर मला असं सांगता येणार, पण मला साऊथ इंडियन मुव्हीजला, म्हणजे प्रॉपर एक अशी साऊथ इंडियन मुव्ही मला डब करायची आहे,
1: हिंदीमध्ये
0: मला डब करायची आहे.
1: ओके.
0: डिरेक्ट जर मला काही करायचं असेल तर माझ्याकडे एक कॉन्सेप्ट आहे जी मला करायची खूप इच्छा आहे. इट इज बेस्ड ऑन व्हेंट्रिलोक्विझम, म्हणजे बोलक्या बावल्यांचा जो खेळ असतो, व्हेंट्रिलोक्विझम वरती मला काही करायचं आहे, मला खूप आवडेल. आणि अजून एक आहे जे महाभारत, मला महाभारतावरती एक प्ले किंवा आय वॉन्ट टू डू समथिंग ऑन दॅट. महाभारत लाईक नेव्हर सीन बिफोर असं मला करायचं आहे. आय डोंट वॉन्ट की त्याच गोष्टीला मी रिपीट करावं, मला काहीतरी वेगळं करायचं आहे त्याच्यातून, अशी इच्छा आहे. लेट सी हाऊ इट गोज.
1: क्या बात आहे, क्या बात. तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं, आणि तू वेळात वेळ काढून आला, खरंच तुझे खूप खूप आभार.
0: थँक्यू सो मच.
1: मित्रांनो, नाटकाचा पडदा जरी इथे पडला असला तरी विचारांचे रंगमंच मात्र नेहमी सजलेले असतात. जर तुमच्यातही एखादी गोष्ट सांगायची, विचार मांडायची ताकद असेल तर नाटकात काम करण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सळसळता उत्साह, नव्या कल्पना, प्रायोगिक रंगभूमीची धडपड आणि संस्कृतीची जोड घेऊन चालणारी ही आपली युवावाणी. आजच्या या विशेष भागात आपण पोळ्याचा आनंद घेतला, मारबत आणि बडग्याच्या जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा दिला आणि तरुणाईच्या माध्यमातून रंगभूमीचा एक नवा दृष्टिकोन अनुभवला. सण, उत्सव आणि कला हेच तर आपल्याला एकत्र आणतात, जगण्या चे बळ देतात आणि समाजाशी जोडून ठेवतात. चला तर मग, हाच सलोखा आणि हाच वैश्विक आनंद मनात जपत पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया. आजच्या या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तर मी तुमची लाडकी निवेदिका अश्विनी आपली रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन विषयासह, तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यानंतर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवाव्या लागतात.

0: प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे असं कृषी विभागानं कळवलं आहे. त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागांचं तातडीनं सर्वेक्षण करून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार आहे असं त्यांनी सांगितलं.
1: पावसाने दडी मारली आहे, पिकं करपलेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करावं, त्या शेतमालाचं सर्वेक्षण करावं आणि आवश्यक जी एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई आहे ती देण्याबाबतच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे.
0: दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नाही तर विद्यार्थ्यांनी सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करायला हवीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. या सोहळ्यात एकूण 6 सुवर्ण पदकं, 1 लाखाहून अधिक पदवी प्रमाणपत्र, 446 पीएचडी आणि 2 एमफिल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतींच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतींबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यावर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीत उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. राज्याच्या ग्रामीण भागात आज बैलपोळा उत्साहानं साजरा होतोय. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगरपरिषदेनं बैलपोळा भरवला होता. सहभागी लोकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या, उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं मिळाली. भंडाऱ्यातही पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली आणि बैलांचं औक्षण केलं. परभणी जिल्ह्यात यावर्षी कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला. हिंगोलीतही महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट आहे.

0: तरीही शेतकरी हा सण उत्साहात साजरा करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही श्रावणी पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत आंदोलक परीक्षार्थींसोबत चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचे निर्देश एमपीएससीला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी केवायडी अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत क्यू आर कोड प्लेट लावणं बंधनकारक झालं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली केवायडी प्लेट डॉक्टरांनी यावर्षीच्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. गुजरातमधल्या वनतारा इथून माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे मार्गस्थ झाल्याचं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सांगितलं. गेल्या वर्षी या हत्तीणीला वनतारा प्रकल्पात पाठवलं होतं. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं तिला नांदणी मठाच्या सुपूर्द करण्याचा निर्णय दिला होता. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या अर्थेशिवारात काल संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून बिबट्या जेरबंद होईपर्यंत मजुरांना शेतात कामासाठी पाठवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. उपांत्य फेरीत आता भारताच्या मुलींच्या संघाची लढत कोरिया आणि मलेशिया यांच्यातल्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाबरोबर होईल. भारताचा मुलांचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:52 आणि 52 सेकंद झाले आहेत.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण झालं। धोरणात्मक पातळीवर मालवाहतूक उद्योग व्यवसायांची समृद्धी, रोजगार या आणि अशा महत्वाच्या पैलूंच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचं महत्व आपण आजच्या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत। श्रोते हो, रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण आणि वेगवान दळणवळण हा कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मानला जातो। याच दिशेनं वाटचाल करत राहण्याचा निर्धार केलेल्या आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण केलं। यासाठी तब्बल 20,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला गेला आहे। या समर्पित कॉरिडॉरमुळे एकाच मालगाडीतून 250 पेक्षा जास्त ट्रकांइतका माल अत्यंत वेगानं वाहून नेता येणार आहे। सुमारे 1504 किलोमीटर लांबीचा हा पश्चिम कॉरिडॉर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून जाणार आहे। या मार्गावरून धावणाऱ्या डबल स्टॅक मालगाड्यांमुळे मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। याच पार्श्वभूमीवर या कॉरिडॉरविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया।
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जवळपास 1600 किलोमीटरचा कॉरिडॉर आहे। उत्तर प्रदेश पासून JNPT पर्यंत अनेक राज्यातनं जाणारा हा कॉरिडॉर आहे। 1,30,000 कोटी रुपये खर्च करून या कॉरिडॉरचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे वेस्टर्न पोर्ट जो आपला आहे किंवा वेस्टर्न सी जे आहे आपला, त्यावरनं होणारा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याकरता आता डेडिकेटेड रेल्वे लाईन आपल्याला प्राप्त झाली आहे। या डेडिकेटेड लाईनमुळे आपल्या कार्गोचं स्पीड वाढणार आहे। जिथे आपल्याला 3 दिवस लागायचे तिथे 12 तासामध्ये आता कार्गोची मुवमेंट होणार आहे। आणि पहिल्यांदा देशामध्ये कंटेनरवर कंटेनर अशा पद्धतीची ट्रेन तयार करण्यात आली आहे। जवळपास 1 किलोमीटर लांब ही ट्रेन आहे, म्हणजे एक ट्रेन 250 ट्रकचा माल घेऊन जाऊ शकते इतक्या प्रमाणात या ट्रेनची कॅपॅसिटी केली आहे। त्यामुळे प्रदूषण वाचणार आहे, डिझेल पेट्रोलचा खर्च वाचणार आहे, गती वाढणार आहे। सगळ्यात महत्वाचं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये भारतासमोरचं सगळ्यात मोठं संकट असं होतं की सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये आणि लॉजिस्टिक्स कॉस्ट मध्ये भारतामध्ये 14% त्याची कॉस्ट लागायची आणि चीनमध्ये 7% लागायची। मोदीजींनी गेल्या 10 वर्षात 14% ती 10% आणली, पण आता या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे ती 60% आपण आणू शकू आणि चीनशी आपण कॉम्पीट करू शकू। याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या JNPT पोर्टला होणार आहे। आणि पहिल्यांदा आता JNPT पोर्ट पुढच्या 2 वर्षांमध्ये 10 लाख TEU म्हणजे मिलियन प्लस TEU हँडल करणारा देशातला पहिला पोर्ट होणार आहे। एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि रोजगार निर्मिती करता एक प्रचंड मोठी भेट मोदीजींनी आपल्याला दिली आहे। जपान सरकारच्या जायकाने याच्यामध्ये मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानतो आणि विशेषतः मोदीजींचे आणि रेल्वे मंत्री मोदींचे मी आभार मानतो।
0: श्रोते हो, पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा सुमारे 178 किलोमीटरचा भाग आपल्या रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे। स्वाभाविकपणे राज्यातल्या सर्वच क्षेत्रातल्या मालवाहतुकीवर दूरगामी सकारात्मक परिणाम घडून येणार आहे। यासाठी राज्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकही केली गेली आहे। या कॉरिडॉरमुळे देशातल्या सुमारे 55% कंटेनर हाताळणाऱ्या JNPT बंदराची क्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। यासोबतच आगामी वाढवण बंदरालाही भक्कम रेल्वे जोडणी मिळाल्यानं महाराष्ट्र हे जागतिक पातळीवरचं एक प्रमुख रसद पुरवठा केंद्र म्हणूनही उदयाला येईल। याच पार्श्वभूमीवर राज्याच्या उद्योग व्यवसाय क्षेत्राचा विकास, अर्थकारण, रोजगार या अनुषंगानं या कॉरिडॉरचा राज्याला काय लाभ होणार याविषयी अधिक सांगतायत रेल्वे पायाभूत सुविधांचे अभ्यासक आणि पत्रकार महेश चेमटे।
2: महाराष्ट्राच्या बंदरावर उतरलेला माल काही दिवसात नव्हे तर काही तासात अधिक वेगाने आणि नियोजित पद्धतीने उत्तर भारतातील बाजारपेठांपर्यंत उपलब्ध होतोय। शेतमाल असो वा वाहनांचे सुटे भाग, औद्योगिक उत्पादन असो वा कंटेनर मधून जाणारा निर्यातीचा माल, या संपूर्ण मालवाहतूक साखळीला आता मिळाली आहे एक स्वतंत्र रेल्वे वाहिनी, अर्थात पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मालवाहतूक मार्गाचे उद्घाटन झाले। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अर्थात WDFC, JNPT, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण ते दादरी असा 1,506 किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे। या मार्गाचा महाराष्ट्रासाठी होणारा फायदा आपण पाहूया। महाराष्ट्राची ओळख केवळ औद्योगिक राज्य नाही तर देशातील महत्त्वाचे सागरी प्रवेशद्वार असलेले राज्य म्हणूनही आहे। नवी मुंबईतील JNPA अर्थात JNPT हे देशाच्या महत्त्वाच्या कंटेनर बंदरांपैकी एक। आता या बंदराला उत्तर भारतातील औद्योगिक पट्ट्याशी थेट जोडणारी स्वतंत्र रेल्वेवाहिनी उपलब्ध झालेली आहे। म्हणजेच बंदर, रेल्वे, उद्योग, बाजारपेठ ही संपूर्ण साखळी अधिक वेगवान होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। WDFC मुळे महाराष्ट्रातील

0: पालघर, ठाणे, रायगड या सर्व भागातील औद्योगिक केंद्रांना उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि गुजरात येथील बाजारपेठांशी अधिक सक्षम जोडणी मिळणार आहे. आज बंदरावर आलेला माल पुढे नेण्यासाठी रस्ते आणि रेल्वे या दोन्ही मार्गांचा वापर होतो. मात्र रेल्वेच्या विद्यमान मार्गावर प्रवासी गाड्या आणि मालगाड्या एकाच पायाभूत सुविधा वापरतात, त्यामुळे माल वाहतुकीला विलंब होतो. ह्याच समस्येसाठी माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका तयार करण्यात आलेली आहे. माल वाहतुकीचे नियोजन अधिक निश्चित करता येते. मोठ्या क्षमतेच्या लांब पल्ल्यांच्या मालगाड्या चालवणे शक्य होते. हे रेल्वेच्या स्वतंत्र मालवाहतूक मार्गाचे फायदे होय. एखाद्या भागात चांगली रेल्वे आणि रस्ते जोडणी झाली की तिथे केवळ वाहतूक वाढत नाही तर उद्योगधंदेही उदयास येतात. WDFCA आसपास लॉजिस्टिक पार्क, गोदामे, कंटेनर डेपो, कोल्ड स्टोरेज, ट्रक टर्मिनल, पॅकेजिंग केंद्र, वितरण केंद्र अशी विकसित होण्याची शक्यता आहे. WDFCमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योगधंदे उदयास येण्याची शक्यता आहे. याचा फायदा केवळ परकीय गुंतवणुकीलाच नाही, स्थानिक रोजगारांना देखील मिळणार आहे. उदाहरणार्थ पालघरमधील एखादा छोटा उद्योग ऑटोमोबाईलचे सुटे भाग तयार करतो आणि ठाणे रायगडमधील एखादा उद्योग अभियांत्रिकी उपकरणे तयार करतो. माल तयार झाला की ह्या दोन्ही बाजारपेठांना आता थेट मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे वाहतूक वेळ कमी होईल, तसंच खर्चही कमी होईल आणि छोट्या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढते. एकूणच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME क्षेत्रासाठी WDFC महत्त्वाचा ठरू शकतो. याचा फायदा केवळ कारखान्यांना मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, डाळिंब, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने देशाच्या दूरवरच्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मालवाहतूक महत्त्वाची ठरणार आहे. शेतातून बाजारपेठेपर्यंत प्रवास जितका कार्यक्षम तितकी शेतमालाची नासाडी कमी करण्याची आणि बाजारपेठ वाढवण्याची संधी आहे. गोदामात काम करणारे कर्मचारी, कंटेनर हाताळणारे कर्मचारी, ट्रक चालक, दुरुस्ती, देखभाल सेवा, पॅकेजिंग, हॉटेल आणि खाद्य व्यवसाय, लॉजिस्टिक कंपन्या अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी यामुळे निर्माण होऊ शकतात. एकूणच काय, मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गांवरील मालगाड्यांचा ताण कमी होणार आहे. WDFC म्हणजे केवळ दोन शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग नाही, तो महाराष्ट्राच्या बंदरांना देशांच्या बाजारपेठाशी जोडणारा आर्थिक दुवा आहे. तो उद्योगांना नवी बाजारपेठ देणारा मार्ग आहे. तो शेतमालाला दूरच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची संधी आहे. तो लॉजिस्टिक, गोदाम आणि पूरक उद्योगांसाठी गुंतवणुकीचे नवे क्षेत्र आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माल वाहतुकीचा वेग वाढवणारा हा मार्ग महाराष्ट्राच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देऊ शकतो. महाराष्ट्राची बंदरे, महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्राचा शेतकरी आणि देशाची बाजारपेठ या सगळ्यांना जोडणारा हा नवा आर्थिक मार्ग ठरण्याची क्षमता पश्चिम समर्पित माल वाहतूक कॉरिडॉरमध्ये आहे, अर्थात WDFCमध्ये आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर WDFC हा माल वाहतुकीचा मार्ग नव्हे तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा नवा महामार्ग आहे.
1: श्रोते हो, पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बरोबरच केंद्र सरकारनं पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचंही नियोजन केलंय. धोरणात्मक पातळीवर हे दोन्ही कॉरिडॉर देशाच्या उद्योग व्यवसायात तसंच आर्थिक प्रगतीचा प्रमुख आधार ठरणार आहेत. रसद पुरवठा व्यवस्थापनाचा खर्च कमी झाल्यानं स्वदेशी उत्पादनाला चालना मिळून आयातीवरचं अवलंबित्वही कमी होऊ शकेल. कृषी, ऊर्जा, कोळसा, पोलाद आणि खनिज यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांच्या पुरवठा आणि मूल्य साखळीला अधिक बळकटी येईल. रोजगार तसंच प्रादेशिक आर्थिक विषमता दूर होणं या दृष्टीनंही याचा सकारात्मक परिणाम घडून येईल. अशाच धोरणात्मक मुद्द्यांच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचा देशाला होणाऱ्या लाभाविषयी अधिक सांगतायत रेल्वे पायाभूत सुविधांचे अभ्यासक आणि पत्रकार महेश चिमटे.
0: पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग अर्थात WDFC देशाच्या अर्थकारणाला, मूल्य साखळीला आणि रोजगाराला धोरणात्मक बळ देणारा हा निर्णय. मालवाहतूक वेगाने झाली तर केवळ माल बाजारपेठेत लवकर पोहोचत नाही तर त्यासोबत संपूर्ण अर्थव्यवस्थेला वेग प्राप्त होतो. कच्चा माल कारखान्यात वेळेत पोहोचतो, कारखान्यात तयार झालेला माल बाजारपेठेत जलद पोहोचतो, निर्यातीचा माल बंदरापर्यंत वेळेत पोहोचतो आणि ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचण्याचा कालावधी कमी होतो. अर्थात या संपूर्ण चक्राला वेग देण्याचे काम देशभरात आता WDFC करणार आहे. मालवाहतुकीसाठी रस्त्याच्या तुलनेत रेल्वे मार्ग कधीही सोयीस्कर. रेल्वे वाहतुकीमुळे मालवाहतुकीचा खर्चही कमी होतो. मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी झाला तर भारतीय उत्पादनांच्या देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढते. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये जास्त वजनाची आणि लांब पल्ल्याची

0: वेगवान मालगाडी चालवण्याची क्षमता आहे. डबल स्टेक म्हणजे डबल डेकर मालगाडीचेही नुकतेच उद्घाटन झाले आहे. माल वाहतुकीचा आता वेग वाढणार आहे आणि कमी वेळेत अधिकाधिक माल इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. ऊर्जा, कोळसा, पोलाद, खनिजे, यंत्रसामग्री आणि औद्योगिक कच्चा माल यांची पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम झाली आहे, तर देशांतर्गत उत्पादनाला अधिक चालना मिळू शकते. देशातच कच्चा माल उपलब्ध करून घेणे, त्याचे उत्पादन करणे आणि तयार वस्तू देशाच्या विविध भागात पोहोचवणे, ही साखळी जितकी मजबूत तितकी आयातीवरील अनावश्यक अवलंबित्व कमी करण्याची क्षमता अधिक. याच माध्यमातून मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि देशांतर्गत उत्पादन वाढीच्या उद्दिष्टांना पायाभूत सुविधांचे बळ मिळू शकते. मालवाहतूक मार्गाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे विविध क्षेत्रांना जोडणारी मल्टी सेक्टर सप्लाय चेन. शेतीमाल, कोळसा, वीज, खनिज प्रक्रिया, कच्चा माल आणि तयार उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणे, या प्रत्येक टप्प्यावर वाहतूक महत्वाची असते. कृषी, ऊर्जा, पोलाद, खनिज उत्पादन आणि निर्यात या सर्व क्षेत्रांना एकाच व्यापक लॉजिस्टिक साखळीचा फायदा मिळू शकतो, असे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे शक्य झाले आहे. देशातील अनेक प्रमुख रेल्वे मार्गावर प्रवासी आणि मालगाड्या एकाच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे मालगाड्यांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. देशात हरित वाहतुकीकडे महत्वाचे पाऊल आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरण मुद्दा महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणावर माल रस्त्याऐवजी विद्युतीकृत रेल्वेने वाहून नेला गेला तर रस्त्यावरील ट्रक वाहतूक इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होऊ शकेल. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसात पोहोचणारा माल या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे काही तासात मुंबई ते दिल्ली सहज पोहोचणार आहे. एकूणच पाहता WDFC हा केवळ रेल्वे प्रकल्प नाही तर तो देशाच्या लॉजिस्टिक व्यवस्थेचा कणा मजबूत करणारा प्रकल्प आहे. उद्योगांच्या मूल्य साखळीला वेग देणारा प्रकल्प आहे. कृषी आणि उत्पादन क्षेत्राला बाजारपेठेशी जोडणारा प्रकल्प आहे. देशभरात 2 DFC कार्यरत होत आहेत, ईस्टर्न DFC आणि WDFC. DFC मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतातच, शिवाय हरित कमी कार्बन वाहतुकीच्या दिशेला नवा मार्ग उपलब्ध होत आहे. WDFC मुळे केवळ मालवाहतुकीचा स्वतंत्र मार्ग म्हणूनच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या राष्ट्रीय पायाभूत सुविधेच्या रूपात पाहणे आवश्यक आहे. मालाचा वेग वाढला तर उद्योगाचा वेग वाढतो, उद्योगाचा वेग वाढला तर अर्थव्यवस्थेचा वेग वाढतो आणि याच वेगाला दिशा देणारा WDFC अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे. विकसित भारताच्या वेगवान, सक्षम आणि शाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे.
1: श्रोते हो, या समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून देशानं रसद पुरवठा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांनी एका नव्या युगात प्रवेश केला असून यामुळे विकसित भारताच्या संकल्पालाही मोठं बळ मिळालंय हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन विजया सहजराव.

0: सायंकाळचे 7:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी डॉक्टर विलास जाधव यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र कोजवाडील डहाणू जिल्हा पालघर या कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध उपक्रम राबवले जात असतात। आपल्याकडे महाराष्ट्रात बरीच अशी कृषी विज्ञान केंद्र आहेत की ज्यांच्याकडनं विविध उपक्रम हे राबवले जातात, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा विकास होईल, त्यांची शेती समृद्ध कशी होईल आणि एकूणच त्यांचं उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो सुद्धा कशा प्रकारे वाढेल, या सगळ्या दृष्टीने या कृषी विज्ञान केंद्रांचं योगदान हे खरंच खूप मोठं आहे। तर आज आपण या कृषी विज्ञान केंद्र कोजवाड हिल डहाणू जिल्हा पालघर या केंद्राचं कसं योगदान आहे, त्यांनी काय काय उपक्रम राबवले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा खरंच खूप चांगला फायदा झाला आहे, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत। ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विलास जाधव सरांना। विलास जाधव सर हे कृषी विज्ञान केंद्र डहाणू जिल्हा पालघर इथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। सर, कार्यक्रमात आपलं स्वागत।
9: नमस्कार।
8: नमस्कार सर, आता कृषी विज्ञान केंद्र कोजवाड हिल हे जे आहे तर या केंद्रा संदर्भात आधी तुम्ही काय माहिती द्याल?
9: कृषी विज्ञान केंद्र ही एक देशपातळीवरची कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार करणारी प्रभावी यंत्रणा म्हणून ओळखली जाते।
8: बरोबर।
9: 1974 ला पहिलं कृषी विज्ञान केंद्र पॉंडेचेरीला स्थापन झालं।
8: अच्छा।
9: ते तामिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत होतं।
8: बरं।
9: पद्दुचेरी त्याला आताचं नाव। त्यानंतर भारतातलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रात डहाणू तालुक्यात कोजवाड येथे याची स्थापना झाली 1976 ला। आणि त्यांचं व्यवस्थापन तत्कालीन म्हणजे त्यावेळची नामांकित आजही अतिशय उल्लेखनीय कार्य असणारी शैक्षणिक संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीकडे कृषी विज्ञान केंद्राचे व्यवस्थापन सुपूर्द केले।
8: अच्छा।
9: म्हणजे याची सुरुवात 1976 ला झाली आणि जिल्ह्यात किंवा त्यावेळी देशामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करणारी शेती, शिक्षण आणि ग्रामीण विकास म्हणून ती संस्था परिचित होती आणि त्यांच्याकडे हे व्यवस्थापन दिल्यामुळे एकूणच कृषी विज्ञान केंद्राचं कार्य सुरू झालं। म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे जे तंत्रज्ञान आवश्यक आहे त्याचा प्रचार प्रसार करणं, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे कोणत्याही कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान असेल,
8: संशोधन
9: संस्थांनी विकसित केलेलं असेल, ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी ही खरोखरच प्रभावी यंत्रणा म्हणून ओळखली जाते।
8: नक्कीच।
9: 1976 ला तो जो 7 कृषी विज्ञान केंद्र होती।
8: अच्छा।
9: त्यावेळी हे आपलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र आणि आज मितीस भारतामध्ये जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र प्रस्थापित आहे।
8: अच्छा।
9: म्हणजे एवढं एकूणच नेटवर्क जे आहे म्हणतो कृषी विज्ञान केंद्राचं ते एकूणच अतिशय उत्तमरित्या देशभरात चालू आहे।
8: बरोबर।
9: आणि शेतकऱ्यांसाठी जे तंत्रज्ञान आहे त्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान पुरवण्याचं काम ह्या कृषी विज्ञान केंद्र करत आहेत। नुसतंच काम नाही तर शासनाच्या योजना पण देतात त्यांना, जे जे तंत्रज्ञान शेतीविषयक ते जे तांत्रिक गोष्टी पाहिजेत त्या पुरवण्याचं
8: गरजेचं
9: आणि जिल्हा स्तरावर ही यंत्रणा आहे आणि याला भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली हे अनुदान देते।
8: बरोबर।
9: आणि त्यांचे वेगवेगळे झोन आहेत, म्हणजे जवळजवळ 11 झोन आहेत, त्याच्यात आपलं गोखले एज्युकेशन सोसायटीचं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते क्रमांक 8 नंबरच्या झोन मध्ये येतं आणि त्याचं ऑफिस जे आहे ते पुण्याला, त्याला अट्टारी म्हणतो, अप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट त्याला म्हटलं जातं। तर असं एकूण

0: हे कृषी विज्ञान केंद्राचं आहे आणि पालघर जिल्ह्याला आपलं कार्यक्षेत्र आहे. म्हणजे त्यावेळी 1976 ला ठाणे जिल्हा होता, 76 ते 2014 पर्यंत. ठाणे जिल्हा विस्ताराने मोठा होता, 15 तालुक्यांचं काम आम्ही तेव्हापासून बघत होतो. पूर्ण ठाणे जिल्हा आणि मग 2014 पासून ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर जिल्हा स्वतंत्र झाला. तेव्हापासून आपलं पालघर जिल्हा हे कार्यक्षेत्र आहे.
1: बरोबर.
0: पालघर जिल्हा हे

0: बरोबर बरोबर.
1: आता पालघर जिल्हा हे आदिवासी बहुल आहे, जवळजवळ 60% अधिक लोक तिथे आदिवासी, विशेषतः जव्हार मोखाडा त्यातले 8 तालुके जे आहेत पालघर जिल्ह्यातले, त्यातले मुख्यतः 4-5 तालुके आहेत ते पूर्ण आदिवासी
0: बहुल आहे,
1: आदिवासी बहुल आहे. त्यामुळे त्यांचं एकूणच जमिनीचं मर्यादा आहे, तंत्रज्ञानाचं अवलंबन कमी असतं, त्यांच्याकडे सोयी सुविधा नसतात, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसते, तिथपर्यंत मुळात पोहोचतही नव्हतं. तर अशा कंडिशनमध्ये कृषी विज्ञान केंद्राने कामाची सुरुवात केली. पूर्ण आता पालघर जिल्ह्यात आपलं कृषी विज्ञान केंद्र चांगल्या रीतीने काम करत आहे, देश पातळीवर चांगल्या रीतीने कार्याचं उल्लेखनीय काम केल्याचं त्याला आपण प्रशंसा म्हणतो, तशी ही वरच्या स्तरावरून पण झालेली.
0: इतकं जुनं हे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्या,
1: आणि तो भागच एवढा आदिवासी बहुल आहे. एक तर तिथे शेतीचं उत्पादन कमी आहे, त्यानंतर तिथे पाण्याची कमतरता आहे जवार मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये, त्यानंतर तिथल्या आदिवासी फॅमिली आहे त्यांचं कुपोषण आहे, महिलांचं कुपोषण, लोकांना दुसरा ऑप्शन नाही शेतीशिवाय, त्यामुळे तिथे बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न त्यावेळी होते आणि आजही त्यातले आहेत नाही असं नाही. मग त्या प्रश्नांवर काय करता येईल हे कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी त्यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार मग आपल्या कार्याची दिशा आम्ही ठरवली.
0: बरोबर.
1: आणि मग शेतीचे वेगवेगळे प्रयोग आम्ही घेत गेलो.
0: सर आता आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता, तर भात शेतीसाठी असे कुठले प्रयोग आहेत की ते तुम्ही केले?
1: अगदी चांगला प्रश्न आहे, कारण भात हा सगळ्यात महत्वाचा पीक आहे आपल्या पालघर जिल्ह्यातलं. पूर्वी शेतकरी त्याची रोपवाटिका करत होता, तो अतिशय टीडीएस जॉब होता, म्हणजे पुष्कळ त्याला श्रम करावा लागायचा, म्हणजे डिसेंबर पासून त्याची तयारी करायची, म्हणजे ते राब ज्याला म्हणतो आपण, रोप तयार करायचं, तो राब करण्यासाठी त्या घरातल्या महिला रात्रंदिवस तो पालापाचोळा गोळा करायचा, मग एकूणच बायोमास गोळा करायचा, शेण गोळा करावं लागायचं आणि ती रोप वाटिका राब करून तयार करायची. मग असा हा सगळा श्रमाचा वेळेचा भरपूर त्याला वेळ लागतो. मग ह्या सगळ्यावर आम्ही एक भाताची ट्रे रोपवाटिका म्हणून आम्ही एक तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार त्या भागामध्ये केला.
0: बरोबर.
1: आणि त्या माध्यमातून ट्रे रोपवाटिका म्हणजे एखाद्या ट्रे मध्ये, छोट्याशा ट्रे मध्ये चाळलेली माती वाळू यांचं मिश्रण करून ती चांगल्या रीतीने पसरवायचं आणि वरती भाताचे दाणे टाकायचे चांगले सुधारित जातीचे आणि 14 दिवसात त्याचं रोप तयार होतं. आणि ते कसं आपल्या शेडमध्ये बाहेर कुठे ठेवायचे, म्हणजे पाऊस जास्त पडला कमी पडला ह्याचा काही त्याचा संबंध नाही, तर आपल्या एखाद्या शेडमध्ये आपण ती रोपवाटिका करू शकतो आणि कमी कालावधीमध्ये कमी बियाणं लागतं त्याला आणि त्यामार्फत तो शेती ते करू शकतो. आणि त्यातही ते बियाणं त्याचं तयार झालेलं रोप जे आहे ते ट्रान्सप्लांटर म्हणजे एक लावणी यंत्राच्या सहाय्याने लावू शकतो, म्हणजे एकूणच
0: वेळेची बचत
1: आणि भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण ह्याला ही जोड मिळते आणि त्यातनं चांगल्या रीतीने त्यांचं वेळ श्रम पैसा सगळं वाचतं. आणि ट्रे रोपवाटिकेचं तंत्रज्ञान खरं तर जव्हार मोखाड्याच्या शेतकऱ्यांनी, जे आम्ही अशिक्षित आणि कमी शिकलेलेच म्हणतो, पण त्यांनी हे तंत्रज्ञान चांगलं स्वीकारलंय. तर याचा प्रचार प्रसार आणखी इतर जिल्ह्यात झाला, इव्हन तो वाडा तालुक्यामध्ये पण चांगलं यांत्रिकीकरणाचं काम चांगल्या रीतीने प्रचार प्रसार झालाय. त्यासाठी कृषीरत्न अनिल पाटील हे पण चांगल्या पद्धतीने त्या भागात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं पण योगदान याच्यामध्ये आहे आणि या कृषी विज्ञान केंद्रासोबत हे प्रगतशील शेतकरी हातात हात घालून काम करत आहेत, त्यामुळे हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला खरी मदत होते. तर हे एक भात शेतीमध्ये आमचं चांगलं काम आम्ही सांगू शकतो,
0: म्हणजे त्यातून चालूच
1: आहे. या वर्षी तर क्षेत्र वाढलेलं आहे
0: सर. आता त्या भागामध्ये म्हणजे पालघर या भागामध्ये अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारक असे शेतकरी बरेच आहेत,
1: अगदी,
0: तर मग त्यांच्यासाठी असे काही खास उपक्रम आपण घेतले?
1: हो, आमची सुरुवात जी झाली ती अशा शेतकऱ्यांची निवड झाली, त्यांना घरी गरज असते, तंत्रज्ञानाची गरज असते, प्रशिक्षणाची गरज असते, सगळ्या गोष्टीची, म्हणजे जे जे तांत्रिक माहिती आहे त्या सगळ्या गोष्टीची त्यांना गरज असते. आणि असे गरजू शेतकऱ्यांना आपण त्या त्या गावाचा त्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा थोडं सर्वेक्षण केलं आणि त्यांना कोणती गरज आहे हे बघितलं आणि त्यानुसार एक आम्ही वाडगुळ शेती हा एक संकल्प त्यावेळी राबवलेला. वाडगुळी म्हणजे काय की त्यांच्याकडे जी छोटीशी जागा आहे 5-10 गुंठे जी काय असेल त्या जागेमध्ये लाईव्ह फेन्सिंग करायचं पूर्ण आणि म्हणजे त्याला खर्च नाही, लाईव्ह म्हणजे जिवंत कुंपण, एखाद्या साबरचं किंवा काटेरी वनस्पतीचं कुंपण किंवा जे जुनी कापड असतं असं कापड लावून ते कुंपण करायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा भाजीपाला लागवडीचं त्यांना प्रशिक्षण देतो. म्हणजे वाडगुळ शेती हा उपक्रम त्यावेळी कृषी विज्ञान केंद्र चांगल्या रीतीने राबवला जे अल्पभूधारक आहेत. बरं, त्यांच्याकडे पाण्याची सोय नसेल तर अशा वेळी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही

0: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या सहकार्याने तिथे पाण्याची सोय केली. जिथे नदीच्या बाजूचं असेल, ओहळाच्या बाजूची जागा असेल, तर तिथे मोटर लावून त्यांना दिली आणि लिफ्टने पाणी आपण त्या शेतीला चांगल्या पद्धतीने कसं देता येईल ही सुरुवात आम्ही वाडगुळ शेती ही संकल्पनेला सुरुवात झाली. त्यामार्फत त्यांचा भात शेतीबरोबरच भाजीपाला किंवा भातानंतर भाजीपाला हे त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांची पाण्याची सोय नव्हती त्यांना पाण्याची सोय झाली. जे बाहेर जात होते ते थोडेसे शेती करायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आवड त्यातनं निर्माण झाली. वाडगुळ फार्मिंगमुळे चार पैसे मिळायला लागले म्हणजे भाजीपाला विक्रीतून आहारात पण चांगला भाजीपाल्यांचा समावेश झाला आणि पाण्याची सोय झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेतीचं क्षेत्र आहे ते पण वाढायला ह्या वाडगुळ फार्मिंगने मदत झाली. ज्यांच्याकडे पाण्याची सोय नव्हती किंवा काही नव्हतं अशा वेळेसाठी आम्ही तीन पिकांचं चक्र ही एक संकल्पना त्यावेळी माननीय डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून ती तयार झालेली होती. म्हणजे भात शेती झालं, भात शेतीनंतर कमी पाण्यावर कडधान्य आणि नंतर मग वैशाखी मूग सारखं एकूणच भात आणि कडधान्य ही अशी परस्पर पूरक
1: एक
0: पद्धती आम्ही तीन पिकाचं चक्र या संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण उपक्रमातून राबवली. त्यामुळे भाताचं उत्पादन वाढलं, भात शेतीच्या उत्पादनाबरोबर जमिनीचा जी सुपीकता आहे ती वाढायला या कडधान्याच्या पिकातून आपल्याला मदत झाली. एक चांगल्या रीतीने ज्याला क्रॉप रोटेशन म्हणतो ते या तीन पिकाच्या चक्रामार्फत आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन आणि उत्पन्न वाढायला मदत झाली आणि जमिनीचा सुपीकता वाढायला मदत झाली. तर असं एक तीन पिकाचं चक्र आम्ही एक उपक्रम चांगला राबवला होता.
1: पण आता सर आता सध्या म्हणजे कशी हे आहे त्याची
0: आता ह्या तीन पिकाचं चक्र जे आहे त्याच्यात काही शेतकरी आहेत वाडा विक्रमगड मध्ये ते करतात आणि जव्हार मोखाडा याच्यामध्ये वाडगुळ शेती डहाणू मध्ये वाडगुळ शेती अजून काही प्रमाणात चालू आहे. आता त्याच्यात थोडं बदल की ह्या काळानुरूप त्यांनी काही ड्रीप पद्धती अवलंबल्या सिंचनासाठी त्यामुळे
1: आधुनिकतेकडे आता ते
0: वळले. अगदी अगदी
1: बरोबर सर. आता जे नवीन कुठलं जे पीक असेल तर त्याचं तंत्रज्ञानाचा प्रसार केलेला आहे का?
0: हो हो
1: आपल्या कृषी विज्ञान
0: अगदी हे सांगायला खरं तर मला आवडेल की सुरुवातीला आम्ही जेव्हा बघितलं की आपल्याकडे पडीक जमीन जास्त आहे मग अशासाठी आम्ही त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या उगवतात शिंदी म्हणून झाड आहे खजरीचं ज्याला आपण स्थानिक भाषेमध्ये म्हणतो शिंदीच्या लागवडीचं तंत्रज्ञान तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं आणि त्यातून त्या पडीक जमिनीचा विकास करणं शक्य झालं. म्हणजे आमच्याकडे त्यावेळी चांगली नर्सरी पण होती त्या नर्सरीमध्ये शिंदीची झाडं होती तर शिंदी झाडं भरपूर प्रमाणात जवळजवळ 4-1 लाख झाडं आम्ही पूर्ण पालघर जिल्हा ठाणे जिल्हा महाराष्ट्रातही इतर ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी आम्ही ते शिंदीचा प्रचार प्रसार केला. म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यात शिंदीतून समृद्धी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची होऊ शकते आम्ही दाखवून दिलं. त्यातनं शेतकरी भातशेतीच्या बांधावर पण शिंदी लागवड केली. बांधावर जे काही जागा आहे त्या जागेत शिंदीचं काही तसा मोठा पसारा फार मोठा असतो असं नाही त्यामुळे खालच्या पिकाला धोका नाही किंवा त्रास नाही. चांगल्या पद्धतीने बांधावर त्याची लागवड होते. पडीक जागेत लागवड केल्यामुळे एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत त्या शेतकऱ्याला विशेषतः आदिवासी शेतकऱ्यांना मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यातनं तो निरा जी म्हणतो जी उत्कृष्ट पेय आहे पोषक पेय आहे तर खादी ग्रामोद्योगला निरा विक्री करतात आणि त्यातनं थोडंफार उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळतं. त्यामुळे शिंदी लागवड आम्ही त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण थोडस वळवलं त्या शेतकऱ्यांना तर ते शेतकरी करतात त्या भागातले ते अजूनही काही करतात.
1: सर आता जलसंधारण आहे किंवा मृदसंधारण आहे तर यासाठी काही नवीन उपक्रम आपल्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबवलेत का?
0: हो हो आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून भूपृष्ठ विहीर ही संकल्पना आपण राबवली होती आणि त्यातनं जवळजवळ कोसबाडच्या परिसरातच 101 विहिरी बांधून दिलेल्या होत्या. मग यातनं झालं काय की पावसाळ्यात जे पाणी आहे ते शंकूच्या आकारासारखी विहीर आम्ही तयार करून दिली त्या लोकांना आणि ते पाणी पावसाचं पाणी खाली झिरपत जायचं. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा म्हणजे जास्त मुरवायचं पाणी मध्ये आणि ते मुरलेल्या पाण्यावर पुढचं पीक भातानंतरचं कडधान्यासारखं म्हणजे ओलितावर येणार जी पीक आहेत अशी पिकं किंवा आणखी इतर काही कमी कालावधीची पालेभाजी सारखी पिकं ती घेऊन म्हणजे उदाहरणार्थ दुसरी पालेभाजी असेल किंवा कडधान्य किंवा तेलवर्गीय पिकं उदाहरणार्थ तीळ असेल कारळ असेल किंवा इतर काही पिकं सूर्यफूल सारखी ती अशी पिकं घेण्यासाठी चांगल्या रीतीने प्रवृत्त केलं ह्या भूपृष्ठ विहिरीच्या माध्यमातून. म्हणजे येणारं पावसाचं पाणी अडवण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याचबरोबर आम्ही अजून प्रशिक्षण पण देतो की ह्या जलसंधारण मृदसंधारण

0: दरण, त्यासाठी कंटूर बंड, ट्रेंचेस, सलग समतल चर, तर असे उपक्रम जव्हार मोखाड्या सारख्या याला आम्हाला जोड मिळाली ती दीपक फाउंडेशन ही एक संस्था मोखाड्यामधली, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या रीतीने समतल चर आहे, कंटूर बंडिंग आहे या माती संवर्धनाचे, भूपृष्ठवीर सारखे, तर हे उपक्रम आपण राबवलं. खरं तर भूपृष्ठवीर ही पहिली सुरुवात आहे आणि आता त्याचं सुधारित रूपांतर सांगायचं झालं तर शेततळं ते सुधारित रूपांतर झालं. म्हणजे आता शेततळं मोठ्या प्रमाणात ज्याला मागेल त्याला शेततळं अशी तर सरकारची योजनाच आहे, त्यामुळे याचा प्रचार प्रसार खरी सुरुवात ती होती आणि त्यातून आता चांगलं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढायला सुरुवात झाली, पाणी संवर्धनासाठी चांगली मदत झाली. त्याचबरोबर आम्ही नवीन रूप वॉटर हार्वेस्टिंग ते पण आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचवायचं काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम आम्ही आता कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवतो.
1: अच्छा सर, आता आपण बघतो की कुपोषणाची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत असते, कुपोषण निर्मूलनासाठी काही उपक्रम आपण राबवलेत का?
0: हो, कृषी विज्ञान केंद्राने पहिल्यापासूनच तिथला आदिवासी शेतकरी आहे, आदिवासी घटक जो आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. बरेच सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून हा आपल्याला सांगता येतो. कुपोषण त्या भागात भरपूर आहे, महिला बघितल्या तर त्या कुपोषित दिसतात, आयर्नचं प्रमाण फार कमी दिसतं, लोहाचं कमतरता आहे, अनेमिक दिसतात. ही जर लोक सुदृढ राहिली तरच आपली शेती चांगल्या पद्धतीने करतील. ती लहान मुलं सुदृढ झाली तर ते भविष्यातील एक सुदृढ बालक, सुदृढ नागरिक म्हणून आपण सांगू शकतो. सगळ्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे, यांच्या आहारात थोडा भाजीपाला गेला पाहिजे, इतर काही जीवनसत्व आधारित गेलं पाहिजे, तर यासाठी आम्ही सकस आहार बगीचा, न्यूट्रिशन गार्डन असे उपक्रम राबवले आणि चांगल्या रीतीने त्यांच्या स्वतःच्या घराच्या पाठीमागची जागा आहे तर त्या जागेमध्ये अशा प्रकारचं मॉडेल आम्ही उभं केलं. त्यातनं त्यांना भाजीपाल्याचं बियाणं थोडंसं आम्ही दिलं, त्याचबरोबर फळझाडाची कलम त्याला सुधारित दिली, त्यातनं फळं चांगली मिळत आहेत खायला. म्हणजे एकूणच आहारामध्ये फळांचा समावेश झाला, भाज्यांचा समावेश झाला, आहारात थोडा बदल झाला. आपण डाएट डायव्हर्सिटी म्हणतो ते आपल्याला या न्यूट्रिशन गार्डन मधून दिसायला लागलं आणि त्यातनं त्यांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. किंबहुना आम्ही लाल तांदूळ जो आहे त्याचा सुद्धा प्रचार प्रसार प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, जो रत्नागिरी साथ आहे तो सुद्धा आहारामध्ये आता लोक वाढते आणि चव चांगली आहे त्या भाताला, त्यामुळे लोक अशा गोष्टीकडे आता वाढत आहेत. तिथल्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. डॉक्टर एम एस स्वामीनाथन फाउंडेशन जे चेन्नईला आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही जवळजवळ वर्षाकाठी 500 फॅमिलीज मध्ये हे गार्डनची संकल्पना राबवत होतो 2023 पर्यंत आणि चांगल्या रीतीने याला प्रतिसाद संपूर्ण पालघर जिल्ह्यातून मिळाला आणि त्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. किंबहुना अतिरिक्त भाजीपाला विकून त्याला 4 पैसे त्या महिलांना मिळू लागले आणि त्याच्यामध्ये आम्ही आता अळंबी समावेश केला, ज्याच्यामध्ये प्रथिन जास्त आहेत, प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणून अळंबीचा आहे, तर अळंबीचा सुद्धा त्या पोषण घटकामध्ये समावेश केला आणि आता अळंबी लागवडीकडे महिला घरच्या घरी अळंबी पिकवतात आणि त्याचा आहारात समावेश करतात आणि काही प्रमाणात विक्री पण करतात. त्यातून जी उपजीविका संरक्षण आणि पोषण संरक्षण या दोन्ही गोष्टी साध्य झाल्यात आणि अन्न सुरक्षा पोषण सुरक्षा आपण चांगल्या रीतीने त्या ठिकाणी उपक्रम राबवतोय.
1: नक्कीच सर, आता आपल्याकडे जो युवा वर्ग आहे तो मोठा आहे, म्हणजे आपण बघतो की बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, अशा युवा वर्गासाठी काय उपक्रम आपण राबवतो?
0: अगदी बरोबर आहे, कारण तिथे मुळातच ही समस्या आहे की शेती एक शेती दुसरं ऑप्शन नाही. मग ह्या शेतीपूरक व्यवसायाचा त्यांना एखादं मॉडेल दिलं, त्यांना प्रशिक्षण दिलं तर त्यातनं बेरोजगाराची थोडी जी समस्या आहे ती कमी करता येईल. म्हणजे कृषी उद्योजक व्हा, कृषी उद्योजक होण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक मोटिवेट केलं तिथल्या प्रत्येक त्या भागातल्या युवकांना. मग त्यासाठी कुक्कुटपालन सारखा उपक्रम आहे, शेळीपालन सारखा उपक्रम आहे, त्याचबरोबर रोपवाटिका आहे, इतर मधुमक्षिका पालन आहे, असे जे शेतीपूरक व्यवसाय आहे त्याकडे त्या लोकांचा कल आम्ही वळवला आणि आज प्रत्येक जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले युवक आज कृषी उद्योजक म्हणून नावारूपास चांगले आलेले आहेत. एक दोन उदाहरणं सुद्धा मला सांगायला आवडतील की निकिता पाटील म्हणून एक युवती आहे, महिला आहे, एक छान नर्सरीचं तिनं मॉडेल उभं केलेलं आहे.
1: बरं,
0: म्हणजे पालघरच्या जवळच तिचं ते मॉडेल उभं आहे आणि एक महिना तिचं प्रशिक्षण आम्ही कोसबडला घेतलं होतं. आज ती वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीज फळांची दर्जेदार कलम पुरवते, लोकांना चांगले विक्री करते, भाजीपाल्याची रोपं बनवते. किंबहुना ती लँडस्केप गार्डनिंगची कन्सल्टंट पण आहे आणि एकूणच तिनं चांगलं त्यातनं अर्थार्जन उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरी न करता हा पर्याय शेतीपूरक व्यवसाय निवडला. किंबहुना

0: असे नर्सरीचे बरेच युवक आपल्या कृषी विज्ञान केंद्रातनं तयार झाले. त्याचबरोबर मगाचे जर सांगितलं अळंबी महिला चांगल्या रीतीने 50 बचत गट जी संकल्पना आहे ती आम्ही खऱ्या अर्थाने ह्या बेरोजगारीसाठी म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट ज्याला म्हणतो महिला सबलीकरण त्यासाठी आम्ही कृषी उद्योजक होण्याचा एक उपक्रम त्यांच्या सगळ्यांसाठीच राबवला. 50 बचत गट अळंबीचं उत्पादन घेत आहे चांगल्या रीतीने. पालघर जिल्ह्यात ही मशरूम मुवमेंट ज्याला म्हणतो ती खऱ्या अर्थाने आमच्या केंद्रामार्फत चालू झाली आणि 4 पैसे अधिकचे त्या महिलांना मिळत आहेत. त्याचबरोबर कुक्कुटपालन आहे आमचे काही बचत गट करतात युवक करतायत त्यामुळे एक उत्पन्नाचं साधन त्यांना मिळालं म्हणजे रोजगार देण्याची क्षमता खरी शेती क्षेत्रातच आहे ह्या माध्यमातून आपण सांगू शकतो. आणि युवक आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. काही युवक जे आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेले ते निश्चितपणे मार्केटिंगचं चांगलं नॉलेज त्यांना असेल तर ते चांगलं यश ते संपादन करतात. त्यांचं नेटवर्क जास्त आहे. आज समाज माध्यम जास्त लोक उपयोगात आणतात जे विक्रीचे स्रोत तयार करतात
1: ऑनलाइन विक्री आहे
0: तर त्यातनं जैन जी म्हणतो आपण ते लोक चांगल्या रीतीने ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात. आणि जे युवकाचं खऱ्या अर्थाने विक्री ज्याची स्ट्रॉंग आहे तो चांगलं यातनं पैसे कमवतो. असे आदिवासी युवक पण भरपूर लोक आहेत जे मत्स्य शेतीत चांगलं काम करतायत. वेगवेगळे व्यवसाय आहेत.
1: त्या भागामध्ये चिकूचं पीक पण मोठ्या प्रमाणात येतं. तर हल्ली चिकूवर प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवणं
0: चिकूचे जवळजवळ 140 पदार्थ बनवणारे आमच्याकडच्या प्रगतशील महिला शेतकरी आहेत. तर त्यापासून प्रेरणा घेऊन आणि कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण घेऊन काही बचत गट बनवत आहेत. म्हणजे एक त्याचं उदाहरण सांगायला मला आवडेल की साई समर्थ महिला बचत गट आहे. ज्या महिलांनी कधी शहरात पाय ठेवला नव्हता बोलणं चालणं त्यांना जमत नव्हतं आज ते मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पण विक्री करतायत जे चिकूचे पदार्थ. म्हणजे चिकू चिप्स असेल चिकू लोणचं त्यानंतर चिकू पावडर असे पदार्थ ते आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन विकतायत. फार मस्त काम त्या महिला बचत गटाचं चालू आहे. याला कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण छान झालं. आमचा फॉलोअप पण तेवढाच असतो. नुसतं आम्ही प्रशिक्षण देऊन
1: सोडून दिलं असं नाही
0: की त्यांचं कुठपर्यंत काम आहे. दर 2 महिन्यांनी 15 दिवसांनी असं आपण त्यांच्याकडे जात राहतो की स्टेटस आता काय ट्रेनिंग घेतल्यानंतर. त्यामुळे लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन केव्हीकेकडे बघण्याचा.
1: म्हणजे काही अडचणी असतील तर ते तुम्हालाही कळू शकतं ना की
0: अगदी जर काही अडचण असेल आणि काय वाटलं समजा एखादं प्रॉडक्ट तयार करताना किंवा युनिट उभं करताना थोडस फायनान्सचा प्रॉब्लेम आला तर आम्ही लगेच सांगतो की ह्या एक संस्था आहे तुम्ही जरा ट्राय करा. मग त्या संस्थेला थोडा अप्रोच होऊन त्यांच्या मार्फत आम्ही त्यानंतर तो बचत गट किंवा युवक असेल त्यांना आम्ही त्या संस्थेशी मार्केट कुठे असेल या सगळ्यांशी लिंकिंग चांगलं करून देतो. योजनेची सांगड त्याच्यामध्ये घालून देतो आणि तो ग्रुप चांगल्या रीतीने सक्षम ते युवक कशा रीतीने सक्षम राहते याकडे कटाक्षाने आम्ही बघतो. त्यामुळे याचा फायदा कृषी उद्योजक व्हा ही आज खऱ्या अर्थाने चळवळ आमच्या ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत चांगली सांगता येते आणि चांगला फायदा इथल्या लोकांना झालाय. इवन तो मधुमक्षिका पालन मध्ये सुद्धा योगदान कृषी विज्ञान केंद्राचं छान आहे. मधुमक्षिका पालन म्हणजे एकतर दुहेरी उद्देशाने आम्ही करतो शेतीचं उत्पादन वाढवणं आणि त्यांना 4 पैसे या मधाच्या विक्रीतून मिळतात. त्याचबरोबर आता पॉलिनेशनसाठी आम्ही मधाच्या पेट्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा देण्याचं लोकांना आवाहन करतोय. विशेषतः सूर्यफूलचं पीक आहे तेलबिया वर्गातली पीक आहेत भाजीपाल्यातली पीक आहेत कलिंगडासारखी पीक आहेत तर त्यासाठी परागीभवन जर झालं चांगलं तर उत्पादन चांगलं येतं. चांगलं संशोधन झालेलं आहे 20-30% उत्पादन वाढतं. तर यासाठी आम्ही त्याकडे पण लोकांना वळवतोय आणि स्टिंगलेस बी ज्याला म्हणतो छोटी तिचा प्रचार प्रसार आम्ही जास्त करतोय. म्हणजे ती चावत नाही माशी त्यामुळे तसं कोणी करू शकतं आणि तसं आपण लोकांना प्रवृत्त करतो. कोणत चांगला तिने कृषी विज्ञान केंद्राचं हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्याचा लोकांना शेतकऱ्यांना
1: म्हणजे या सगळ्या उपक्रमांना म्हणजे प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळतोय असं आपण
0: सुंदर
1: म्हणजे महिला असतील युवक असतील किंवा शेतकरी आहे या सगळ्यांचा चांगला सहभाग तुम्हाला मिळतो.
0: त्याच्या जोडीला शासनाचे जे विभाग आहेत कृषी विद्यापीठ आहेत त्या सगळ्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट एक विश्वासाचं नाव ज्याला म्हणतो आपण ते या कृषी विज्ञान केंद्राचं त्या भागात झालेलं आहे. कृषी विज्ञान केंद्रात होणारे जे प्रशिक्षण आहेत त्या प्रशिक्षणाचा प्रात्यक्षिकांचा प्रकल्पांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं एक आवाहन करतो सगळ्यांना.
1: सर एकंदरीतच ह्या कृषी विज्ञान केंद्राचं खरंच योगदान खूप मोठं आहे शेतकऱ्यांसाठी. तुमचे जे विविध उपक्रम आता तुम्ही सगळे सांगितलेत अजूनही तुम्हाला पुढे जे उपक्रम करायचे असतील त्यासाठी खूप शुभेच्छा देते मी.
0: धन्यवाद.
1: आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरंच तुम्ही

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल महिला टी20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या उपांत सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन.

0: रात्रीचे 8:02 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर आपण रात्री 8:05 ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ॲपवर.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. आपण थोड्याच वेळात ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि या बातम्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ऍपवर.
1: आकाशवाणी सुनील कांबळे बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सुरक्षित शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा भारत पुरस्कार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. भारत हा आंतरराष्ट्रीय कायदा संवाद आणि बहुपक्षीय सहकार्याच्या पायावर उभ्या असलेल्या सुरक्षित शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा पुरस्कर्ता आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वैज्ञानिक माहितीचा वापर खुल्या पद्धतीनं आणि सचोटीनं मानवतेच्या कल्याणासाठी व्हावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं. पॅरिस इथं सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. अंतराळ क्षेत्रातल्या भागधारकांची संख्या वाढत असताना लगेच मिळणाऱ्या लाभांपेक्षा दीर्घकालीन शाश्वततेवर आणि सर्वसमावेशकतेवर भर द्यायचं आवाहन त्यांनी केलं. वसुधैव कुटुंबकम हे भारताचं तत्व

देशाच्या अंतराळ प्रवासातही दिसतं असं सांगून चंद्रयान 3 आदित्य L1 ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचा प्रवास आणि आगामी मोहिमांचा गौरवपूर्ण उल्लेख मोदी यांनी केला. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं आज 3 नवे करार करण्यात आले. उपग्रहांचं प्रक्षेपण, अंतराळ निगराणी आणि मायक्रो सॅटेलाईट तंत्रज्ञान या क्षेत्रातले हे करार आहेत. भारत युरोप संबंधांमध्ये जर्मनीची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी फोनवर झालेल्या संवादादरम्यान केलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्यात जर्मनी महत्वाचा भागीदार आहे असंही ते म्हणाले. भारत आणि जर्मनीच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं हे दोन्ही देश धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करत राहतील असं मोदी म्हणाले. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताचा दौरा करणार आहेत. जवळजवळ 7 वर्षांनंतरची त्यांची ही भारत भेट असेल. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील अशी अपेक्षा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आगा खान विकास नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेचे प्रिन्स रहीम आगा खान यांची आज राष्ट्रपती भवनात भेट झाली. स्वयंसेवी संस्था सरकारसोबत भागीदारीत काम करून लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याचा आढावा त्यांनी घेतला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही भेट त्यांनी घेतली. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, महिलांचे स्वयंसेवा गट, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात आगाखान विकास नेटवर्कनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत आरोग्यसेवा, कृषी, ग्रामीण विकास, युवा आणि महिला सक्षमीकरण याबाबत त्यांची चर्चा झाली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतीच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतीबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यानंतर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीतली उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये एका बंदरावर नांगरलेल्या मालवाहू जहाजावर लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी आहेत. या जहाजावर 42 खलाशी होते आणि त्यापैकी 12 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीय आणि अनिवासी भारतीयांना सुलभ व्हावं यासाठी आधारची यंत्रणा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी सांगितलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते आज बोलत होते. नवनवीन सुधारणा करण्यासाठी नियम आणि कायदे सोपे करण्याची गरज असल्याचं नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा म्हणाले. परवान्यांची मंजुरी, परवानगी, वारंवार करावं लागणारं नूतनीकरण थांबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून यावर काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होत असलेले धोके कमी करण्यासाठी वित्तीय तंत्रज्ञान उद्योगानं अधिक गुंतवणूक करण्याची गरज फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे उपाध्यक्ष विवेक अग्रवाल यांनी व्यक्त केली. सध्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगात 3 स्थानी आहे. जागतिक पातळीवर वित्तीय क्षेत्राचं भवितव्य ठरवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देता

0: न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. एमपीएससीच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 ची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. एमपीएससीच्या परीक्षार्थींसोबतच्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. आठवडाभरात हे निर्देश एमपीएससीला दिले जातील असं त्यांनी सांगितलं.
1: जर कोणी गडबड केली असेल तर त्याला वाचवायचं कारणच नाही. तो एमपीएससीचा अधिकारी असो का विद्यार्थी असो का दलाल असो. त्यामुळे ही जी काही रिचेकिंगची मागणी तुमची आहे ती मागणी आपण मान्य करू. दुसरं, आपण जर युनिव्हर्सिटीत पेपर देतो ते एमपीएससी पेपर देण्याला काही अडचणच नाही आहे. त्यामुळे तुमची जी मागणी आहे की आरटीआय पेपर मिळाले पाहिजे कॅन्सरशीट म्हणजे, ही पण मागणी योग्य आहे आणि ती दिलीच पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही सरकारच्या वतीनं एमपीएससीला त्या संदर्भातली जी काही सूचना आहे ती सूचना आपण करू.
0: याशिवाय अभियांत्रिकी कृषी तसंच अन्न सुरक्षा अधिकारी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तोपर्यंत या परीक्षांच्या मुलाखती होणार नाहीत असं ते म्हणाले. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी एमपीएससीला निर्देश दिले जातील असं ते म्हणाले. एमपीएससीच्या यंत्रणेत त्रुटी आहेत आणि त्या दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. या दोषांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असतील ते सादर करा, संबंधितांची चौकशी करू असं आश्वासन त्यांनी या विद्यार्थ्यांना दिलं. एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅटट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशाविरुद्ध होत आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकांमध्ये 1-9 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्रात भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 च्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.